आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: ऑगस्ट म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस नाही, हा तो दिवस आहे ज्यासाठी भगत सिंग, राजगुरु, सुखदेवांनी हसत हसत बलिदान दिलं, महात्मा गांधींनी सत्याग्रह केला, सुभाषचंद्र बोसांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या आजसाठी संघर्ष केला. त्यावेळी भारत गुलाम होता, आज आपण स्वतंत्र आहोत, मोकळा श्वास घेतोय. या स्वातंत्र्याची किंमत जाणून घेऊया आणि तिरंग्याचा अभिमान जपूया. रेडिओ नगर 90.4 एफएम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

एक ध्येय होतं स्वतंत्र भारताचं, एक स्वप्न होतं स्वाभिमानी भारताचं, आणि याच स्वप्नासाठी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी दिलेला त्याग स्मरणात ठेवूयात. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या भावनेतून एकता, बंधुभाव आणि देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत राहो. ज्यांच्या बलिदानामुळे हा स्वातंत्र्याचा श्वास आपल्याला मिळाला, त्या वीरांना मनपूर्वक नमन. तिरंगा सदैव अभिमानानं उंच फडकत राहो आणि भारताची कीर्ती जगभर वाढत राहो. आपला स्वातंत्र्य दिन चिरायू हो. सर्व भारतीयांना आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो, सुप्रभात। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि मी आहे आर जे अनु तुमच्या सोबत। सुप्रभात, शुभ सकाळ। आणि आज सगळ्या श्रोत्यांना, सगळ्या नगरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा मी देते आहे। तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। जय हिंद, जय भारत असं म्हणत आपल्या प्रत्येकाला आपल्या भारत देशाचा अभिमान नक्कीच आहे। आणि आज आपण आपला भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहोत। खरं तर राष्ट्रीय सुट्टी म्हणून नाही, तर आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण हा भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय। 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं। भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा 1947 पासून तरतूद लागू होऊन भारतीय संविधान सभेला एक वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त होणारा आजचा दिवस आहे। आणि आपल्या संपूर्ण भारतवासियांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर आपल्या भारताचा राष्ट्रध्वज फडकावला आणि प्रत्येक स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधान परंपरेनं लाल किल्ल्यावर ध्वज फडकावतात, आपल्या राष्ट्राला संबोधित करतात। आज आपण आपल्या दिवसाला छान सुरुवात करत आहोत, या स्वातंत्र्य दिनाला आज आपण सुरुवात करत आहोत। अनु आहे तुमच्या सोबत, शुभ सकाळ।

श्रोते मित्र हो, आज 15 ऑगस्ट 2026 आपल्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होऊन 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची संसाराची आहुती दिली। त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध प्रकारे योगदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांना कोटी कोटी वंदन। आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण हे स्वातंत्र्य प्राणपणानं टिकवून ठेवू, हीच भीष्म प्रतिज्ञा आपण घेऊ। जय हिंद।

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. भारतीय स्वातंत्र्य दिवस चिरायु हो. सगळ्या श्रोत्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी शुभेच्छा देते. आणि आज अगदी प्रत्येक शाळांमध्ये, आस्थापना, कार्यालय, काही प्रायव्हेट ऑफिसेस असतील, प्रत्येक खासगी शाळा असतील, अगदी सगळीकडे आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो आहे. आणि आज आपण भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. भारतानं राज्यघटना स्वीकारली आणि देशाचा सार्वभौम कायदा असलेलं भारतीय संविधान लागू झालं होतं आणि त्यामुळेच आपला देश जो आहे तो स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अहिंसक आंदोलनं झाली. सविनय कायदेभंगासाठी भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतरच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य झालं आणि धार्मिक आधारावर भारताची फाळणी सुद्धा झाली आणि ही सुद्धा आपल्या भारतासाठी महत्वाची घटना ठरली. श्रोते हो, आज भारतीय स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतो आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. आजचा दिनविशेष मी घेऊन येते. एकत्र आहे रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

कठीण घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुनू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अर्जुनू तुमच्या सोबत आहे. 15 ऑगस्ट आजचा दिवस आणि आज आहे वार शनिवार. महत्वाच्या घटना, 1947 रोजी आपला भारत देश आजच्या दिवशी स्वतंत्र झाला. मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर 1947 आजच्या दिवशी झाले. तर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही पंतप्रधान झाले. दक्षिण कोरिया देशाची निर्मिती 1948. काँगो देश फ्रान्सपासून 1960 स्वतंत्र. अमेरिकन डॉलरचं सोन्याशी असलेलं संधान 1971 खंडित. बहरैन देशाला UK पासून 1971 स्वातंत्र्य. बांगलादेशमध्ये लष्करी उठाव, शेख मुजीबुर रहमान कुटुंबियाची 1975 हत्या. तर भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणाला 1982 सुरुवात. इस्रोची स्थापना 1969. मिले सूर मेरा तुम्हारा हा कार्यक्रम दूरदर्शनवरून पहिल्यांदाच 1988 प्रसारित. तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन फिफानं अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबाबत नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 2022 निलंबित केलं होतं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या भावनेतून एकता बंधुभाव आणि देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत राहो. ज्यांच्या बलिदानामुळे हा स्वातंत्र्याचा श्वास आपल्याला मिळाला त्या वीरांना मनपूर्वक नमन. तिरंगा सदैव अभिमानानं उंच फडकत राहो आणि भारताची कीर्ती जगभर वाढत राहो. आपला स्वातंत्र्य दिन चिरायू हो. सर्व भारतीयांना आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: असुदे कितीही ताण, कर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल. सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर्जन तुमच्यासोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सुप्रभात. 15 ऑगस्ट आजची तारीख आहे आणि आज आपण बोलतो आहोत दिनविशेषबद्दल. भारतीय योद्धा संगोली रायन्ना यांचा 1798 जन्म. रेकीचे निर्माते मिकाव उसई 1865 जन्म. रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी 1867 जन्म. क्रांतिकारक तत्वचिंतक योगी अरविंद घोष 1872 जन्म. भारतीय पुरातात्विक आणि इतिहासकार रामप्रसाद चंदा 1873 जन्म. मोटार व्हीलचेअरचे शोधक जॉर्ज क्लाईन 1904 जन्म. इंदोर घराण्याचे संस्थापक उस्ताद अमीर खान 1912 जन्म. लेखक कवी उर्फ बी रघुनाथ यांचा 1913 जन्म. उर्दू कथा पटकथा लेखिका इस्मत चुगताई 1915 जन्म. लोककवी वामनदादा कर्डक यांचा 1922 जन्म. साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोंबरे यांचा 1929 जन्म. चित्रपट अभिनेत्री राखी गुलजार 1947 साली जन्म. बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम खालिदा जिया 1945 जन्म. तर भारतीय अभिनेत्री आणि पटकथा लेखक सुहासिनी मणिरत्नम 1961 जन्म. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लिहायचं लोकमाध्यम. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर्जन तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आजचा दिनविशेष जाणून घेतोय. भारतीय प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी 1971 जन्म. भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक विजय भारद्वाज 1975 जन्म. दिग्दर्शक आणि निर्माते राज कौशल 1970 जन्म. भारतीय अभिनेते श्रीहरी यांचा 1964 जन्म. कर्नाटकाचे 22वे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा 1949 जन्म. जर्मन अतिरेकी नेते रेड आर्मी गटाचे संस्थापक गुडरन एन्सिलन यांचा 1940 जन्म. भारतीय व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा 1938 जन्म. साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठुमरे यांचा 1929 जन्म. ग्रीस देशाचे 6वे अध्यक्ष राजकारणी कॉन्स्टेंटिनोस स्टेनोफोलिस यांचा 1926 जन्म. अमेरिकन बायोकेमिस्ट आणि फिजिओलॉजिस्ट नोबेल पुरस्कार गिर्टी कोरीचेक यांचा 1896 जन्म. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: काल आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्या सोबत। महत्वाचे दिनविशेष नगरचे अंतरंग या कार्यक्रमात आपण जाणून घेतोय। आणि अमेरिकन वैमानिक जगाची परिक्रमा एकट्यानं उड्डाण करणारे पहिले वैमानिक विली पोस्ट यांचे 1935 मध्ये निधन। इटालियन कादंबरीकार आणि कवी नोबेल पुरस्कार ग्रॅझिया डेलेद यांचे 1936 मध्ये निधन। स्वीडिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार ह्युगो थ्योरेल यांचे 1982 मध्ये निधन। इंग्रजी बॅरिस्टर आणि बायोकेमिस्ट मिन्सा कंपनीचे संस्थापक लान्सलॉट वेअर यांचं 2000 मध्ये निधन। नेपाळ देशाचे 28वे पंतप्रधान मारिच मानसिंग श्रेष्ठ 2013 मध्ये निधन। इंडिटेक्स आणि जारा कंपनीचे सहसंस्थापक स्पॅनिश उद्योगपती मीरा यांचं 2013 मध्ये निधन। गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचं 2004 मध्ये निधन। तर बांगलादेशाचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचं 1975 मध्ये निधन। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: वतन वतन मेरे आबाद रहे तो।
1: स्वातंत्र्य म्हणजे फक्त एक दिवस नाही, स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वप्नांना उंच भरारी देण्याचं बळ, आपल्या मातीत मोकळा श्वास घेण्याचं स्वातंत्र्य आणि आपल्या तिरंग्याचा अभिमान। रेडिओ नगर 90.4 एफएम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून तुम्हा सर्वांना, सर्व श्रोतांना, सर्व नगरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। चला तिरंग्याला सलाम करूया, देशाच्या एकतेचा, अखंडतेचा आणि प्रगतीचा संकल्प करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि आज आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आज आपण भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहोत. 15 ऑगस्ट 2026 आज आपण राष्ट्रीय उत्सव साजरा करतो आहोत आणि 79 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 80वा सोहळा आज आपण खरं तर सेलिब्रेट करत आहोत. आणि आज खरं तर आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर अनेकांचं बलिदान त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भारताचं आणि पाकिस्तान आणि त्याचबरोबर जी काही फाळणी झाली होती ती फाळणीची घटना सुद्धा आपल्या भारतासाठी प्रचंड महत्त्वाची आहे. भारत ब्रिटिशांच्या जोखडापासून स्वतंत्र आजच्या दिवशी झाला, एक राष्ट्रीय पर्व आणि भारताला, स्वतंत्र भारताला सुरुवात झाली होती. एक विशेष पर्वणी ही मानली जाते, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंजापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं आणि आपलं आयुष्य वेचलं अशा स्वातंत्र्य सैनिकांना आपण नक्कीच आजच्या दिवशी स्मरण करायला हवं किंवा त्यांचं स्मरण आपल्या कायम लक्षात रसायला हवं. ऐकत राहा रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा. रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, नगर स्वयंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. भारतानं स्वातंत्र्य मिळवलं त्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते आणि तेव्हापासून परंपरा ही अखंडपणे आपण आज साजरी करतो आहोत. आज शाळा, महाविद्यालय, संस्था, कार्यालय, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, विविध आस्थापना, बँका या ठिकाणी आज ध्वजारोहण केलं जातं. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आज मुख्य कार्यक्रम होत असतो आणि आपल्या भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते. जे समिधा होऊन निजळले स्वातंत्र्य यज्ञ कुंडात, त्या वीरांच्या चरणी आम्ही करीतो प्रणिपात. खरंच त्यांच्या असीम त्यागामुळे आपण हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत आणि याची जाणीव असणं आपल्याला फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे. तरुणांनी याचा विचार नक्कीच करायला हवा आणि तो कायम स्मरणातही असायला हवा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM आवाज तुमचा आर्जन तुमच्या सोबत आहे नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, ब्रिटिश राजवटीतून अक्षरशः मुक्त झाला आणि स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट ही तारीख जी आहे ती खरं तर अपॉइंटेड डेट म्हणून ठेवली होती, निश्चित करण्यात आली होती आणि कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र अधिराज्य अस्तित्वात आलं. 15 ऑगस्टची तारीख जर तुम्ही म्हणाल तर ती योगायोगाने निवडली नव्हती. आपल्या भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी वैयक्तिकरित्या ही तारीख निवडली होती, कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये 1945 दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र मिळवण्यापूर्वी जपाननं मित्रराष्ट्रांसमोर शरणागती पत्करली होती आणि ही त्याची दुसरी वर्धापन तारीख होती आणि त्यांच्यासाठी हा संघर्षावर शांतीचा विजय होता आणि त्यामुळे स्वतंत्र भारताच्या जन्मासाठी हीच तारीख योग्य आहे असे भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी सुचवलं होतं आणि त्यामुळे आपल्या या स्वतंत्र दिनाची तारीख ही 15 ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती. श्रोते हो, अजून इंटरेस्टिंग काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर्जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग या कार्यक्रमात आपण बोलत आहोत. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य तर मिळालं, पण प्रजासत्ताक तो बनला नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला भारत देश प्रजासत्ताक बनला तो 26 जानेवारी 1950 रोजी. डोमिनियन तोपर्यंत होता, संविधान लागू झालं आणि त्यानंतर आपला भारत फक्त स्वातंत्र्य मिळवणारा भारत नव्हता तर प्रजासत्ताक भारत होता. त्यामुळे या दोन स्वतंत्र ऐतिहासिक घटना फार महत्वाच्या आहेत. जर भारताला स्वातंत्र्य मिळालं तर भारत लगेच प्रजासत्ताक झाला नाही, तो 1950 साली झाला. आणि मग त्यानंतर भारतानं संविधान स्वीकारलं आणि भारताचे पहिले पंतप्रधान ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू होते. श्रोते हो, अजून महत्वाच्या काही अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. एकत्र रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि आज आहे 15 ऑगस्ट 2024। आज आहे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस। तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये सामावलेला अभिमान आज आपण पाहतो आहोत। स्वातंत्र्याच्या प्रत्येक श्वासात जाणवणाऱ्या असंख्य ज्ञान अज्ञात वीरांची आठवण आपण काढत आहोत। भारत माता की जय या जयघोषानं आज भारलेलं हे वातावरण आपण सगळीकडे पाहतो आहोत। आणि आज आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन। या दिवसानिमित्त अनेक नगरकरांनी, अनेक श्रोत्यांनी आपल्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवल्या आहेत, त्या आपण ऐकूयात।
3: नमस्कार, मी गजेंद्र क्षीरसागर, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम बघतो। भारतीय स्वातंत्र्याच्या तुम्हाला सगळ्या नगरकरांना खूप खूप शुभेच्छा। या निमित्तानं मी सर्व नगरकरांना आणि ग्राहकांना एक विनंती करतो की एक सजग ग्राहक म्हणून आपण या स्वातंत्र्यामध्ये जगलं पाहिजे। आता स्वातंत्र्यानंतर आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी स्वारेचा दिसतोय, अनेक ठिकाणी आपल्याला मॉलच्या संस्कृतीच्या निमित्तानं उपभोगावर आपला संयम राहिलेला नाहीये। त्यामुळे मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की उपभोगावर संयम ठेवा आणि खरेदी करताना विक्री करताना सजगतेनं अत्यंत काळजीपूर्वक, आपली फसवणूक होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करा। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
2: श्रोते हो, आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आजचा दिवस खास आहे, चला तिरंग्याला सलाम करूया, अभिमानानं म्हणूया वंदे मातरम, जय हिंद। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: ऑगस्ट म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस नाही, हा तो दिवस आहे ज्यासाठी भगतसिंग, राजगुरु, सुखदेवांनी हसत हसत बलिदान दिलं, महात्मा गांधींनी सत्याग्रह केला, सुभाषचंद्र बोसांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या आजसाठी संघर्ष केला। त्यावेळी भारत गुलाम होता, आज आपण स्वतंत्र आहोत, मोकळा श्वास घेतोय। या स्वातंत्र्याची किंमत जाणून घेऊया आणि तिरंग्याचा अभिमान जपूया। रेडिओ नगर 90.4 एफएम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। जय हिंद, जय भारत।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि आज आहे 15 ऑगस्ट 2024. आज आहे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस. तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये सामावलेला अभिमान आज आपण पाहतो आहोत. स्वातंत्र्याच्या प्रत्येक श्वासात जाणवणाऱ्या असंख्य ज्ञान अज्ञात वीरांची आठवण आपण काढत आहोत. भारत माता की जय या जयघोषानं आज भारलेलं हे वातावरण आपण सगळीकडे पाहतो आहोत. आणि आज आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवसानिमित्त अनेक नगरकरांनी, अनेक श्रोत्यांनी आपल्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवल्या आहेत, त्या आपण ऐकूयात.
1: मी दत्तात्रय राजगुरु महाराज येत्या 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या सर्व समाजासाठी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभेच्छा देतो. आणि हे स्वातंत्र्य सगळ्यांना अबाधित ठेवणार राहू, कुठल्याही प्रकारची बाधा कुणालाही होऊ नये एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळ्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.
0: श्रोते हो, आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस खास आहे. चला तिरंग्याला सलाम करूया, अभिमानानं म्हणूया वंदे मातरम, जय हिंद. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि आज आहे 15 ऑगस्ट 2024. आज आहे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस. तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये सामावलेला अभिमान आज आपण पाहतो आहोत. स्वातंत्र्याच्या प्रत्येक श्वासात जाणवणाऱ्या असंख्य ज्ञान अज्ञात वीरांची आठवण आपण काढत आहोत. भारत माता की जय या जयघोषानं आज भारलेलं हे वातावरण आपण सगळीकडे पाहतो आहोत. आणि आज आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवसानिमित्त अनेक नगरकरांनी, अनेक श्रोत्यांनी आपल्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवल्या आहेत, त्या आपण ऐकूयात.
1: नमस्कार नगरकर, मी रूपचंद शिदोरे, सेवा निवृत्त वरिष्ठ मोटरमन मध्य रेल्वे पुणे. आपण 79वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत, त्यानिमित्ताने मी आपणासमोर एक हिंदीमध्ये काव्य सादर करीत आहे. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, आजादी का महामहोत्सव जोश भरा ये राष्ट्र का उत्सव, हमें हमारे पूर्वज की आन तिरंगा हमारे देश की शान, कसम हमें उन शहीद वीरों की देश के खातिर दे दी जान, वही है हमारे असली हीरो, उन्होंने आज़ाद किया हिंदुस्तान. नहीं भूलेंगे उन शहीदों को, व्यर्थ नहीं जाएगा उनका बलिदान, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम तो सब है भाई भाई, करेंगे मिलकर देश की रखवाली, बढ़ाएंगे भारत को बलशाली, गर्व से कहो हिंदुस्तान हमारा सही में सारे जगत से न्यारा, जय हिंद जय भारत वंदे मातरम.
0: श्रोते हो, आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस खास आहे, चला तिरंग्याला सलाम करूया, अभिमानानं म्हणूया वंदे मातरम जय हिंद. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या भावनेतून एकता बंधुभाव आणि देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत राहो. ज्यांच्या बलिदानामुळे हा स्वातंत्र्याचा श्वास आपल्याला मिळाला, त्या वीरांना मनपूर्वक नमन. तिरंगा सदैव अभिमानानं उंच फडकत राहो आणि भारताची कीर्ती जगभर वाढत राहो. आपला स्वातंत्र्य दिन चिरायू हो. सर्व भारतीयांना आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि आज आहे 15 ऑगस्ट 2024. आज आहे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस. तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये सामावलेला अभिमान आज आपण

0: पाहतो आहोत. स्वातंत्र्याच्या प्रत्येक श्वासात जाणवणाऱ्या असंख्य ज्ञान अज्ञात वीरांची आठवण आपण काढत आहोत. भारत माता की जय या जयघोषानं आज भारलेलं हे वातावरण आपण सगळीकडे पाहतो आहोत. आणि आज आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवसानिमित्त अनेक नगरकरांनी अनेक श्रोत्यांनी आपल्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवल्या आहेत, त्या आपण ऐकूयात.
1: खरं तर मी नक्की तेच बोललो आता की भारतामध्ये एवढं स्वातंत्र्य आहे आणि इथं कुठल्याही म्हणजे गरीब श्रीमंतीचा विचार न करता तुमच्या वैयक्तिक ज्ञानाच्या जोरावर. खरं तर मी बऱ्याच वेळा म्हणतो आमच्याला की ज्ञान अशी गोष्ट की ती कुणाला चोरता येत नाही. आमची एखादी वस्तू चोरली जाईल, माझा एखाद दिवस मोबाईल चोरला जाईल, एखाद दिवस माझी गाडी चोरून नेली जाईल, पण माझं ज्ञान जे आहे ते बिलकुल नेलं जाणार नाही. म्हणून आमच्याकडं जे ज्ञान आहे ते समाजाच्या उपयोगी येईल का, आणि समाजाच्या उपयोगाला येत असताना मला कुठंतरी ते आनंद देईल का, मला ते कुठंतरी मोठं बनवेल का, समाधानाकडे घेऊन जाईल का, हे आम्ही बघितलं पाहिजे. आणि मला वाटतं नक्कीच की आपण म्हणतो की दिल्यानं वाढतं, आपली ही भूमिका आम्ही जर समाजाविषयी ठेवली तर मला वाटतं आज ह्या 15 ऑगस्ट येणाऱ्या शनिवारच्या निमित्तानं मी नक्कीच आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून सर्वांना नगरवाशांना शुभेच्छा तर नक्कीच देईल. पण हे देत असताना आम्हाला जे थोर पुरुषांनी जे बलिदान दिलेलं आहे त्याला कुठंतरी आम्ही स्मरणात ठेवून आम्ही समाजामध्ये एकमेकाच्या मदतीला येऊ शकू का. आपण म्हणतो ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आम्ही एकमेकाला मदत करून मोठं होऊ शकतो का, हा जर दृष्टिकोन ठेवला तर आज जी स्पर्धा चालू आहे स्पर्धा नक्कीच असली पाहिजे, पण स्पर्धा ही स्वतःचीच असली पाहिजे. आज आमची जातीजातीमध्ये जी असलेली स्पर्धा ती कुठंतरी धर्माधर्मामध्ये जी असलेली स्पर्धा ही कमी होऊन आम्ही स्पर्धा स्वतःशी करावी. आणि आम्ही मोठं कसं होऊ, आमच्या आईवडिलाचं नाव मोठं कसं करू, आमच्या नातेवाईकामध्ये आम्ही नाव कसं मोठं करू, आमच्या गावामध्ये कसं नाव मोठं होईल, तालुक्यात कसं, जिल्ह्यात कसं, राज्यात कसं, आणि मग देशात कसं मोठं होईल, हे करण्याचा प्रयत्न मला करावा. ते स्वातंत्र्य आम्हाला 15 ऑगस्टला मिळालंय त्याचा सर्वांनी मला वाटतं उपयोग करावा असं मला वाटतं.
0: श्रोते हो, आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस खास आहे, चला तिरंग्याला सलाम करूया, अभिमानानं म्हणूया वंदे मातरम, जय हिंद. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे 1/2 एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि आज आहे 15 ऑगस्ट 2024, आज आहे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस. तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये सामावलेला अभिमान आज आपण पाहतो आहोत. स्वातंत्र्याच्या प्रत्येक श्वासात जाणवणाऱ्या असंख्य ज्ञान अज्ञात वीरांची आठवण आपण काढत आहोत. भारत माता की जय या जयघोषानं आज भारलेलं हे वातावरण आपण सगळीकडे पाहतो आहोत. आणि आज आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवसानिमित्त अनेक नगरकरांनी अनेक श्रोत्यांनी आपल्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवल्या आहेत, त्या आपण ऐकूयात.
3: भारतीय स्वातंत्र्याच्या 15 ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा, आणि सर्व देशातल्या लोकांना सांगू इच्छितो की युवकांना त्यातल्या त्यात की तो सकारात्मकतेने पहा जीवनाकडे, आणि सगळ्यांनी दुसऱ्याला देण्याची भावना संकल्प करा. म्हणजे आपण जेवढं जेवढं दुसऱ्याला देईल तर त्याच्यात आपल्याकडं तेवढ्याच पद्धतीने दुप्पट येत राहतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी संकल्प देण्याचा संकल्प करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्याला मदत करा, सहकार्य करा, दुसऱ्यांना सगळ्यांना बरोबरीने वागवा. आणि असाच मी सगळ्यांना शुभेच्छा देतो परत एकदा.
4: नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद सर.
0: श्रोते हो, आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस खास आहे, चला तिरंग्याला सलाम करूया, अभिमानानं म्हणूया वंदे मातरम, जय हिंद. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि आज आहे 15 ऑगस्ट 2024। आज आहे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस। तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये सामावलेला अभिमान आज आपण पाहतो आहोत। स्वातंत्र्याच्या प्रत्येक श्वासात जाणवणाऱ्या असंख्य ज्ञान अज्ञात वीरांची आठवण आपण काढत आहोत। भारत माता की जय या जयघोषानं आज भारलेलं हे वातावरण आपण सगळीकडे पाहतो आहोत। आणि आज आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन। या दिवसानिमित्त अनेक नगरकरांनी अनेक श्रोत्यांनी आपल्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवल्या आहेत, त्या आपण ऐकूयात।
3: माझे नाव प्रायगवाई श्रीपती काटे, स्नेहरेडू नगर 90.4 FM यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी मला बोलायला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार मानते। न हिंदू न मुसलमान कावे खून हे हिंदुस्तान का। आज 15 ऑगस्ट म्हणजे आपला राष्ट्रीय सण होय, कारण याच दिवशी आपण जन्मातून मुक्त झालेलो आहोत। पण या दिवसाचा आनंद आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही, तर याच स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकाने आपल्या प्राणाची बाजी त्यांना लावावी लागली। अनेक देशभक्ताच्या प्राणाच्या आहुतीने मिळालेले हे येच होय। या देशावर अपार प्रेम करणारे क्रांतिकारक होते, म्हणूनच आज आपण स्वतंत्र आहोत ना। एवढे अफाट देश प्रेम होते की देशाला म्हणजे एक एक व्यक्ती पेटली तवा 42 क्रांतीची दिव्य शक्ती भेटली। ज्यावेळी जालियनवाल बाग हत्याकांड घडले त्यावेळी वीर भगत सिंह लहान होते, त्यांनी रक्त मिश्रित जाऊन तिथून माती आज तिथं म्हणजे जालिवान तिथं म्हणजे खूप हत्याकांड घालत, तर ती रक्त मिश्रित माती त्यांनी भगत सिंहाने आणून बाटलीत आपल्या आईजवळ दिली। आईने ती बाटली देव म्हणून पूजली, कारण देशाविषयी अपार श्रद्धा असणारा तरुण हे हत्याकांड जिथं घडलं तिथंच गेले व तेथील आपल्या हाताने माती भरून आपल्या आईजवळ ती बॉटल दिली। आईना देवाऱ्यात ठेवल्यानंतर आईला वाटलं हे देवच आहेत ना, अशा पुत्राचा ना अशा आईचा सुद्धा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। कारण मी तर म्हणते इंग्रजी मध्ये मन सुद्धा आहे ना, वन मदर इज बेटर देन 100 टीचर। आणि पुत्रही असावा ऐसा गुंडा तर त्याचा त्रिलोकी झेंडा, नाहीतर न झाल्याला बरा ना। आपल्या मातीसाठी लढणाऱ्या देवाची पूजा त्यांनी मोठ्या भक्तिभावाने केली। अशी आई आणि असा मुलगा म्हणजे आपल्याला अभिमानच आहे ना। एवढेच नाही तर भगतसिंह राजगुरु सुखदेव यांनी स्वतः फासावर जाऊन देशप्रेम काय असं याची शिकवण दिली। म्हणूनच मनावसा वाटतं की करून आलोत बलिदान आम्ही आमच्या प्राणाचे, आता रक्षण तुमच्या हाती महान अशा देशाचे। एवढेच नाही तर हे अनेक देशभक्त देशासाठी लढले भिडले शहीद झाले ना। गुजरात सडण्यापेक्षा त्यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा केली ना। आज मी अशी म्हणते जर तो आनंद त्यांनी चेकळणाऱ्या याच्यासाठी बुद्धी घाण ठेवून जर तो आनंद वापरला असता तर तिथं सैतानी नंग्या नाचच सुरू झाला असताना। मग असं मला म्हणायचं, मी म्हणते ना भारत मातेचे सुपुत्र कुमार आम्ही करू जे जेकार, रक्तात रविला तिरंगा नाही कोणा देणार, नेताजी समान बनून सारे देशासाठी लढणार देशासाठीच लढणार। भारतीय इतिहासात तो दिवस म्हणजे अमर झाला ना 15 ऑगस्ट 1947। ह्या 15 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला। किती आक्रोश किती जहाल रक्ताच्या नद्या वाहिल्यानं मृतदेहाचा सडा पडला तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयास आला ना। अनेक स्वतंत्रवीराने झेलल्या गोळ्या आपल्या निदाळ्या छातीवर ना, म्हणून आपण आज स्वाभिमानी उभे आहोत ना। या आपल्या प्राणप्रिय भारत भूच्या मातीवर न जाती लढल्या न धर्मासाठी लढले तर शूर भारतीय वीर फक्त देशासाठीच लढले ना। ज्या ज्या देशभक्ताने गोळी झेलली छातीवरती, त्या देशभक्ताने गोळी झेलली छातीवरती, जिने पोटचा गोळा दिला या भारत भूमीसाठी, जिने पोटचा गोळा जिच्या सौभाग्याच्या म्हणजे तिच्या सौभाग्याच्या कुंकमानी सा तिळा नाही पुसला कुंकवाचा तिळा तिच्या सौभाग्यासाठी ना, म्हणून मी अशी म्हणते का त्यांना कोटी कोटी सलाम ना। आज ह्या जवानासाठी किती रक्त वाहिलं, किती म्हणजे आज समजा स्वातंत्र्य आपल्याला म्हणजे हे म्हणजे यांना मिळालेलंच नाही ना, सुखाने मिळालेलं नाही, म्हणून आपण हे सुख आता भोगवीत आहोत ना। आपला त्यावेळेस म्हणजे आज ते लोक इंग्रज लोक आपल्या देशात आल्या असताना त्यांनी फक्त काय केलं होतं, 20 एकर जमीन वर त्यांचा ताबा होता, ते कशाला आलते, व्यापाराला आलते, परंतु त्यांनी 6.5 लाखावर त्यांनी काय केलं म्हणजे ताबा केला, आणि 150 वर्ष या इंग्रजाने आपल्या देशात राज्य केलं। आणि आज ह्या देशाकरता म्हणजे जे देशभक्त लढले भिडले ते शहीदच झाले ना, त्यांचं इतिहासामध्ये सोन्याचं अक्षर बनून नाव राहिलं ना। मी तर अशी म्हणते ह्या देशाला ठाई ठाई एकटी पेटली, म्हणूनच 42 क्रांतीची दिव्य शक्ती भेटली ना। मानव स्वातंत्र्याने मानव राहो, असोच राष्ट्र स्वातंत्र्य सारी, पृथ्वीची तर सर्व लेकरे ना, कोणी धनी आणि कोणी भिकारी ना। मग मी अशी म्हणते आपला देश असा म्हणजे इतका महान आणि वैभवशाली आहे, ह्या देशाकरता ज्यांनी रक्त सांडलं, जे फासावर गेले ते देशभक्त, ते साक्षात देवच ना। म्हणून मला असं वाटत या आपल्या प्राणप्रिय भारत भूच्या मातीवर शूर भारतीय वीर फक्त देशासाठीच लढले, ज्यांचा मुकुट आहे हिमालय तेथे वाटे गंगा ना, तिथे विविधतेने एकता तोच आहे ना भारतीय देश माझा। स्वातंत्र्याचा ध्वज फडकितो, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारत भूच्या पराक्रमाला माझा मानाचा मुद्रा, दिन हा भाग्याचा देशाचा स्वतंत्र दिनाचा, चला साजरा करू आणि हा अभिमानाचा। आपल्या भारत मातेला कोटी कोटी मी प्रणाम करते, अशीच भारत माता माझी नटून खटून उंच अशी शिखरावर राहू, हीच परमेश्वर चरणी मी प्रार्थना करते। एवढे बोलून इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।
2: श्रोते हो, आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आजचा दिवस खास आहे, चला तिरंग्याला सलाम करूया, अभिमानानं म्हणूया वंदे मातरम, जय हिंद। ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा।

सकते नहीं। श्रोत मित्र हो, आज 15 ऑगस्ट 2026 आपल्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होऊन 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची संसाराची आहुती दिली। त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध प्रकारे योगदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांना कोटी कोटी वंदन। आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण हे स्वातंत्र्य प्राणपणानं टिकवून ठेवू हीच भीष्म प्रतिज्ञा आपण घेऊ। जय हिंद।

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि आज आहे 15 ऑगस्ट 2024. आज आहे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस. तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये सामावलेला अभिमान आज आपण पाहतो आहोत. स्वातंत्र्याच्या प्रत्येक श्वासात जाणवणाऱ्या असंख्य ज्ञान अज्ञात वीरांची आठवण आपण काढत आहोत. भारत माता की जय या जयघोषानं आज भारलेलं हे वातावरण आपण सगळीकडे पाहतो आहोत. आणि आज आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवसानिमित्त अनेक नगरकरांनी अनेक श्रोत्यांनी आपल्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवल्या आहेत, त्या आपण ऐकूयात.
1: हॅलो, नमस्कार, मी भोलानाथ देवकर. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देत आहे. तरुणांसाठी आपण आपल्या देशासाठी निश्चित स्वरूपानं काय देण्यात देता येईल, काय देता येईल याचा विचार करून देशाच्या विकासासाठी मदत करावी.
0: श्रोते हो, आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस खास आहे. चला तिरंग्याला सलाम करूया, अभिमानानं म्हणूया वंदे मातरम, जय हिंद. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. एक ध्येय होतं स्वतंत्र भारताचं, एक स्वप्न होतं स्वाभिमानी भारताचं. आणि याच स्वप्नासाठी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी दिलेला त्याग स्मरणात ठेवूयात. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. चक्का.

15 ऑगस्ट म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस नाही, हा तो दिवस आहे ज्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांनी हसत हसत बलिदान दिलं. महात्मा गांधींनी सत्याग्रह केला, सुभाषचंद्र बोसांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या आजसाठी संघर्ष केला. त्यावेळी भारत गुलाम होता, आज आपण स्वतंत्र आहोत, मोकळा श्वास घेतोय. या स्वातंत्र्याची किंमत जाणून घेऊया आणि तिरंग्याचा अभिमान जपूया. रेडिओ नगर 90.4 FM कडून आणि स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि आज आहे 15 ऑगस्ट 2024. आज आहे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस. तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये सामावलेला अभिमान आज आपण पाहतो आहोत. स्वातंत्र्याच्या प्रत्येक श्वासात जाणवणाऱ्या असंख्य ज्ञान अज्ञात वीरांची आठवण आपण काढत आहोत. भारत माता की जय या जयघोषानं आज भारलेलं हे वातावरण आपण सगळीकडे पाहतो आहोत. आणि आज आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवसानिमित्त अनेक नगरकरांनी, अनेक श्रोत्यांनी आपल्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवल्या आहेत, त्या आपण ऐकूयात.
1: अहिल्या नगरवासियांना माझा नमस्कार. मी सुनीता अहिलाल चव्हाण, थोरात. प्रथम अहिल्या नगरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत मातेने 150 अधिक वर्षांच्या परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला. आज स्वातंत्र्याचा 79 वर्षांचा प्रवास पूर्ण करून आपण 80 वर्षात पदार्पण करीत आहोत. हा केवळ उत्सवाचा दिवस नाही, हा आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचे स्मरण करण्याचा आणि राष्ट्राप्रती आपली जबाबदारी नव्याने स्वीकारण्याचा दिवस आहे. अहिल्यानगरच्या पवित्र भूमीतील प्रत्येक नागरिकाला माझ्या मनपूर्वक स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण एक संकल्प करूया, स्वच्छ अहिल्यानगर, निरोगी अहिल्यानगर, संवेदनशील अहिल्यानगर आणि सुसंवादी अहिल्यानगर बनविण्याचा. स्वातंत्र्य केवळ सीमांचे नसते, स्वातंत्र्य म्हणजे मनातील द्वेषांची पाडणे, माणसा माणसात प्रेमाचे पूल बांधणे आणि आपल्या कृतीतून संविधानातील बंधुभाव जागणे होय. आपण आपल्या परिसराची स्वच्छता जपूया, आपल्या आरोग्याची काळजी घेऊया, जाती धर्माच्या अशा पंथांच्या भिंती ओलांडून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊया. कारण अहिल्यानगरची खरी ओळख त्याच्या इमारतींनी नव्हे तर इथल्या माणसांच्या मनाने निर्माण व्हावी. आजच्या या पवित्र दिवशी प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित होऊ द्या. आपल्या मुलांना स्वातंत्र्याचा इतिहास सांगताना त्यांच्यात स्वच्छता, माणुसकी, प्रामाणिकपणा, बंधुभाव आणि सामाजिक जबाबदारीची बीजेही रुजवूया. स्वातंत्र्याचा ध्वज आकाशात फडकतो, पण स्वातंत्र्याची खरी उंची चरणातून दिसते. हीच भावना घेऊन आपण सर्वांनी मिळून अहिल्यानगरला अधिक सुंदर, निरोगी, स्वच्छ आणि प्रेममय बनवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. अहिल्यानगरवासियांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक
0: श्रोते हो आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस खास आहे. चला तिरंग्याला सलाम करूया, अभिमानानं म्हणूया वंदे मातरम, जय हिंद. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या भावनेतून एकता, बंधुभाव आणि देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत राहो. ज्यांच्या बलिदानामुळे हा स्वातंत्र्याचा श्वास आपल्याला मिळाला, त्या वीरांना मनपूर्वक नमन. तिरंगा सदैव अभिमानानं उंच फडकत राहो आणि भारताची कीर्ती जगभर वाढत राहो. आपला स्वातंत्र्य दिन चिरायू हो. सर्व भारतीयांना आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।
1: नमस्कार नगरकर, मी वैशाली सचिन पुरोहित आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आरजे अरु तुमच्यासोबत. आज आपण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहोत. आज भारत ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतो आहे ना, आपण सगळेजण ज्या गोष्टींचा उपभोग घेतो आहे, ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतो आहे, ते मिळवण्यासाठी अनेकांना प्राणाची आहुती द्यावी लागली. आपलं बलिदान, कठोर परिश्रम आणि खूप गोष्टींचा त्याग करावा लागला. स्वातंत्र्य सैनिकांचं हेच कठोर परिश्रम, बलिदान आणि हा त्याग, ज्यामध्ये होते महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, चंद्रशेखर आझाद, लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, गोपाळकृष्ण गोखले, एनी बेझंट, दादाबाई नवरोजी, मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक महान सेनानींनी देशासाठी बलिदान दिलंय. त्यामुळे आपल्याला जे आज भारत देशामध्ये स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आपल्या देशामध्ये आपण ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत, ते आपल्याला मिळालंय. आणि कधीही या स्वातंत्र्य सैनिकांचं, या थोर व्यक्तींचं खरंच विस्मरण आपल्याला व्हायला नाही पाहिजे. आज आपण भारतामध्ये, आपल्या देशामध्ये कुठल्याही गोष्टी करण्यासाठी आपल्याला मुक्त स्वातंत्र्य आहे, आणि या स्वातंत्र्याचा गैरफायदा किंवा त्याचा चुकीचा वापर करणं ही खरंच खूप मोठी आपल्याकडून चूक ठरेल. त्यामुळे नक्कीच आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ज्या लोकांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ते कधीही आपण विसरता कामा नये. पुन्हा एकदा सगळ्या नगरकरांना, सर्व श्रोत्यांना

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा

प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत. श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजचा दिवस हा फक्त एक तारीख नाही तर करोडो भारतीयांच्या त्यागाची, बलिदानाची आणि संघर्षाची गाथा आहे. आज आपण जो मुक्त श्वास घेतोय तो सहज मिळालेला नाहीये. या एका श्वासामागे दडलाय पटवर्धन, टिळक, गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि अशा कित्येक ज्ञात अज्ञात वीरांचा रक्त आटवणारा इतिहास. 1857 मंगल पांडे यांच्या पहिल्या ठिणगीपासून सुरू झालेला हा वणवा 1947 15 ऑगस्टच्या त्या सोनेरी पहाटेपर्यंत कसा धगधगत राहिला. पारतंत्र्याच्या अंधारातून स्वातंत्र्याच्या पहिल्या प्रकाशापर्यंतचा हा रोमांचक प्रवास अनुभवण्यासाठी तयार राहा. रेडिओ नगर 90.4 FM माध्यमातून आज स्वातंत्र्य दिन विशेष नाटिका सादर करत आहोत, स्वातंत्र्याचा पहिला श्वास.

0: या भूमीचा प्रत्येक कण एक कथा सांगतो. कुठे तलवारींचा झंकार, कुठे रणभूमीचा धूर, कुठे क्रांतीचा आवाज, तर कुठे आईच्या डोळ्यांतील अश्रू. शौर्याची शपथ घेणारे किती हात उभारले गेले आणि त्याच शपथेसाठी किती निरपराध हृदये थांबली. अंगावर काटा आणणारी ही स्वातंत्र्याची यात्रा फक्त लढ्यांची नाही, तर त्यागांची, विश्वासाची आणि अविचल धैर्याची आहे.
1: ही कथा इतिहासाची नाही, ही कथा रक्ताने लिहिलेल्या संघर्षाची. ही कथा आहे अशा लाखो वीरांची ज्यांनी स्वातंत्र्याचा पहिला

0: त्या दिवशी बराकपूरच्या जमिनीवर मंगल पांडेने टाकलेली ठिणगी काही आठवड्यातच मोठ्या ज्वाळेत बदलली आणि उभा राहिला 1857 महान स्वातंत्र्य संग्राम। April 1857 सकाळची हवा शांत होती, पण त्या शांततेला फारून गेली एक बातमी। मंगल पांडे यांना फाशी झाली। त्या दोरीने फक्त एक शरीर लटकवलं नव्हतं, त्या दोरीने संपूर्ण भारताच्या मनात जळत असलेल्या रागाला, वेदनेला आणि स्वाभिमानाला चटके दिले।
1: बंडाची ज्योत संपूर्ण भारतात पेटली। मंगल पांडे गेले, पण ज्योत पेटली। 1857 बंड यशस्वी नव्हते, पण त्याने स्वातंत्र्याची इच्छा भारतीयांच्या नसानसात रोवली।
0: मंगल पांडे गेल्यानंतर ब्रिटिशांच्या राजवटीला जणू वाटलं की त्यांनी बंडाची ठिणगी विझवली, पण त्यांना माहीत नव्हतं की ठिणगी विझवली गेली नव्हती, ती तर वणवा बनून भडकत होती।
2: महाराणी, बातमी आली आहे, मंगल पांडेंना फाशी दिली गेलीये।
3: मंगल, तुझ्या रक्ताने ही माती लाल झाली असे, पण ही लालिमा गुलामगिरीची नव्हे, ही लालिमा स्वातंत्र्याची आहे। ब्रिटिशांना वाटत असेल की तुझ्या मृत्यूने आम्ही घाबरू, पण त्यांनी चुकीचा विचार केला आहे। आजपासून प्रत्येक भारतीय स्त्री, प्रत्येक बाला, प्रत्येक सैनिक तू जिथे थांबला तिथून लढाई सुरू करेल।
2: तात्यासाहेब, मंगल पांडेंचा देह आज जाळला गेला, संपूर्ण बंगाल रडतोय।
4: रडतोय बंगाल? रडू नका, मंगलने जे केलं ते रडण्यासारखं नाही, ते अभिमानाने जगण्यासारखं आहे। ब्रिटिशांनी एका सैनिकाला मारलं, पण जाग केलं लाखो पराक्रमी योद्ध्यांना। आता उकळतंय रक्त, आता थरथरणार नाही हात, आता दाबता येणार नाही ही ज्वाला। मंगल पांडे, तू पडला नाहीस, तू आम्हाला उठवलंस।
2: हुजूर, मंगल पांडे नाही रहे।
5: मंगल, उस युवक से मेरी कभी मुलाकात नहीं हुई, पर आज उसका नाम सुनते ही मेरा दिल जैसे टूट जाता है। भारत की मिट्टी ऐसे पुत्रों को जन्म देती है जिसके सामने बादशाहत भी छोटी लगती है। अगर अंग्रेजों को लगता है कि एक सिपाही की मौत से यह धरती शांत बैठ जाएगी, तो वे मूर्ख है। मेरे इस वृद्ध शरीर में आज भी नया जोश भर रहा है। आज मैं घोषणा करता हूं, दिल्ली भारतीयों की राजधानी है और भारतीयों की राजधानी ही रहेगी, और हम लड़ेंगे आखिरी सांस तक।
3: मंगलच्या रक्ताने पेटलेली ही ज्योत आता विझणार नाही। मैं मेरी झाशी नहीं दूंगी, मैं स्वराज के लिए मरना पसंद करूंगी, लेकिन गुलामी नहीं।
4: मंगलचा मृत्यू नाही, ही आमच्या शपथेची सुरुवात आहे।
5: आजादी की हवाएं अब रुकने वाली नहीं, क्योंकि यह ज्वाला भारत की आत्मा है।
4: महाराणी, बाजीरावांचं नाव आणि तुमची तलवार, इंग्रज थरथरतील।
5: मेरे देश के लिए मेरा सिंहासन भले ही चला गया हो, लेकिन मेरा सपना आज भी जिंदा है।
6: है प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाज जंग की घड़ी की तुंग हार दो प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाज जंग की घड़ी की तुंग हार दो

1875 दुष्काळाने होरपळलेले पुणे, शेतकऱ्यांच्या घरात धूर नाही, पोटात अन्न नाही आणि इंग्रजांच्या खजिन्यात मात्र सोन्याची ठिगारी, ही वेदना, हा अन्याय एक आग पेटवत होता. वासुदेव बळवंत फडके नावाच्या साध्या पण अद्भुत मनाच्या माणसाला

0: माझ्या भारत भूमीच्या पुत्रांनो, आपल्या घरी आई मुलं उपाशी मरतात आणि इंग्रजांना त्याचीच पर्वा नाही. आज मी शपथ घेतो, या भूमीवरील अन्यायाविरुद्ध मी आवाज उठवणार.
1: हा आवाज होता एका क्रांतीची सुरुवात. हा क्षण इतिहासाच्या दगडावर कोरला गेला.
2: 1879 कोकणातील दाट अरण्य, चांदण्याचा साक्षीदार एका रणशिंगाचा आवाज. फडके आणि त्यांचे वीर, शस्त्र कमी, धैर्य मात्र महासागरासारखे.
0: आज आपण इंग्रजांच्या ट्रेझरीवर हल्ला करू. हा पैसा त्यांचा नाही, आपल्या शेतकऱ्यांच्या रक्ताचा आहे.
1: रात्र जसजशी काळवंडत गेली तसतशी क्रांतीची चिता जळू लागली आणि इंग्रजांच्या छातीत पहिल्यांदाच भीतीचे काटे उभे राहू लागले.

तो हल्ला फक्त खजिन्यावर नव्हता, तो हल्ला होता दडपशाहीवर, गुलामीवर, भारताच्या प्रत्येक श्वासासाठी।

0: 28 डिसेंबर 1885 राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस. हा दिवस फक्त एका संस्थेची निर्मिती नाही तर भारताच्या राजकीय जागृतीचा दिवस आहे.
1: याच काँग्रेसच्या खांद्यावरून बापूंचे सत्याग्रह, नेहरूंची दिशा, पटेलांची एकात्मता आणि शेवटी भारताचे स्वातंत्र्य जन्माला आले.

1897 प्लेगने पुण्याला ग्रासले होते, पण रोगापेक्षा भीषण होता इंग्रजांचा अत्याचार. जनता उपचारांच्या नावाखाली छावण्यात कैदी बनली आणि 3 तरुणांच्या मनात ज्वालामुखी पेटला. दामोदर, बाळकृष्ण आणि वसंत चाफेकर.

0: हे उपचार नाहीत, ही तर सरळ सरळ गुलामी आहे.
1: आपण गप्प बसलो तर आपली पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.
2: निर्णय घ्या भावानो, आज आताच.
3: 22 जूनची रात्र डेक्कन जिमखान्यावर अंधाराच्या सावल्या नाचत होत्या. एक बाजूला इंग्रजांचा अभिमान आणि दुसरीकडे 3 भारतीयांची तडफ. आणि मग इतिहासाने श्वास रोखला.
2: वेळ आधी, हिंदुस्तान आपला आवाज आज उठवणार आहे.
4: आणि अशातच पुण्यात प्लेगने थैमान घातलंय. तर दुसरीकडे रँड सारखा राक्षस जनतेला छळून मारतोय. या सूड भावनेतूनच

आणि दिवस ठरला 22 जून 1897 इंग्लंडच्या राणीच्या अमृत महोत्सवाचा दिवस सुगावलाय. अनायसे संधी चालूनच आली आहे, तेव्हा घाव घालायचाच असे ठरले. योगा योग चालून आला, बाळकृष्ण भोले बंधूला रँड वरती करूया हल्ला. राणीच्या पार्टीहून रँड घराकडे निघाला.

शब्द होता, कौन से

0: आणि त्या एका आवाजाने पुण्याच्या भूमीने प्रथमच अन्यायाविरुद्ध बंडाचा पर्वत हलताना पाहिला. रँड कोसळला पण उखला हिंदुस्थान.
1: 1898 अन्यायाचे दरबार. दामोदर चाफेकर साखळदंडात बंद पण चेहरा स्वातंत्र्याच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी.
2: यू शॅल बी हँग्ड.
3: मी इंग्रज अधिकाऱ्याला मारलं नाही, मी अत्याचाराला उत्तर दिलं आहे. भारत अजून झोपेत आहे पण माझं रक्त त्याला जाग करेल.
0: आणि त्याच क्षणी हिंदुस्थानच्या भूमीने अजून एक शहीद जन्मास घातला. स्वातंत्र्याच्या मार्गावर कोमल फुले नव्हती, होती फक्त काटेरी झाडे आणि त्यावर चालणारे असेच वीर.

0: फडके, चाफेकर ही नावं फक्त इतिहासात नाहीत, ही नावं आपल्या शिरातून वाहणाऱ्या रक्तात आहेत. त्यांनी तलवारीने नव्हे तर स्वाभिमानाने, त्यागाने आणि निश्चयाने क्रांती पेटवली. आज भारत स्वतंत्र आहे, पण स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या त्यांच्या ज्वालेतून आपण शिकायचं आहे. अत्याचाराविरुद्ध उभं राहायचं आणि आपल्या राष्ट्रासाठी जगायचं.
1: भारतावर गुलामीचं ओझ दाटून बसलं होतं. जनता भयभीत, नेते शांत, पण एक आवाज असा होता जो हजारोच्या हृदयात झंकार निर्माण करत होता. तो आवाज होता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.

0: टिळक जी काय करावं, ब्रिटिश अत्याचार वाढत चाललेत.
1: स्वराज्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. फक्त आपण उभं राहायला पाहिजे. भीती ज्या दिवशी मरते त्या दिवशी देश जन्माला येतो.
2: त्या एका वाक्यानं संपूर्ण देशाचे रक्त उकळायला सुरुवात केली.
3: टिळकांनी आणखी एक अद्भुत कल्पना मांडली. धर्म, संस्कृती आणि राष्ट्रवाद यांना एकत्र बांधणारा उत्सव गणेशोत्सव.
4: टिळकजी, ब्रिटिशांनी सभाबंदी केली आहे, मग लोकांना कसे एकत्र करणार?
1: देवाच्या नावाखाली जमलेली जनता कोण थांबवणार? गणपतीच्या आरती सोबत आपण स्वातंत्र्याची आरती उजळवू.

0: माँ के हाथों से सिला हुआ खादी का एक रुमाल मेरे लिए लाखों की कीमत रखता है, लेकिन यह अंग्रेजी शर्ट मुझे गुलाम बनाता है।
1: यह सिर्फ होली नहीं है, यह अंग्रेजों के घमंड पर सीधा प्रहार है।
2: पुढची लढाई होती विचारांची। टिळकांनी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू केले आणि मग लेखणीच शस्त्र बनली।
3: देश गुलाम आहे आणि गुलामीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे सत्य।
4: टिळकजी, हा लेख ब्रिटिशांचा संताप वाढवेल।
3: वाढू देत, सत्य जळत पण भीत नाही, आणि ब्रिटिशांच्या साम्राज्याला सत्याचीच भीती आहे।
2: पण ब्रिटिशांचा रोष भयंकर होता। चाफेकर बंधूंच्या फाशीनं संपूर्ण देश हदरला। टिळकांचे डोळे भरून आले।
3: असे वीर देशासाठी मरतात आणि आपण त्यांच्या बलिदानाला उत्तर देऊ।
5: टिळकांच्या वाढत्या प्रभावाने सरकारने टिळकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्याचे ठरवले।
6: Arrest him. He is inciting rebellion.
7: Mr. बाल गंगाधर टिळक, तुम्हाला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे।
3: माझ्या अटकेनं आंदोलन थांबणार नाही, ते आणखी पेटणार आहे। या हातावर बेड्या पडू शकतात पण माझ्या विचारावर नाही।
2: टिळकांना दूर बर्माच्या मंडाले तुरुंगात पाठवण्यात आलं। तिथे त्यांना यातना, उपासमार आणि एकाकीपणाचा काळोख सहन करावा लागला। पण त्यांची जिद्द लोखंडापेक्षाही कठीण।
3: हे शरीर कदाचित थकू शकेल पण मन, ते अजूनही स्वतंत्र भारत पाहत आहे। आज तुरुंगात, उद्या स्वातंत्र्याच्या रणांगणात।
5: टिळकांचे जीवन एक ज्योत होती ज्याने पुढच्या पिढ्यांना प्रकाश दिला। त्यांच्याच शब्दांमधून उठले गांधी, सावरकर, भगतसिंह, नेहरू। संपूर्ण देश त्यांच्या विचारांनी पेटला।
8: विनायक दामोदर सावरकर, ज्यांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य हा शब्द फक्त स्वप्नात नव्हे तर शस्त्रात, शब्दात आणि संघर्षात उतारला। 1899 ते 1904 हे ते दिवस जेव्हा विनायक सावरकरांच्या मनात अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची बीज पडत होती।
9: बंधूंनो, आपण शिक्षण घेतो, कविता लिहितो, इतिहास वाचतो, पण देश तर ब्रिटिशांच्या कैदेत आहे।
10: मग आम्ही काय करायचं?
9: क्रांती, देशासाठी, स्वातंत्र्यासाठी। आज आपण अभिनव भारताची स्थापना करतोय। हे संघटन शपथ, शौर्य आणि क्रांतीची पाळमुळ आहे।
5: लंडन मध्ये सावरकरांनी इंडिया हाऊस हे क्रांतीचे केंद्र बनवले।
10: विनायक जी, तुम्ही लिहिलेल्या 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकावर ब्रिटिशांनी बंदी घातली आहे।
9: बंदी? समरावर बंदी घालता येते का? जिथे जिथे भारतीय आहेत, तिथे तिथे हे पुस्तक पोहोचेल. हे केवळ पुस्तक नाही, हे क्रांतीचे ध्वजवाक्य आहे.

0: विनायक दामोदर सावरकर, तुमच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे। त्यासाठी तुम्हाला आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात येत आहे।
1: देशासाठी केलेली क्रांती म्हणजे राजद्रोह। इतिहास तुमचा नाही, तो माझा न्याय करेल।

0: ही तुझी कोठडी, इथे फक्त काळोख आहे. या शिक्षेचे नाव आहे काळ्या पाण्याची शिक्षा. इथे माणूस मोडतो.
1: मी मोडणार नाही, मी शब्दांनी लढतो, विचारांनी लढतो, आणि विचार कैदेत जात नाहीत.
2: जेलमधील 10 वर्षांची शिक्षा, त्यानंतर रत्नागिरीत नजर कैद. पण विनायक सावरकरांच्या क्रांतीच्या ज्वाला विझल्या नाहीत.
1: स्वातंत्र्य मिळवणे ही पहिली पायरी होती. पुढची पायरी राष्ट्रीय एकता, विज्ञानवाद आणि अभिमानाने उभा राहणारा भारत.
3: तुमचं लेखन, तुमची भाषणं अजूनही आम्हाला प्रेरणा देतात.
1: मी काय, मी तर फक्त एक दीप. देश अशा हजारो दिव्यांनी जेव्हा उजळेल, तेव्हा खऱ्या अर्थानं देश स्वतंत्र होईल.
2: क्रांती ही शब्दांची नव्हे तर विचारांची शक्ती आहे. ही शक्ती सावरकरांनी भारताला दिली, आणि म्हणूनच ते होते, आहेत आणि राहतील स्वातंत्र्यवीर.
4: 1919 साल, पंजाब. ब्रिटिश राजवटीने संपूर्ण देशावर रॉलेट कायदा लादून भारतीयांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली. अटक, नजर कैद, वॉरंट शिवाय शोध. भारतीय रस्त्यावर उतरले, अन्यायाविरोधात आवाज उठवू लागले.
2: पण ब्रिटिशांना भारतीयांचा हा उठाव सहन झाला नाही, आणि मग 13 एप्रिल 1919 बैसाखीचा दिवस भारतीय इतिहासातील सर्वात काळा दिवस ठरला.

0: बंधू भगिनींनो, आज आपण शांततापूर्ण सभेसाठी जमलो आहोत. आपले नेते डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर किचलू यांना अटक झाली आहे. आपण या अन्यायाला विरोध करणार आहोत, पण अहिंसेने.
1: मित्र हो, शांत रहा. ही बाग आपली आहे. आपला आवाज इथून जगभर जाईल.

0: This gathering is not permitted. These people are rebels. Soldiers, take your positions.
1: मला शांत बस. काही होणार नाही. घाबरू नकोस. मी आहे तुझ्यासोबत.
2: हे शांततेचं आंदोलन आहे. आम्ही निशस्त्र आहोत. गोळीबार करू नका.
3: मात्र जनरल डायरला करुणा नव्हती, अहिंसेचा अर्थ नव्हता, मानवतेचे मूल्य नव्हते.
0: फायर.
4: गोळीबार 10:30. 1650 गोळ्या. अडकलेला जमाव. कोणी पळण्यासाठी जागा नाही. भिंती चढताना मृत्यू. कुंडीत पडताना मृत्यू. जालियनवाला बाग. मिनिटा गणिक रक्ताने लाल होत गेला.

श्रोते हो, स्वातंत्र्याचा पहिला श्वास या नाटिकेचा पहिला भाग पूर्ण झालाय आणि आपण थोड्याच वेळात भेटत आहोत याचा दुसरा आणि खूप जास्त महत्वाच्या भागामध्ये। यामध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय रोमांचक पद्धतीने सर्व प्रसंग अनुभवता येतील, तुम्ही ते इमॅजिन कराल। त्यामुळे मंडळी भेटूया थोड्याच वेळात स्वातंत्र्याचा पहिला श्वास या नाटिकेच्या दुसऱ्या भागामध्ये। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या भावनेतून एकता, बंधुभाव आणि देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत राहो। ज्यांच्या बलिदानामुळे हा स्वातंत्र्याचा श्वास आपल्याला मिळाला त्या वीरांना मनपूर्वक नमन।

तिरंगा सदैव अभिमानानं उंच फडकत राहो आणि भारताची कीर्ती जगभर वाढत राहो. आपला स्वातंत्र्य दिन चिरायू हो. सर्व भारतीयांना आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, स्वातंत्र्याचा पहिला श्वास ही आपली स्वातंत्र्य दिन विशेष महानाटिका सुरू आहे। त्याचा पहिला भाग आपण ऐकलात, पहिला भाग आपण प्रसारित केला आणि आता आपण वळत आहोत दुसऱ्या भागाकडे। या भागामध्ये सुद्धा तुम्हाला स्वातंत्र्यापर्यंतचा पूर्ण इतिहास समजून घेता येणार आहे, अनुभवता येणार आहे, ते प्रसंग तुम्हाला इमॅजिन करता येणार आहेत। मंडळी, ऐकूयात आपण स्वातंत्र्याचा पहिला श्वास या नाटिकेचा भाग दुसरा।
3: भारताचा प्रत्येक श्वास आज गुलामीत अडकला आहे, पण या अंधारात पंजाबी शेर, लाल बाल पाल त्रिकुटातील तेजस्वी दीप लाला लजपत राय स्वातंत्र्याच्या ज्वालेला फुंकर घालत आहेत। त्यांचा आवाज जनतेला जागवत आहे आणि त्यांचे पाऊल ब्रिटिशांच्या साम्राज्यावर थरकाप आणत आहे।
4: लालाजी, उद्या सायमन कमिशनच्या विरोधात आपण मोर्चा काढतोय, लोक बऱ्याच संख्येने जमतील।
5: सायमन कमिशन तर हे आपल्या अपमानाचं प्रतीक आहे। भारतीयांचं मत विचारात न घेता भारताचं भविष्य हे ठरवायला आलेत। उद्या आपण जगाला दाखवून देऊ ब्रिटिश नाही तर भारत स्वतःच्या हक्कासाठी उभा आहे।
6: लालाजींच्या हाकेला लाखो छात्यांची धडधड प्रतिसाद देते। रस्ते भरून जातात, सायमन गो बॅक, भारत माता की जय, या आवाजाने आकाश दुमदुमते।
7: सायमन कमिशन, भारत से वापस जाओ। सायमन, सायमन कमिशन, भारत से वापस जाओ। सायमन,
8: लालाजी पोलिसांची रांग दिसतीय, हातात लाठ्या आहेत, ते मोर्चा मोंडण्यासाठी येत आहेत बहुतेक।
5: माझ्या देश बांधवांनो, पाठी हटू नका। जर माझ्या रक्ताचा एक थेंबही भारताच्या स्वातंत्र्यासाठी कामी आला तर मला अभिमानच वाटेल।
7: सायमन कमिशन, भारत से वापस जाओ। सायमन,
3: आणि मग एक आदेशाच्या गर्जनेने नरकाचे दरवाजे उघडतात। पोलीस धावून येतात, लाठ्यांचा पाऊस, जनतेच्या अंगावर भीती, पण लालाजी तर सीना ताणून उभे।
9: लालाजी सावध!
5: हिंसेने तुम्ही आमचा आत्मा दडपू शकणार नाही। मी जिवंत असेपर्यंत भारत स्वतंत्र होईल।
8: लालाजी, तुमची तब्येत आणखी बिघडली आहे, आम्ही डॉक्टर बोलवतो।
5: माझ्या शरीरावर ब्रिटिशांनी वार केले पण माझ्या आत्म्यावर नाही। लक्षात ठेवा मुलांनो, माझ्यावर झालेला प्रत्येक प्रहार हा ब्रिटिश साम्राज्याच्या ताबूतातील खिळा असेल।
3: आणि ते शब्द इतिहासात कोरले गेले. लालाजींची जखम प्राणांवर बेतली, पण त्यांच्या बलिदानाने भारतीयांच्या आत्म्यात आग पेटली.
6: त्यांचं शरीर मावळलं, पण त्यांचं बलिदान ते तर भगव्या सूर्याप्रमाणे उगवलं. या रक्तात, या वेदनेतून उभा राहिला एक नवीन देशप्रेमाचा अंकुर. त्यांच्या मृत्यूने तरुण क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. लालाजींच्या प्रत्येक जखमेने भारत धगधगला.

0: सन 1927 महाड. शतकानुशतके दडपल्या गेलेल्या माणसांनी आज एक इतिहास घडवायचा होता, जिथे पाड्याचा हक्क म्हणजेच स्वाभिमानाचा हक्क होता.
1: डॉक्टर साहेब, आम्ही मानव आहोत की नाही हेच अजून सिद्ध करावं लागतं.
2: रामराव, आजची चाल स्वातंत्र्यासाठी पहिलं पाऊल आहे. जो अधिकार माणसाला नाकारला जातो तोच अधिकार आपण आज घेणार आहोत.
3: मी इथे एका स्त्रीच्या नात्यानं नाही तर समतेसाठी लढणाऱ्या प्रत्येक जीवाच्या नात्यानं उभी आहे डॉक्टर साहेब.
2: सरोजबाई, तुम्ही आहात म्हणून ही लढाई आणखी शक्तिशाली झाली आहे. चला, पाण्यावरचा हा भेदाभेदाचा पहारा आज संपेल.
4: या एका स्पर्शाने इतिहासाने दिशा बदलली. ही लढाई फक्त पाण्यासाठी नव्हती तर ही स्वाभिमानाची क्रांती होती.
0: 1932 लंडन, गोलमेज परिषद, जिथे भारताच्या अबुलांचा आवाज, भीमराव आंबेडकर जगासमोर उभा राहिला.
5: Dr. Ambedkar, are you asking for depressed classes political rights?
2: आम्हाला भीक नको, हक्क हवेत. स्वतंत्र मतदार संघ आमच्या आवाजाला न्याय देतील.
3: भारताची स्त्री आणि मजूर वर्ग दोघांचेही प्रश्न सारखेच. प्रतिनिधित्वाशिवाय कोणताही समाज प्रगत होत नाही.
2: अगदी बरोबर. स्त्रीला स्वातंत्र्य देणारा देशच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो.
4: त्या दिवशी ब्रिटिश दरबारात आवाज फक्त एका व्यक्तीचा नव्हता, तो आवाज होता काळाच्या काळोखात दडपलेल्या लाखो भारतीय आत्म्यांचा.
0: पण महान नेत्यांच्या जीवनात कठीण निर्णयांची सावली असतेच. 1932 पुणे करार आंबेडकरांसाठी वेदना आणि तडजोड दोन्ही होता.
2: हक्क देणारा मार्ग सोडायला मला भाग पाडलं जात आहे, पण संघर्षाची दिशा मी बदलू देणार नाही.
3: डॉक्टर साहेब, लढाई अजून संपलेली नाही. तुम्ही एक पाऊल मागे घेतलं असेल पण समाज पुढे जाणार आहे, कारण तुम्ही आशेची वाट दाखवली आहे.
4: हो, इतिहासाने सिद्ध केलं, तडजोड ही पराभव नसते, ती उद्याच्या विजयाची पायरी असते.

0: सन 1930, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा निर्णायक टप्पा. अहमदाबाद मधील साबरमती आश्रम शांत होता, पण त्या शांततेखाली उकळत होता एक महासंकल्प, एक महाआंदोलन, मिठाचा सत्याग्रह.
1: सर्वजण जमले आहेत कारण आजचा दिवस इतिहासात कोरला जाणार आहे. मित्र हो, अहिंसा म्हणजे दुर्बलता नव्हे, अहिंसा म्हणजे मनाची शस्त्रे. अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी आपण तयार आहोत.
2: बापूजी, आम्ही तुमच्या सोबत समुद्रापर्यंत चालायला तयार आहोत. काहीही झालं तरी आम्ही मागे फिरणार नाही.
1: धन्य आहात बहिणी. स्त्रियांच्या सहभागामुळे हे आंदोलन केवळ संघर्ष राहत नाही, तर ती क्रांती बनते.
3: सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, हा मार्ग काट्यांनी भरलेला आहे. इंग्रज आपल्यावर लाठ्यांचा वर्षाव करतील, तुरुंगाची दारे आपल्या स्वागताला उघडी असतील, पण जर तुमच्या नजरेत भीती नसेल तर कुठलेही साम्राज्य आपला मार्ग रोखू शकणार नाही.
4: सत्याग्रह म्हणजे फक्त विरोध नाही, तो आत्मशुद्धीचा मार्ग आहे. सत्याला धरून राहणं हीच आपली खरी लढाई आहे.
2: बापूजी, आम्ही तयार आहोत. समुद्रावरून उचललेला तो मिठाचा कण भारताच्या स्वातंत्र्याची पहिली चव असेल.
1: चला, आज आपण उठतो आहोत एका मुठभर मिठासाठी नव्हे तर कोट्यावधी भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी. सत्याची वाट कठीण आहे, पण विजय अटळ आहे.

0: साबरमतीच्या मातीत अहिंसेचा शांत संयमी सत्याग्रह सुरू होता. पण वर्ष होतं 1928 आणि त्या वर्षाने इतिहासात रक्ताने माखलेली रेष ओढली. लाठी हल्ल्याच्या निर्दयी तडाख्यात भारताचा सिंह नाला लजपतराय शहीद झाले. त्या क्षणी देशभरात एकच क्षोभ उसळला आणि पंजाबच्या 3 तरुण क्रांतिकारकांच्या छातीत सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंह यांच्या अंतःकरणात एक भयंकर ज्वाला भडकली.
1: हा न्याय आहे का? लाठ्यांनी मारून एका वृद्ध नेत्यानं संपवायचं आणि आम्ही फक्त बघत बसायचं?
2: प्रत्येक प्रहार अजूनही कानात घुमतोय. आपण काहीतरी केलं पाहिजे भगतसिंग, काहीतरी मोठ.
3: केवळ बदला नाही,
4: हा अन्याय आहे. सँडर्सने लालाजीवर लाठीचार्ज करायचा आदेश दिला. आज त्याला त्याच्या पापाची किंमत मोजावीच लागेल.
5: आकाशात शांतता होती, पण या शांततेखाली उद्या होणाऱ्या वादळाची चाहूल दडली होती.
6: भाई, सँडर्स दररोज कोतवालीकडून सायकलवरून जातो त्याच मार्गावर. संध्याकाळी
2: गोळी मी मारतो. ही शेव अचूक असायला हवा.
1: आणि मागचा मार्ग मी पाहिन. पोलिसांची चाहूल लागली तर मी तुमचं रक्षण करेन.
3: लक्षात ठेवा, हे व्यक्तिगत वैमनस्य नाही, हे स्वातंत्र्यासाठी केलेलं युद्ध आहे. लालाजींच्या मृत्यूनं भारताचं रक्त अजूनही उकळतंय. आज आपण त्या रक्ताला न्याय देणार आहोत.
0: त्या 3 तरुणांच्या नजरेत भीती नव्हती. ज्या ज्वाळेनं साम्राज्य हलवायचं होतं फक्त अशी ज्वाला होती.
5: प्रतिकाराचा दिवस आला. लाहोरच्या रस्त्यांवर थंडी होती, पण क्रांतिकारकांच्या धमन्यात तापलेल्या धातूपेक्षा जास्त गरम रक्त वाहत होतं.

0: सुखदेव, सर्व ठीक आहे ना?
1: हो, प्रत्येक रस्त्यावर मी नजर ठेवली आहे, कोणालाच संशय येणार नाही. तो आलाय. आजचा आपला निर्णय इतिहासात कोरला जाणार.
2: आणि मग एक क्षण नशिबाने श्वास रोखून धरला आणि न्यायाचा हात पुढे सरसावला.
0: What's going on? Something is wrong.
3: Stop! Stop! Stop immediately!
0: Oh my God! What's going on? Oh!
3: Oh! Oh my God! Oh my God! Oh!
0: लालाजींच्या रक्ताचा हिशोब आहे हा.
4: Who's there? Stop! Stop!
1: राजगुरु पुढे, सुखदेव मागचा मार्ग. या, मी आहे मागे, कुणी पण येऊ दे. आता परत

तीन सावल्या इतक्या वेगाने धावू लागल्या जणू हवा देखील त्यांना पकडू शकत नव्हती. आणि त्या मागे लालाजींच्या आत्म्यास मिळालेला न्याय धगधगत उभा राहिला.

त्या दिवशी भारतातील तीन तरुणांनी वेदनेचं रूपांतर प्रतिकारात केलं. सँडर्सचा मृत्यू ही हत्या नव्हती, तो होता न्याय. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या त्या धाडसाने भारतातील प्रत्येक तरुणाच्या रक्तात आग पेटली. त्यांची सावली आजही आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासावर उभी आहे.

0: सँडर्सच्या हत्येनंतर ब्रिटिश सरकार थरथरलं. त्यांना हे तीन युवक पकडायचे होते आणि अखेर चिखलात माखलेला पण गर्वानं उभा असलेला न्यायाचा नाट्य प्रयोग सुरू झाला. न्यायालयात आज फाशीचा निर्णय येणार होता.
1: Bhagat Singh, Rajguru, Sukhdev, for the murder of police officer J.P. Saunders, you all are hereby sentenced to death by hanging.
2: फाशी मरण तर आपण त्याच दिवशी शिकलो होतो जेव्हा देशासाठी जगण्याची शपथ घेतली.
3: न्यायाधीश साहेब, आम्हाला मृत्यू काय घाबरवणार? जो रोज जीव धोक्यात घालून लढतो त्याला फाशी म्हणजे मुक्ती.
4: जरी तुमच्या न्यायालयाने आम्हाला मृत घोषित केलंय तरी पण इतिहास आम्हाला अमर करेल.
5: त्या रात्री तीनही क्रांतिकारक एकाच कोठडीत बसले होते. बाहेर ब्रिटिशांच्या बंदुकांचे पहारे, पण आत अखंड शांतता.
3: भगतसिंग, शेवटच्या रात्रीही तू एवढा शांत कसा?
4: कारण आपला मृत्यू म्हणजे आपल्या स्वप्नांचा जन्म आहे राजगुरु. आज आपण मरू पण उद्या लाखो भगतसिंग जन्म घेतील.
2: आई आठवते, पण अभिमान जास्त आहे. ती म्हणायची, देशासाठी जग आणि देशासाठीच मर. आज तेच करत आहे.
4: आपण एकत्र आलो, एकत्र लढलो आणि आता एकत्र अमर होऊ.
0: पहाटेचा अंधार, तुरुंगात मृत्यूची चाहूल आणि तीन सिंहांचे पाऊल, ज्यात भीती नव्हती, फक्त स्वातंत्र्याची धडधड होती.

0: Any last words?
1: हो आम्हाला दोरी नीट घट्ट बांधा. आमच्या मृत्यूलाही कमीपणा येऊ नये.
0: भारताचा प्रत्येक श्वास आजपासून आमचा असेल.

त्या क्षणी फक्त तीन शरीर खाली पडली, पण भारत भारत उभा राहिला. तीन तरुणांचे मृत्यू ब्रिटिश साम्राज्याच्या हृदयात गडगडणाऱ्या विजेसारखे कोसळले. ते गेले, पण त्यांचा आवाज, त्यांचे धैर्य, त्यांची स्वप्न आजही भारताच्या प्रत्येक कणात जिवंत आहे. ते म्हणाले होते, तुम्ही आम्हाला मारू शकता, पण आमची प्रेरणा कधीच मरू शकणार नाही.

0: भारत इंग्रजांच्या बेड्यांनी जखडलेला आणि त्या बेड्या तोडण्यासाठी एक तरुण वादळ बनत होता. स्वातंत्र्याची आग ज्याच्या रक्तात धावत होती. सुभाषचंद्र बोस.
1: सुभाषदा, तुमची भाषणं लोकांच्या मनाला चटका लावतात, पण इंग्रज तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत.
2: स्वातंत्र्यासाठी उठणाऱ्या प्रत्येक पावलावर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आपला आवाज त्यांना भीती दाखवतोय, हाच तर आपला खरा विजय आहे. आपण इंग्रजांकडे याचना करतो आहोत, काय त्यांचं गुलाम म्हणून आपण जगणार आहोत? मी म्हणतो त्यांना हकलून द्या, राष्ट्रासाठी लढा, रक्त द्या, प्राण द्या.

0: Bose is under house arrest. He cannot escape. Not from my watch.
1: पण बोस कधीच शरण जाणारे नव्हते. त्यांनी ठरवलं इंग्रजांच्या कैदेतून पळायचं, आणि तेही अशा पद्धतीनं ज्याचा विचार इंग्रजांनी कधी केला नव्हता. रात्र, पाऊस, शांतता.
2: आजची रात्र आपल्या स्वातंत्र्यासाठीचा पहिला टप्पा आहे. ब्रिटिशांना वाटतंय मी आजारी आहे आणि उद्या डॉक्टर येतील, पण खरा उपचार तर.
3: सुभाषदा, गाडी तयार आहे. तुमचे कपडेही बदललेले आहेत, कोणी ओळखणार नाही. चला.

0: नेताजी केस कापतात, दाढी वाढवतात आणि एका अफगाणी व्यापाऱ्याच्या वेशात घरातून बाहेर पडतात.
1: भारत माते, तू मला या मार्गावर सुरक्षित घेऊन जा.
2: ब्रिटिशांची गाडी वेड्यासारखी नेताजींना शोधत फिरत होती आणि नेताजी त्यांच्याच नाकाखाली वेगळ्या रूपात कोलकात्याबाहेर निघाले होते.
3: सुभाषदा, समोर चेक पोस्ट आहे.
1: त्यांच्या डोळ्यात बघू नकोस, डोळे सत्य सांगतात आणि आज आपल्याला सत्य लपवायचं आहे.
4: What are you?
1: मैं इन्शुरन्स एजंट हूं जनाब, पेशावर से.
0: सैनिकांनी गाडीला पुढे जाण्याची परवानगी दिली. ब्रिटिशांना कल्पना नव्हती, त्यांच्याच समोरून भारताचा भविष्यातील नेताजी पळून गेला होता.
2: भारतातून पळणं हा फक्त पहिला टप्पा होता. खरा चमत्कार काबूल, रशिया, जर्मनी पर्यंतचा पराक्रमी प्रवास होता.
4: सुभाषदा, हे वेड आहे. जर्मनी पर्यंत असा प्रवास? ब्रिटिश तर जगभर आहेत.
1: जर स्वातंत्र्य सोपं असतं तर ते कधीच मिळालं असतं. आज माझी ओळख नसेल, उद्या ती नेताजी म्हणून जगभर दुमदुमेल.
0: जर्मनीत ते हिटलरला भेटले, पण त्यांचे ध्येय वेगळे होते. भारताची सेना, भारताचं लष्कर, भारताची स्वातंत्र्याची गर्जना.

0: सुभाष चंद्र बोस एक नाव नाही ते एक वादळ होतं जे इंग्रजांना हादरवून गेलं. त्यांनी सिंहासारखे तुरुंग फोडले, छायेसारखे ब्रिटिशांना चकवलं आणि विजेसारखे देशात क्रांती पसरवली. त्यांचा जयघोष आजही हवा भेदून जातो. जय हिंद. 12 मार्च 1930 गांधीजींचा प्रवास भारताच्या श्वासात झनकार बनून उमटला.
1: अरेस्ट गांधी, ही इज अ थ्रेट टू द एम्पायर.
2: त्यांनी गांधीजींना अटक केली, पण जनता ती अधिक रौद्र बनली.
0: 1942 ब्रिटिश दुसऱ्या महायुद्धात अडकले होते. गांधीजींनी अखेरची गर्जना केली,
3: करो या मरो, भारत छोडो. आज ब्रिटिशांनी भारतातली गुलामी संपवायची आहे किंवा स्वतःच अस्तित्व संपवायचंय.
4: His speech is fire. He must be arrested immediately.
2: आणि पुन्हा गांधीजींना कारावासात टाकलं, पण भारत तो ज्वालामुखी झाला, जनताच आंदोलन बनली.
0: महात्मा गांधींनी एकही तलवार न उचलता, एकही गोळी न झाडता ब्रिटिश साम्राज्याला गुडघ्यांवर आणलं. त्यांचा मार्ग सत्याचा, अहिंसेचा, प्रेमाचा. त्यांचा आवाज आजही जगाला सांगतो, दुर्बलतेचा विलाप करू नका, सत्यानं, प्रेमानं आणि धैर्यानं लढा द्या. भारत मुक्त झाला आणि त्या स्वातंत्र्याच्या पहाटे हजारो दीपांमध्ये उजळत होती एकच सावली, महात्म्याची.
2: भारत हा देश फक्त जमीन नाही, ही त्या वीरांची पवित्र भूमी आहे ज्यांनी स्वतःला जाळून आपल्यासाठी स्वातंत्र्याची पहाट उजळवली. आज आपण त्यांचं स्मरण करतो, एक एक नाव, एक एक बलिदान ज्यांनी स्वतःच्या रक्ताने भारताचं भविष्य लिहून दिलं.
0: ज्या दिवशी राणी लक्ष्मीबाईनं रणांगणात तलवार उगारली, त्या दिवशी ब्रिटिश साम्राज्यानं पहिल्यांदा भारतीय स्त्रीच्या धैर्याचं रूप पाहिलं. मंगल पांडेच्या एका गोळीनं झोपलेला देश जागा झाला. सरदार भगतसिंह, राजगुरु, सुखदेव फाशीच्या दोऱ्याला गळा देताना हीच घोषणा केली, इन्कलाब जिंदाबाद. त्यांचे मृत्यू नव्हते, ते होते स्वातंत्र्याच्या गर्जना.
2: आणि एक आवाज होता जो तलवार नव्हे अहिंसा घेऊन रणांगणात उतरला, म्हणाला सत्याचं शस्त्र वापरा. तो होता महात्मा गांधी. बाळ गंगाधर टिळक म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि त्या वाक्यानं लाखो हृदयानं धडधडायला सुरुवात केली. गोपालकृष्ण गोखले, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रत्येकानं भारताच्या स्वप्नात आपलं आयुष्य ओतलं. लालाजींच्या जखमा अजूनही या देशाच्या छातीवर जळत आहेत.
0: खांद्यावर बंदूक, हातात बॉम्ब, डोळ्यात स्वातंत्र्याचं स्वप्न, अशा लाखो वीरांची फळी होती. चंद्रशेखर आझाद ज्यांनी मृत्यूला सांगितलं, मी आझाद होतो, आझाद आहे आणि आझादच मरीन. नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यांनी जगाला आव्हान दिलं, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. त्यांनी इंग्रजांना इतक्या शातीरपणे चकवले की त्यांच्या सावलीनंही ब्रिटिश शासन थरथरलं.
2: काकोरीचे वीर रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, थापर यांनाही आपण कसे विसरू. बिस्मिल्लाहांच्या ओठांवर फाशीच्या आधीही कविता होती, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. उधम सिंग ज्यांनी जालिनवाल्यांचं रक्त लंडनच्या हृदयात परत दिलं. अनंत कान्हेरे, तारापूरवाला, सेनापती बापट, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, खान अब्दुल गफ्फार खान, या यादीला शेवटच नाही. प्रत्येकाने दिलेलं बलिदान म्हणजे भारताच्या मातीतील न संपणारी ऊर्जा.
0: 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. आज आपण उभा आहोत स्वतंत्र भारतात, पण या स्वातंत्र्याची किंमत ती लाखो जीवांची होती, ज्यांनी तुरुंगाची अंधारी कोठडी सहन केली, ज्यांच्या शरीरावर लाठीचे डाग पडले, ज्यांनी अखेरचा श्वासही फक्त भारत मातेच्या नावाने घेतला, त्या सर्व अमर क्रांतिकारकांना आपला अनंत प्रणाम. त्यांची कथा कधी संपत नाही, कारण ती लिहिली आहे भारताच्या श्वासात, भारताच्या रक्तात, भारताच्या भविष्यामध्ये.
5: आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे एका दिवसाचे नव्हते, ते होते 90 वर्षाच्या संघर्षाचे.
0: आकाशावर हलका केशरी रंग, दिल्लीतील रस्ते स्वच्छ, लाल किल्ला, राजपथ, संसद, सगळीकडे उत्सुकतेचा माहोल.
6: मी जवाहरलाल नेहरू ईश्वराला साक्ष ठेवून शपथ घेतो की भारताचा पंतप्रधान म्हणून माझ्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार पार पाडीन. मी भारताच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचे रक्षण करीन. जय हिंद.

15 ऑगस्ट 1947 जगाच्या पाठीवरती एका नव्या स्वतंत्र भारताचा जन्म झाला. आपला तिरंगा अभिमानानं आकाशात फडकू लागला. देशानं घेतला स्वातंत्र्याचा पहिला श्वास. 1857 तो पहिला उठाव, झाशीच्या राणीची तलवार, लोकमान्य टिळकांची गर्जना, क्रांतिकारकांचे बलिदान आणि महात्मा गांधींचे भारत छोडो आंदोलन आणि कित्येक सामान्य नागरिकांचे बलिदान, या सगळ्याच्या त्यागातून आजचा हा स्वतंत्र भारत घडलेला आहे. श्रोते हो, स्वातंत्र्य मिळवणं जितकं कठीण होतं तितकंच आहे ते टिकवणं. आज ही आपली जबाबदारी आहे. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी या सर्व वीर पुत्रांना स्मरण करूयात आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी वचनबद्ध होऊयात. तुम्हा सर्व श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून, आपल्या स्नेहालय परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. भेटूयात सोमवारी ठीक सकाळी 11 वाजता आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत निरोगी रहा, स्वस्थ रहा, हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

15 ऑगस्ट म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस नाही, हा तो दिवस आहे ज्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांनी हसत हसत बलिदान दिलं. महात्मा गांधींनी सत्याग्रह केला, सुभाषचंद्र बोसांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या आजसाठी संघर्ष केला. त्यावेळी भारत गुलाम होता, आज आपण स्वतंत्र आहोत, मोकळा श्वास घेतोय. या स्वातंत्र्याची किंमत जाणून घेऊया आणि तिरंग्याचा अभिमान जपूया. रेडिओ नगर 90.4 एफएम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत। स्नेहवार्ता हा शो सुरू झालाय आणि मंडळी आज आहे स्वातंत्र्य दिन आणि आपल्या स्नेहालयच्या संजय नगर येथील बालभवनमध्ये हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये आणि एका अनोख्या पद्धतीनं पार पडला। आज एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। ऐकूयात या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत रेडिओ नगर 90.4 एफएमच्या माध्यमातून।

0: वर्षानंतर झालेल्या वस्तीमध्ये बदल. आता इथे 33 घरापण दिलेले आहे, 24 घराचं काम चालू आहे. म्हणजे आपण म्हणतो ना चेंज कसं होतं, एक कुटुंब डेव्हलप कसं होतं, या पद्धतीने हळूहळू आपलं पावलं चालू आहे. तर आपण विद्यार्थ्यांना ठरवत नाही तर सेवा वस्तीचा सुद्धा विकास करतो. पण त्याच्यासाठी माझा सगळा परिवार इथं आहे, त्यांची साथ आहे, एकजूट आहे, म्हणून हे सर्व शक्य आहे. खूप काही असतं बोलण्यासारखं, परंतु वेळेच्या अभावी मी थोडं कमी बोलते. आणि तुम्ही तुम्हाला माहितच आहे हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय, एकत्रित केल्याचा उद्देश काय. आज मला खूप आनंद वाटतोय का एवढ्या महिला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, कारण त्यांना पण वाटलं आज मला मान मिळणार आहे आणि मी त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. तर सर्व महिलांचे उपस्थित पाहुण्यांचे मी मनःपूर्वक धन्यवाद व आभार मानते. माझे दोन शब्द संपवते, धन्यवाद.
1: आजच्या कार्यक्रमाचे आपल्याला मुख्य अतिथी लाभलेले आहे नेहा मॅडम, निहार शेख मॅडम, या मुंबई पोलीस दलाचे आहेत. त्यांचं सर्वप्रथम आपण आपले तर त्यांनी खूप मौल्यवान वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार.
0: मॅडमने आपले अमूल्य मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते.
2: मी तुम्हाला पहिले माझं व्यक्तिमत्व सांगते. मी नेहा रिया शेख आणि सध्या मुंबई पोलीसला सिलेक्शन झालंय माझं. आणि मला शुभांगी मॅडमने बोलवलं, त्यांचं मी धन्यवाद करते. आणि फर्स्ट टाइम मी असं झेंडा फडकवला 15 ऑगस्टला. माझं एक स्वप्न होतं, ते आज मी साकार झालं. मला खूप अभिमान वाटतोय की मी माझ्या आई वडिलांचे नाव आणि तुमच्या सगळ्यांना भेटून तुमच्यामध्ये येऊन मला खूप खूप छान वाटलंय. आणि मी माझे दोन शब्द सांगतो.
0: आता मी तुम्हाला तुमच्याही मुलांना मार्गदर्शन करावं असून त्यांना नम्र विनंती करतो.
3: अधिकारी तसेच आपले न्यायालय संस्थेचे बाल मोर्चे सर्व शिक्षक वर्ग सर्व विद्यार्थी तसेच त्यांचे पालक आणि आलेले सर्व पॉडी मेंबर यांचं पंतप्रधान स्वागत करतो. आज आपण आपल्या देशाचा 80वा स्वतंत्रता दिवस साजरा करत आहोत. स्वतंत्र दिवस आपल्याला 80 वर्ष झाली आणि एवढ्या वर्षात आपल्या देशाने तसं पाहिलं तर भरपूर प्रगती केली आहे. आज आपण पूर्वीच्या परिस्थिती आजच्या परिस्थितीत खूप फरक आहे. आज आपण साक्षर झालो, आज आपण सर्व गोष्टीने संपन्न झालं, संपत्ती म्हणा, आर्थिक परिस्थिती सुधारली, आपल्या देशाची परिस्थिती सुधारली, सर्व गोष्टीने आपली प्रगती केली. सर मला असं म्हणायचं की स्वतंत्र म्हणजे काय, स्वतंत्र म्हणजे आपण आपल्या देशाला स्वतंत्र आपल्या मिळालं, आपण गृहित करून आपण बाहेर पडलो, त्या पद्धतीनेच आपण विद्यार्थ्यांनी सर्व वाईट गोष्टीपासून आपण स्वतंत्र झालं पाहिजे, स्वतंत्र झालं पाहिजे. तसंच आपल्या आई वडिलांचं आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं जीवनमान कसं चांगलं करता येईल, शिक्षकांच्या मार्गदर्शन त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जसं आपले शिक्षक आपल्याला पहिल्यापासून आपल्याला एक मार्गदर्शन करतात शिक्षणामध्ये, आणि जसं आपण त्यांच्या मार्गदर्शनाने आपण मुलांची वाटचाल करतो तसेच नेहमी त्यांच्याच मार्गदर्शनाने आपण जीवनाची वाटचाल करावी आणि आपलं जीवनमान उंचावं, साक्षर व्हावं आणि जीवनात चांगली उन्नती करावी अशी आमच्या स्वतंत्र दिवसाच्या निमित्ताने आपल्यासमोर शुभेच्छा देतो. स्नेहालय परिवाराला बालभवन शुभेच्छा देतो आणि सर पाहुणे मंडळी सर्व शुभेच्छा देतो आणि माझ्या
0: खरं सगळ्यांना विनंती करता येईल त्यांनी मला शब्द बोलू.
4: आपल्या या स्वातंत्र्यानिमित्त उपस्थित मंचावरील सर्वप्रथम पाहुण्यांचं बालभत्ता मित्र परिवारांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला चीफ गेस्ट म्हणून लाभलेल्या श्री शेख मॅडम, आपण आपल्या परिस्थितीशी जगून आणि आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून आपण काय करू शकतो आणि आपल्या शरीरावर एक गोष्टी वर्दी येते तर त्याचा जो काय आनंद असतो तो आज आपल्या मूर्तिमंत डोळ्यासमोर उभा आहे. आणि त्याचे काही लहान मुले त्यांच्यासाठी ह्या मॅडम एक इन्स्पायरेशन आहेत आपल्यासाठी की आपले लहानपणी काहीतरी स्वप्न असतं ते मॅडमनी आताच सांगितलं की माझं एक स्वप्न होतं पोलीस दलामध्ये जावं आणि आपल्या हातून जे काही आज ऐंशीवा स्वातंत्र्य देण्याचं जे काही ध्वजवंदन त्यांचं असतं झालं तर त्यांनी त्याविषयी आपली कृतज्ञता पण व्यक्त केलेली आहे की खरंच म्हणजे आपण आपल्या जीवनाची ऐश्वर्मेंट जे काय असते ही इट इज जस्ट बिगिनिंग ऑफ देअर लाईफ म्हणजे ही त्यांच्या आयुष्याची सुरुवात आहे अजून त्या भविष्यामध्ये अधिक अचीवमेंट करत जावं त्यांच्या खात्यामध्ये उत्तरोत्तर त्यांना वेगवेगळ्या पोस्ट प्रमोशन मिळत जावं अशी सगळ्या आपल्यातर्फे मी अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ईश्वराच्या प्रार्थना करतो की असं त्यांच्या उत्तरोत्तर म्हणजे कार्य व्हावं आणि त्यांना भविष्यामध्ये अशा वरिष्ठ पोस्टवर प्रमोशन होत जावं आणि निश्चितच म्हणजे आज जो शब्द असेल तर भविष्यात त्यांनी स्वतःहूनच या ठिकाणी येऊन या आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी सगळ्याच्या वतीने त्यांना विनंती करतो. तसेच आज या बालभवनकडून जो एक महिलांचा जो काही सत्कार समारंभ आयोजित केलेला होता तोही बालभवनचा एक सूत्रोपक्रम आहे तो की काही म्हणजे असं म्हणजे त्यांच्या मनामध्ये जो काही असं निर्णय भावना निर्माण झालेली असते की आपण समाजापासून थोडस वेगळं आहोत परंतु बालभवनी त्यांना एका अशा सामाजिक प्रभावामध्ये आणण्याचा त्यांच्या मनामध्ये ठीक आहे आपल्या वाट्याला जे काही दुःख आलेलं आहे त्यातून सावरण्याचा हा एक वेगळा प्रयत्न असतो. तर तो एक जो काही उपक्रम केला आहे तर शिंदे मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आणि सर्व जे काही लहान मुलं असतील लहान मुली असतील तर त्यांना मी एकच विनंती करतो की भविष्यामध्ये आपल्याला जर काही व्हायचं असेल तर शेख मॅडमचा आदर्श समोर ठेवून आपण निश्चितच काहीतरी ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करून मी माझ्या दोन शब्द संपवतो.
0: आणि मुलांनी खरं सांगते प्रत्येक शब्दाकडे मुलांनी लक्ष दिलं पाहिजे आलेले प्रमुख पाहुणे किंवा आपले अतिथी आपल्याला काय मार्गदर्शन करताय. शेख या मॅडम बद्दल खूप कौतुक करावं असं वाटतं आणि खरंच मनापासून आज आनंद झाला की आज त्यांच्या हस्ते आपल्या संजय नगर बांधवन वस्तीमध्ये पहिल्यांदी म्हणजे त्यांनी झेंडा फडकवला ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आणि आलेले आहे आणि कुठेतरी आज सोन्याचे दिवस तुम्हाला आलेले आहे, परंतु तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात आणि आज त्या आलेल्या संकटांना तुम्ही तोंड दिलेलं आहे. आपल्या मुलाबाळांना शिकवताय, आपल्या मुलाबाळांना मोठं करताय, शिक्षण देताय आणि नक्कीच आम्हाला तुमचा अभिमान आहे. पृथ्वीताईं थोडक्यात त्यांनी सांगितलं, परंतु जो संघर्ष असतो ना तो त्यांच्याच मनाला माहिती कमी कशी उभी राहिलेली आहे. धन्यवाद पृथ्वीताई. त्या भुले सरांनी मार्गदर्शन करावे मुलांना व पालकांना.
5: आज या ठिकाणी आपण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी बालभवनामध्ये आपण साजरा केलेला आहे.
6: भारत माता की, भारत माता की.
5: धन्यवाद. मी प्रथम सर्वांना त्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि महिला सक्षमीकरण हे आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपल्या देशाचे माननीय आदरणीय परमपूज्य पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देश बदलत आहे, देशाची ताकद जगामध्ये बदलत आहे आणि तीच ताकद आपल्या संजय नगरमध्ये हळूहळू दिसत चाललेली आहे. मी कमीत कमी 20-22 वर्षापासून संजय नगरच्या प्रत्येक बहुतेक घरामध्ये गेलो असेल किंवा ते माझ्याकडे आले असतील, मी प्रत्यक्षात सर्वांचा परिचयाचा आहे. तर लक्षात येते घरावरून सर्व माझ्या माता भगिनीकडे पाहून, माझ्या बंधूंकडे पाहून असं लक्षात येते की यांच्यामध्ये थोडासा बदल चाललेला आहे. उत्पन्नाचे साधनं त्यांनी तयार करत चाललेले आहेत आणि आपल्या बालभवनामध्ये नेहमीच सिंधी मॅडम असोत किंवा बाकी इतर सर्व कर्मचारी असोत, सर्व वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन करतात. प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतात, मग तो 26 जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट असो किंवा इतरही कार्यक्रम फार चांगले जोमाने साजरा करतात. पण म्हणावा असा रिस्पॉन्स आपल्या अजून संजय नगर मधून येत नाही. खरं तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला प्रत्येक घरातले दोन दोन पुरुष किंवा महिला या ठिकाणी प्रेझेंट पाहिजे, तर जागाच पुरली नाही पाहिजे. मी खेडेगावातून आलेलो आहे. आमच्या गावामध्ये पूर्ण गाव या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. त्या ठिकाणी बालक असो, महिला असो, पुरुष असो, सर्वजण येतात, कार्यक्रम साजरा करतात. तसंच तुम्ही सुद्धा या बालके मुला किंवा आलेल्या माझ्या भगिनींना मी सांगतो की पुढच्या वेळेस तुम्ही या तुमच्या घरातले सर्व पुरुषांना आणा, तुमच्या शेजारच्या पाजारचे सर्व लोकांना आणा, कारण की ह्या कार्यक्रमाचं महत्व त्यांच्यापर्यंत गेलं नाही. एक आई शिकली तर पूर्ण कुटुंब पुढे घेऊन जाते, एक आई शिकली तर पूर्ण कुटुंब घेऊन जाते. मुलं सुशिक्षित बनतात, शिक्षित बनतात, जॉब मिळतो, नोकरी मिळते, व्यवसाय करतात, अन्य मार्गाला आपले पाल्य जात नाही. तसं आपल्या परिसरामध्ये बदल नक्कीच होत आहे, सामाजिक बदल होत चाललेला आहे. त्याचबरोबर आज आताच मॅडमने सांगितले की आपल्याला पहिले 36 घरं भेटले, परत मागणे आता 24 घरं भेटलेले आहेत. तुम्हाला घरं भेटले हो, पण बाकीच्यांचा सुद्धा विचार करा, तुमच्या शेजाऱ्याचा पण तुम्ही विचार करा. मला जे भेटलं, माझ्या जे ताकात 2 घास आलेले आहेत ते दुसऱ्याच्या ताकात मला 2 आले, पण त्याला पण 1 घास भेटला पाहिजे. तरच आपण हा स्वातंत्र्य दिन म्हणजे आपण स्वातंत्र्य झालो त्याचा अर्थ निश्चितच कारणी लागेल. तर या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी जमलेले महिला सक्षमीकरण म्हणजे आपल्या शेख मॅडम या ठिकाणी प्रेझेंट आहे. आज त्यांच्या घरून जर त्यांना कदाचित सपोर्ट जर नसता, त्यांना कुणी मदत केली नसती, नाही तुम्ही घराच्या बाहेर पडायचंच नाही, तर ते आज या ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून आपल्या समोर आल्या असत्या. मी माझ्या भगिनींना सगळ्यांना सांगेल, तुमच्या घरातून सुद्धा अशा पोलीस ऑफिसर तयार झाल्या पाहिजे, झाल्याच पाहिजे, असल्याही परिस्थितीमध्ये तयार झाल्या पाहिजे. आपण शिकलो तर आपले घर पुढे जातं, आपले विचार आचार आपले चांगले राहतात, विचार आचार आपण शिकलंच पाहिजे. तडजोड शिक्षणाबाबत तडजोड करायची नाही, कुणी तडजोड करायची नाही, वाटल्यास श्रम 24 तासांमधून 18 तास काम करा, 18-18 तास काम करा. आपले आदरणीय पंतप्रधान आज 16-16 तास 18-18 तास काम करतात. आदर्श ठेवा, आदर्श ठेवा. तर या ठिकाणी मी आपल्या बालभवनचे जेवढे कर्मचारी आहेत मला नेहमीच ते बोलवतात आणि मी येतो कधी कधी काही कारणास्तव यायला जमत नाही, कारण की दुसरीकडे सुद्धा काही ठिकाणी कार्यक्रम असतो. मी त्यांचं या ठिकाणी आभार प्रदर्शन या ठिकाणी करतो. व्यासपीठामधील वेगवेगळे अधिकारी या ठिकाणी आहेत, तोडा माडून पण या ठिकाणी आलेले आहेत. मी सगळ्यांचा या ठिकाणी आभारी आहे. मात्र लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्या माझ्या भगिनी आहात, तुमचं सर्वांचं कुटुंब पुढे गेलं पाहिजे, सेफ मॅडम तयार झाल्या पाहिजे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला सर्वांना पुन्हा एक वेळेस त्या स्वातंत्र्य दिनाच्या 80 स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.
7: स्नेहालय संचलित संजय नगर येथील बालभवन मध्ये आज एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि आपण या कार्यक्रमाचा संपूर्ण वृत्तांत रेडिओ नगरच्या माध्यमातून ऐकलात. सर्व श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: सह्याद्री, समुद्र आणि शिवराय यांनी एक ओटून मांडलेला स्वातंत्र्य संग्राम विजयी झाला. हिंदवी स्वराज्य साकार झालं. लेकी सुना, संत सज्जन, गाई वासर, सारे सारे आनंदले, हे राज्य व्हावे ही तो श्रीचीच इच्छा होती. संतांच्या स्वप्नाचा कल्पवृक्ष मोहरला. वनी आनंद, भुवनी आनंद, आनंदी आनंद वन भुवनी.

श्रोत मित्र हो, आज 15 ऑगस्ट 2026 आपल्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होऊन 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची संसाराची आहुती दिली। त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध प्रकारे योगदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांना कोटी कोटी वंदन। आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण हे स्वातंत्र्य प्राणपणानं टिकवून ठेवू हीच भीष्म प्रतिज्ञा आपण घेऊ। जय हिंद।

0: तेरी धूप से। तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
0: कुठ कुठ जायचं फिरायला रे, कुठ कुठ जायचं फिरायला.
2: तीनशे वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात जाचपडत होता. वर्षातल्या 12 अमावस्यांनी जणू गरारा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनांनी कणत होती, गाराणं गात होती.

सह्याद्रीच्या कडे कपाऱ्या, सिंधू सागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आज आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि आपल्या स्नेहालयाच्या बालभवन मध्ये हा स्वातंत्र्य दिन एका खूप छान उपक्रमाद्वारे पार पडला. ज्या एकल महिला आहेत त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि आता सध्या आपल्या सोबत आहेत रुक्मिणी सुभाष कांबळे. तर मॅडम, आज स्वातंत्र्य दिनी तुमच्या हस्ते हे ध्वजवंदन करण्यात आलं आणि तुमच्यासारख्या अनेक महिला मिळून हे ध्वजारोहण केलं, तर हा मान तुम्हाला मिळाला तर कसं वाटतंय? आज
1: खूप छान वाटतं मॅडम.
0: आणि जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये जेव्हा ही सिच्युएशन आली तुमच्यावरती, हा प्रसंग ओढावला, तर कशा पद्धतीने तुम्ही समस्येला या परिस्थितीला कशा सामोरे गेला तुम्ही?
1: तर परिस्थितीला म्हणजे आम्हाला इथं पहिल्यांदा नाही का, हे जे बालभवन आहे म्हणजे त्यातले जे कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळेच आम्ही पुढच्या जे काही आम्हाला जे मार्गदर्शन त्यांनी केलं त्यामुळं आम्हाला जरा प्रोत्साहन आलं म्हणून आम्ही
0: एकल महिला म्हणून समाजामध्ये स्वतःची ओळख निर्माण करावी लागते. तर तुम्हाला कोण कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं?
1: अडचणी आता
2: आम्ही बचत गटाचं काम केलं होतं मॅडम. आम्ही बालभवन मध्ये नाही का मुलांना खाऊ वाटप करत होतो. आम्ही बचत गटामध्ये काम होतं ना आमचं, त्याच्यामुळं आम्ही खाऊ वाटप करत होतो मुलांना. खिचडी, भांडे, परत किळी, अजून नाही का चिक्कू, अशी वाटप करायची.
0: तर तुम्ही सुद्धा आज ध्वजारोहण केलं, तर तुम्हाला काय वाटतं? आज कसं वाटतं?
2: खूप छान वाटतं. आज
0: स्वतःच्या पायावरती ज्या ज्या महिलांना उभं राहायचंय त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
2: करायला पाहिजे ना, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायलाच पाहिजे.
1: जे कोण आपल्याला मार्गदर्शन असतं त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेस जास्त परिस्थिती तर अशी नव्हती की संजय नगरमध्ये, तर हे आम्हाला सपोर्ट केला मग दुसऱ्यांनी, म्हणजे बालभवनच्या लोकांनी जे सपोर्ट केल्यामुळं आम्ही आता आमच्या स्वतःच्या पायावर उभं राहतोय.
0: आणि त्याचसोबत तुम्हाला घरच्यांनी किती साथ दिली यामध्ये?
1: घरच्यांनी आम्हाला सगळ्यांनी साथ दिले. मुलांनी, सुना आहेत मला दोन, त्यांनी बी सपोर्ट केला. म्हणजे असं ते काय कुणी घरातले असे म्हणत नाहीत का इकडं जाऊ नको तिथं जाऊ नको, कोणत्याही कार्यक्रमाला याला त्याला आम्ही उपस्थित राहतो.
0: आणि तुमच्या घरच्यांनी कशी साथ दिली?
2: आमच्या घरच्यांनी पण साथ दिली होती. जा म्हणायचे, कर म्हणायचे. आणि नाही का आता ते घरामध्ये नाही का आम्हाला घरकुल नाही भेटल्यामुळे आम्ही जरा थोडीशी नाराज आहे. मुलींना पण भेटायला पाहिजे ना घरकुल, असं वाटतं आम्हाला.
0: आणि आता खरा स्वातंत्र्याचा अर्थ तुमच्या मते काय आहे?
2: खरं स्वातंत्र्य
0: काय?
2: खरं स्वातंत्र्य
1: काय? आपण आपल्या घरच्यांचा सपोर्ट, परत आपल्याला दुसरे असे दुसरे आपले जे बालभवन मध्ये लोक त्यांचं सहकार्य हे मिळालं, त्याच्यामुळे असं आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळीकडून स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटतं.
0: हो,
1: आपण काहीतरी मनापासून करतो, फ्रीपणे हिंडू फिरू शकतो, जिथं काय असं आपल्याला नाही का म्हणजे कोणी अडवणार नाही, मग त्यामुळे असं वाटतं की आपण फ्री आहे, आपण स्वतंत्र झालो, आपल्याला कोणाची अडचण नाही, काही नाही असं वाटतं.
0: तुम्ही जयश्री ताई आणि रुक्मिणी ताई तुमच्या दोघींना सुद्धा पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि असंच तुम्ही पुढे जात राहा आणि असंच खंबीर राहा स्वतःच्या आयुष्यात. थँक्यू सो मच.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.
1: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेत आजचे पाहुणे आहेत चित्रकार श्रीयुत नंदकुमार यन्नम. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगर.
2: रसिक हो नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी ज्यांचं भरभरून कौतुक केलं ते नगरमधील चित्रकार श्रीयुत नंदकुमार यन्नम सर आज माझ्याबरोबर आहेत. सरांचा आजवरचा प्रवास आपण या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत. विशेषतः अध्यात्म आणि कलेची सांगड त्यांनी कशी घातली याविषयी मला खूप उत्सुकता आहे. नमस्कार सर, तुमचं रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. सर, आपण सुरुवात करूया तुमच्या अगदी प्रारंभीच्या चित्रकलेच्या, अगदी आपण म्हणूया मुळाक्षर ज्याला आपण गिरवायला सुरुवात करतो तेव्हापासून. तुमच्यातल्या कलागुणांची ओळख तुम्हाला आणि घरच्यांना पहिल्यांदा कधी झाली?
3: मला झाली ती घरातूनच झाली. वडील टेलर काम करतात, अजूनही करतात ते, आणि आम्ही लहान असल्यामुळे आम्ही सगळे भावंड तिथं असायचो त्यांच्या आसपास. आणि मग ते कटिंग करत असताना ते वेगवेगळ्या रंगीत चॉक असायचे, चपट्या असायचे ते, तर ते छानपैकी माप वगैरे पट्टीचा वापर करून असं इतकं आत्मविश्वासाने करायचे, तर ते हालचाली रेषा ते बघून असं एक छान वाटायचं की काहीतरी निर्मिती होती आहे.
2: बरोबर.
3: आणि मग ते आम्ही आसपास बघायचो, निरीक्षण तिथूनच वाढलं असेल. आणि मग त्यांचं ते कटिंग वगैरे झालं की मग बॉल पेनाने आमच्या हातावर मग ते फूल वगैरे असे काढायचे.
2: बरोबर.
3: म्हणजे त्यांना या रेखाटनामुळे आवड असेल, मग ते आम्ही ते घेऊन मग ते प्रत्येक जण ते हात पुढे करायचं आणि मग ते फूल वगैरे काढून द्यायचे.
2: तुमच्या कुटुंबातच खरा म्हणजे कलेचा वारसा
3: वडिलांपासून.
2: तुमचा मूळ व्यवसाय काय, कुटुंबाचा, परिवाराचा, आजोबा पणजोबा काय करायचं?
3: हे आम्ही हातमागाचं
2: नगरमध्ये तेव्हा मोठ्या संख्येने हँडलूमचं.
3: आमचे आजोबा तेच काम करायचे, वडील पण, वडील नंतर टेलर कामकडे वळाले.
2: बरोबर.
3: मग ते शिवणकाम मध्ये आम्ही सगळेच लोक, मग काका, मामा, भाऊ.
2: एकेकाळी सर नगरमध्ये 1 लाखापेक्षा जास्त हँडलूम्स
3: आहे.
2: आणि जशी ढाक्याची मलमल तेव्हा प्रसिद्ध होती, तसं नगरचं सुती कापड परदेशात निर्यात व्हायचं आणि लोक नगरला त्यासाठी मुद्दाम यायचे. आणि लूम्स बंद पडल्यानंतर
3: म्हणजे
2: मग शिवणकामाकडे ते सगळे कारागीर कलाकार इकडे वळले आहे. पण मूळ जो त्यांच्यातला कलेचा जो वारसा होता तो कायम राहिला आणि मग तो कुठल्याही तरी वेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळाला. तुम्ही वडिलांकडून खरं म्हणजे तुमच्या
3: प्रेरणा मला वडिलांकडून मिळाली आणि ते ड्रॉइंग आणि ते त्यांच्यात एक कला निर्मिती होतानाचा जो आनंद असतो ते मला लहानपणी त्यांच्याकडून पाहायला मिळालं.
2: आणि मग शाळेत असताना
3: मला मग ते देवांचे चित्र वगैरे काढायची आवड होती. घरात थोडस शेजारी मंदिर होतं, सिद्धेश्वराचं मंदिर होतं, आणि हनुमानाचे मंदिर होते आणि मग ते मी लहानपणी मग ते थोडं थोडं काढत बसायचो.
2: बरोबर.
3: रेखाटण्याचं मग ते पेन पेन्सिल वापरून ते काम चालू राहायचं. आणि मग मी म्युन्सिपॅलिटी 24 नंबर शाळेमध्ये होतो, तिथं मग पाटी असायची. त्यावेळेस पाटीवरती मग मी ते राम लक्ष्मण सीता हनुमानाचं चित्र काढलं होतं. ते काढलं तर त्या चिलका मॅडमला इतकं आवडलं, ते वर्गात लगेच सर्वांना दाखवलं की वर्ग शिक्षिका होत्या. तेव्हा एकच असायचे दिवसभर. आणि मग त्यांनी दाखवलं, मग सगळ्यांना, आमचे मुख्याध्यापक दिकोंडा गुरुजी होते तेव्हा, मग त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मग ते सर्वांना दाखवलं. मग तिथून मग आपल्यात कला आहे हे 34 होतो त्यावेळेस मी, मग तेव्हा लक्षात आलं की आपण चित्रकार, चित्रकलेची आवड आहे असं. आणि तेव्हापासून मग त्या शिक्षिका आणि आमचे एक मामा होते, ते गणपतीचं काम करायचे. मग हळूहळू असं तिकडं ते वाढत गेलं. मग थोडं
2: नगरमध्ये गणपतीचा पण मोठा व्यवसाय, मूर्ती तयार करण्याचा महाराष्ट्रातला एक प्रमुख
3: शिवणकाम नंतर गणपतीचं जास्त प्रमाणात.
2: पण तुम्ही लहानपणी तर आपण खूप वेगळे छंद जोपासतो, पण पुढे व्यवसाय म्हणून किंवा आयुष्यातलं करिअर म्हणून आपण त्याकडे तेवढ्या गांभीर्याने बघतोच असं नाही. पण तुम्ही कधी ठरवलं की आता याच्या पुढे आपल्याला चित्रकलेच्या क्षेत्रातच जायचं?
3: हा, मग 10वीत काय झालं, मग मी म्युन्सिपॅलिटीमधून 24 नंबरमधून तिकडं आलो मार्कंडेमध्ये. मार्कंडे विद्यालयात तिथं गेल्यानंतर मग तिथं चिट्ट्याल सर, वसंतराव चन्ना सर, गोटीपाऊल सर हे चांगले कला शिक्षक होते त्यावेळेस, की ते पूर्ण वेळ देत होते. आणि तिथं त्यावेळेस परीक्षाला चित्रकलेची जी परीक्षा असायची, शासकीय परीक्षा, तेव्हा शाळेचं नाव होतं. आणि योगायोगाने माझ्या बॅचला बरेचसे विद्यार्थी, चांगले ड्रॉइंग असणारे विद्यार्थी होते,
2: एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा होत्या.
3: मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या मुलाचं ड्रॉइंग चांगलं आहे, मग मला ते तसे कामं देत गेले.
2: बरोबर.
3: की वर्ग सजवणं किंवा वेगवेगळे मासिक वार्षिक अंक निघतात तर त्याचे सजावटीचे कामं, मग बाहेर स्पर्धेला पाठवणं, मग ते अजून कॉन्फिडन्स वाढत गेला.
2: बक्षीस वगैरे
3: बक्षीस मिळत गेले. मग मी कॅमेल मध्ये त्यावेळेस फर्स्ट आलो होतो.
2: अरे वा,
3: तर ते सर्वात आनंदाची बातमी होती की 7वी 8वीतला विद्यार्थी कॅमेलिंगच्या स्पर्धेमध्ये एवढं. आणि मग मला इलिमेंटरीला त्यांनी बसवलं शाळेत. इलिमेंटरीला बसवल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रात 18वा आलो.
2: अरे वा,
3: त्यावेळेस 2 लाख विद्यार्थी बसले होते आणि मेमरी ड्रॉइंग मध्ये 3रा आलो.
2: बरोबर बरोबर.
3: तर शाळेस मग शाळेने माझा विशेष सत्कार वगैरे ठेवला होता. अंजय घारे सर वगैरे आले होते त्यावेळेस.
2: आणि सर, आता तुम्ही उल्लेख केला ते घारे सर एक मोठे चित्रकार होते
3: नगर मधले,
2: तेव्हा बरीच मंडळी नगर मध्ये.
3: पाठक सर होते, ते
2: श्रीनाथ पाठक,
3: विटणकर सर होते, ढाळे सर होते,
2: रबा केळकर नावाचा,
3: रबा केळकर
2: चित्रकार मोठे होते. आणि कला शिक्षण हा एक महत्वाचा नगरचा एक तेव्हाचा
3: दिग्गज लोक
2: गाभा ठरला. अनेक चित्रकार शिक्षक त्यातून तयार झाले.
3: त्याच्यामुळे आसपास असं एक वातावरण निर्माण झालं होतं की एक दिग्गज लोक. आणि त्यावेळेस प्रदर्शन वगैरे भरायचे आपले महावीर कला दालन मध्ये, ढाळे सरांचं, बेरडे सरांचं.
2: त्यांची वैशिष्ट्य काय होती सर? हे सगळे आता जी नावं घेतली त्या प्रत्येकाचं काहीतरी वेगळं शैली आपण म्हणूया तशी काहीतरी असणार.
3: आता सर्वात प्रथम जेव्हा मला चन्ना सर जे आहे, वसंतराव चन्ना सर, त्यांचा प्रभाव जास्त पडला माझ्यावरती. मी एकदम 4वी 5वी पर्यंत पेन्सिल ड्रॉइंगच करत होतो, घरामध्ये रंग वगैरे आणून देत नव्हते. आणि चन्ना सरांच्या लक्षात आलं की ह्या विद्यार्थ्यांमध्ये कलागुण आहे आणि घरची परिस्थिती एवढी नाहीये रंग आणून किंवा सराव करायला असं. मग त्यांनी मला घरी बोलून त्यांचे रंग वापरायला मला सुरुवात.
2: अरे वा, बर बर.
3: मग मी शाळा सुटली की त्यांच्या घरीच असायचो आणि मग ते अगदी उधळण असायचं. मग त्यांचं जे रंग शैली होती ते एक भिंदास्तपणा असतो ना, निर्भयपणे, ते तिथं त्यांचं पाहायला मिळालं. रंगाचा फ्लो, मग तो आनंद.
2: ते कुठल्या प्रकारची चित्र काढायचे?
3: त्यांचा पोर्ट्रेट विषय होता, पोर्ट्रेट विषय आणि लँडस्केप वगैरे करायचे आणि वॉटर कलर जास्त काम केलं त्यांनी. तर तो फ्लो जो आहे, रंग फ्लो करायचा, तो त्यांच्याकडून मला जास्त शिकायला मिळालं. आणि मग गोटीपामूल सर आहे, त्यांचं मेमरी ड्रॉइंग डिझाईन चांगलं आहे, त्यांच्याकडून ते शिकायला मिळालं होतं. चिट्टल सरांनी त्यावेळेला कार्यानुभव विषयांतर्गत स्क्रीन प्रिंटिंग ते शिकवलं होतं, कारण म्हणजे व्यावसायिक शिक्षण
2: काहीतरी
3: त्यावेळी स्क्रीन प्रिंटिंग खूप मोठ्या प्रमाणात व्हायचं करायचे, तर ते शिकवलं. आणि स्लाइड पेंटिंग असायचं त्या थिएटर मध्ये
2: दाखवायचं आधी,
3: तर ते स्वतः करायचे सर, तर ते शिकवलं होतं.
2: आणि तेव्हा फोटोग्राफरला पण तो कलाकार असणं आवश्यक असायचं, कारण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये किंवा ते कलर करणं, डोळे ते फार आवश्यक असायचं. तर तेव्हा नगरमध्ये चांगलं वातावरण होतं, खूप शिकायला मिळायचं आणि ही सगळी मंडळी विद्यार्थ्यांना घडवत
3: होते.
2: आणि मग पुढे
3: मग नंतर शाळेमध्ये असं प्रगती झाल्यानंतर इलिमेंटरी इंटरमिजिएट जे दोन्ही झाले, मेमरी ड्रॉइंग माझं खूप चांगलं होतं आणि पोर्ट्रेट हा विषय लहानपणापासून आवड असल्यामुळं व्यक्तिमत्व रेखाटणं म्हणजे निरीक्षण शक्ती जास्त असल्याने मग नंतर 10वी नंतर इंजिनिअरिंगला जायचं का आर्टकडे जायचं, कलेशाखेकडे असं चाललं होतं, कारण 71% मार्क पडले होते. तर म्हटलं घरच्यांचं चाललं होतं कुठं ड्रॉइंगच्या इकडे ते जातो. मी ठरवलंय मला इकडे आवड आहे, मी हेच करणार आहे. थोडस झालं होतं घरात वाद की नाही ड्रॉइंग ते छंद म्हणून राहू दे, पण नंतर मी ठरवलं की ड्रॉइंगच मी करणार आहे, मी दुसऱ्या क्षेत्रात नाही हे करू शकत नाही. रमण म्हणजे त्याच्यात मला आवडच नाही, तर काय कारण मार्क मिळाले ठीक आहे, आता ते अभ्यासाने मिळाले असेल किंवा त्यामुळे पुरतही असेल.
2: मुळात तुम्हाला आवड कलेची
3: मग प्रगत कलेमध्ये ऍडमिशन घेतलं मी 1984 साली. मग प्रगत कला मग तिथं अजून मोठे म्हणजे समुद्रच आहे.
2: तिथे कोणकोण शिक्षक तुम्हाला भेटले?
3: तिथं आपले कांबळे सर होते, प्रमोद कांबळे यांचे वडील ते होते, दत्तात्रय कांबळे आणि लोंढे सर, घोडके सर होते, चव्हाण सर होते. पण तिथं प्रभाव जो पडला तो कांबळे सर आणि लोंढे सरांचा प्रभाव जास्त पडला.
2: ते काय शिकवायचं?
3: लोंढे सरांचं आम्हाला फाउंडेशनला होते, तर त्यांचं बारीक काम खूप म्हणजे जसं एखाद्या वस्तू फोटोग्राफी टाइपच ते पेंट करायचे. ते सगळे विषय पण त्यांचा मूळ मुख्य विषय कमर्शियल होता, तर ते आम्हाला नेचर आणि ऑब्जेक्ट रंगून दाखवायचे.
2: वास्तवदर्शी
3: हो हुबेहूब त्याचा छायाप्रकाशाचा अभ्यास असतो फाउंडेशनला, बेसिक म्हणजे ड्रॉइंग आणि शेड लाईट 3D म्हणजे तिथं फाउंडेशन म्हणजे शाळेपर्यंत आपण 2D ड्रॉइंग करत असतो, फक्त आकारांची निर्मिती असते. आणि कॉलेजमध्ये मग 3D ज्ञान मिळतं आणि ते खूप महत्वाचं आहे. 3D ज्ञान होणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. वास्तववादी चित्र मग ते खोली मागं पुढं जे डेप्थ दाखवणं ते आर्ट तिथं मला लोंढे सरांकडून शिकायला मिळालं. ते खूप महत्वाचं ज्ञान आहे. डेप्थ चित्रामध्ये डेप्थ आणणं, कारण चित्र कागद हा सपाट असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डेप्थ दाखवता यायला, हे आर्ट आहे. वास्तववादी म्हणजे काय?
2: त्या काळी यल्लादास एक नाव फार फेमस होत,
3: त्यांचाही मी
2: सिनेमाचे मोठमोठे
3: पोस्टर
2: होर्डिंग्स ते करायचे आणि बंदूक घेतलेला जर हे असेल हिरो त्याची बंदूक अशी बाहेर आले असते
3: की हो अगदी बरोबर,
2: तेव्हा लोक खास ते सिनेमा थिएटर समोर होर्डिंग
3: बघण्यासाठी गर्दी करायचे.
2: नगरमध्ये पण तेव्हा खूप असेच सगळे चित्रकार होते. तेव्हा होर्डिंग रंगवणारी पण मंडळी होती ना? पूर्वी काही फ्लेक्स वगैरे नव्हते त्या काळी,
3: तेव्हा हे फ्लेक्स वगैरे नसल्यामुळे हातानेच करावं लागायचं.
2: आणि होर्डिंग रंगवणारे कोण चित्रकार होते नगरमध्ये?
3: नगरमध्ये नव्हते, पण मी जेव्हा मग फाउंडेशन इथं केलं मग मी बॉम्बेला गेल्यानंतर तिथं गुरुजी ब्रदर्सकडं होर्डिंगचं पेंटिंग मी शिकलो. तिथं
2: गुरुजी ब्रदर्स म्हणजे दादरला स्टुडिओ
3: आहे त्यांचं. दादरला ते कुठं नाट्यगृहाच्या समोर आहे, ते नाट्यगृह आता मला विसरलो मी, पण त्याच्या समोर ते स्टुडिओ,
2: शिवाजी रंग मंदिरच्या समोर,
3: त्याच्या समोर त्यांचं स्टुडिओ आहे. तिघ भाऊ मिळून ते स्टुडिओ चालवायचे, सुबोध गुरुजी, प्रमोद गुरुजी आणि अजून एक.
2: तिथे किती दिवस तुम्ही त्यांच्याकडे?
3: मी मग तिथं 2 वर्ष कंटिन्यू काम केलं, दिवस रात्र काम केलं.
2: बरोबर.
3: दिवस रात्र म्हणजे
2: आठवतात काही तुम्ही केलेल्या कामांची?
3: मी तिथं मराठी सिनेमांचे लेख चालले सासरला, त्याचे खूप काम केले आणि मराठीचे सगळे पिक्चरचे जवळ होते त्यावेळेस, तिथं काम केले. त्यावेळेस तिथं सुरुवातीला बॅनरचं काम केलं, तिथं त्याला बॅनर म्हणतात, होर्डिंग बॅनर, ते बॅनरचे पिक्चरचे आणि आपले नगरला ते बॅनर यायचे चित्र टाकीला. तेव्हा मग आमच्या घरी सांगायचो हे पा मी केलेले ते बघा
2: म्हणून.
3: त्यावेळेस सुरुवातीला मला फक्त ड्रॉइंगचं काम मिळालं होतं, ड्रॉइंग करून द्यायचं.
2: बरं.
3: आणि नंतर हळूहळू फिलअप म्हणतात, पहिला हात मारायचा असेल तर ते फिलअपचं काम नंतर मिळालं आणि ते काम पाहून मग तुम्हाला फिनिशिंगचं काम दिलं जातं.
2: बरोबर.
3: मग ते एकदम सुरुवातीला पॅलेट रंगवणं, पॅलेट आर्टिस्ट लोकांना पॅलेट तयार करून देणं, ड्रॉइंग करून देणं आणि ते झालं तर मग फिलअप करणं आणि हे झालं तर मग तुम्हाला फिनिशिंगला देतात की हायलाइट आणि डेप्थ आणि हायलाइट टाकायला देतात आणि त्याच्यानंतर कमर्शियल आर्टिस्टचं काम असतं, पिक्चरचं नाव टाकणं, डायरेक्टर नट नट्यांचे नाव टाकणं, हे कमर्शियल आर्टिस्ट येऊन ते काम करतो.
2: सगळं हाताने केलं?
3: ते सगळं हाताने, ते बारदान असतं, हे असतं गावठी कापड असतं.
2: बरोबर.
3: ते कापड त्याला मांजरपाट म्हणतात ते आणि सिरस असतं, सिरस ते त्याला लावायचं मग ते कडक होतं म्हणजे जो कॅनव्हास सारखा. आणि मग त्याला एक कच्चं बैल तेल असतं, लिन्सिड ऑइल ज्याला म्हटलं जात, ते लिन्सिड ऑइल दिलं मग ते कॅनव्हास
2: तयार
3: असं.
2: किती किती मोठे असायचे आकार काय काय?
3: ते 10x20 चा पहिला असतं आणि मग ते पाहिजे तेवढं. त्यावेळेस ते एक हे होतं हॉटशॉट कॅमेरा आला होता तर त्याची जाहिरात आम्ही केले होते. 300-300 फूट कटआउट तिथं बॉम्बेला.
2: बरोबर.
3: मग ते प्लाऊड लावून ते कटआउट करून मग ते माग म्हणजे ह्या कामाला सुतार आणि मातकामवाला सगळे असतात, सगळे असतात.
2: आणि किती दिवसात ते म्हणजे गाईत करावं लागत असेल ते त्याला फार काही अवधी नसतो.
3: ते दिवस रात्र काम मी म्हटलो ना, दिवस रात्र म्हणजे तिथं असं रिलीज होणार असतात पिक्चर आणि तुम्हाला रात्रीतून ते 200-300 बॅनर काढून द्यावं लागतात, तर ते रॅपिड काम असतं. आणि सेम त्यांचं गुरुजी ब्रदर्सकडं ऍड फिल्मचं पण काम चालायचं पॅरलल.
2: बरोबर.
3: मग नंतर मला तिकडंही त्यांनी
2: अनुभव मिळाला,
3: मग तिकडं मला शिफ्ट केलं होतं.
2: बरोबर.
3: मग तिथं रात्री सगळं सेटिंगचे काम असतात.
2: बरोबर.
3: रात्रीतून सेटिंग जो 300-400 लोक रात्रभर काम करतात.
2: बरोबर.
3: मग सेटिंग उभं करणं, त्याला जे काय आता समजा गार्डन असेल तर खोटं खोटं सगळं गार्डनचं काम सगळं, मग
2: शूटिंगसाठी
3: शूटिंग सेटिंगचं काम रात्री असतं आणि शूटिंग दिवसा असतं, असं ते रात्रभर काम असतं.
2: मुंबईत बरंच काही शिकायला मिळालं असेल?
3: खूप शिकायला मिळालं, म्हणजे एक तर एकाच वेळी टीम वर्कचं काम पाहायला मिळालं, नाही तर नुसतं कला म्हणजे आपल्याला नुसतं दिसतं असं दृश्य, पण त्याच्या माग खूप लोक काम करतात, लाईट्समन असतात, डायरेक्टर असतो, सगळे आर्टिस्ट असतो, आर्ट डायरेक्टर असतो वेगळा, पुन्हा टोटल ते जाहिरात जो काम करून घेणार प्रोड्युसर तो असतो, मग त्याला कसं पाहिजे ते सगळं दाखवलं जातं.
2: एम एफ हुसेन पण एके काळी
3: ते काम करायचे
2: सिनेमाचे बॅनर होर्डिंग रंगवायचे.
3: सुदेश भोसले पण त्यातलेच होते.
2: सर, मुंबई म्हणजे मोहनगरी, मायानगरी.
3: येस.
2: तुम्ही नगरहून तिथे गेला होतात, तिथे सगळं बघितल्यानंतर अनेक हिरो हिरोईन ते सगळं तुम्हाला त्या काळात बघायला मिळालं असेल, पुन्हा नगरला कसे आला तुम्ही? तुम्हाला असं नाही वाटलं की मुंबईतच आपण थांबावं, इथेच काम करावं?
3: मला
2: कलाकारासाठी तर खूप मोठी संधी होती.
3: मला तिथंच राहायचं होतं आणि आमच्या जे आर्ट डायरेक्टर होते प्रमोद गुरुजी, त्यांचं इच्छाही होती की इथंच आता तू ये, कारण माझ्या कामात स्पीड खूप होता.
2: बरोबर.
3: ते स्पीड पाहून त्यांनी मला हळूहळू असिस्टंट आर्ट डायरेक्टर पर्यंत मला नेलं होतं.
2: अरे वा.
3: सगळं म्हणजे माझ्या अंडरही पण घरगुती अडचण अशी झाली होती, जरा भाऊ आमचा मोठा भाऊ थोडासा वाद निर्माण झाला होता, मग घरात ते झालं, तो घर सोडून गेला, मग घरचे म्हटले तर इथं मीच राहिलो, मग त्या मग बहिणी होत्या, थोडी जबाबदारी आली, असे अजून मला ते सोडावं लागलं. मग ते आर्ट डायरेक्टर ते थोडंसं हे झालं, आणि माझी तर इच्छा तिथंच होती कारण तिथं इतकं रमलो होतो मी आणि एकाच वेळी सगळं म्हणजे दृश्य संगीत आणि मोठ्या स्पेसमध्ये काम करायला मिळालं कारण आपण छोटे छोटे स्पेसमध्ये काम करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि खूप लार्ज याच्यामध्ये काम करणं खूप वेगळं आहे
2: आणि पण दृष्टी विस्तारत जाते वाढतो.
3: हा ते खूप
2: कोणकोण मंडळी तुमच्या काळात तेव्हा होती तुम्ही कोणाकोणाबरोबर काम केलं?
3: मी तिथं प्रमोद गुरुजी हे माझे तिथले ते गुरु.
2: बरोबर.
3: ते खूप उत्तम आर्ट जेजेचे विद्यार्थी गोपालराव देवस्करांचे विद्यार्थी ते लाडके विद्यार्थी.
2: देवस्कर हे नगरचा त्यांचा जन्म देवस्करांचा त्यामुळे नगरचेच आहेत असं म्हणायला हरकत.
3: त्यांचं पोर्ट्रेट केलेलं आहे प्रमोद गुरुजींचं. तर आणि खूप विनोदी स्वभाव आणि एक एक आर्टिस्ट कसं जगतो कसं वागतो ते त्यांच्यातून पाहायला मला मिळालं की एक एक विचार कसं करतात कसं जगतात हे लोक आणि यांचं एक लाईफस्टाईल एक आर्टिस्टचं जीवन ते मला तिथं जाऊ. त्यांच्या घरी स्वतःच स्टुडिओ आहे.
2: बरोबर.
3: म्हणजे एवढ्या दगदगीत ते स्वतः लँडस्केप पोर्ट्रेट करायचे.
2: अरे वा.
3: इतकं दगदग असायची आणि त्यांनी मला त्या सगळे यांचे त्यांचे खाजगी कलेक्शन हे ते मला दाखवले. त्यांनी कॅनव्हस पेंटिंग कसं करायचं हे स्वतः त्यांनी मला दाखवलं.
2: अरे वा.
3: म्हणजे ते एक शिक्षणच होतं माझ्यासाठी.
2: हो.
3: म्हणजे बॅनर स्केच करणं फिलअप करणं फिनिश करणं आणि हे कमर्शियल आर्ट आहे आणि एक अभिजात कला असते पोर्ट्रेट.
2: हो.
3: ते वेगळं असतं.
2: बरोबर.
3: ही कला लोकांसाठी असते लोकांना आकर्षित करणं हे जे बॅनर किंवा हे वेगळं असतं आणि एक पोर्ट्रेट आर्ट
2: कलाकृती म्हणून तिचं
3: ते वेगळं असतं.
2: बरोबर.
3: तर तेही त्यांनी त्या ह्या पॅरलर त्यांचं चालायचं आणि ते स्वतः उत्तम आर्टिस्ट होते आणि उत्तम व्यक्ती होते.
2: माणूस म्हणूनही
3: माणूस आणि आम्ही बाहेर गाऊन तिथं गेलेले तर आम्हाला राहायचं खायचं काही तिथे नव्हतं. मग आम्ही ती स्टुडिओतच राहायचो.
2: बरोबर.
3: तर राहायचं खायचं सोय ते स्वतः करायचे
2: त्याच्यामुळे दिवस.
3: हो हो. म्हणजे आम्ही 24 तास त्याच्यातच होतो म्हणायला हरकत नाही.
2: आणि मग नगरला आल्यावर मग तुम्ही
3: नगरला आल्यानंतर मला या पद्धतीचं काम नाही मिळालं. मग थोडस नाराजी वाटली की इथं आपल्याला एक कामच नाही. छोटे छोटे काम म्हणजे मोठे काम केलेले आणि त्या पद्धतीने इथं तसं मार्ग हे नाहीये.
2: छोट गाव होत.
3: छोट गाव आहे. तर मग काय करायचं. मग आमचे माझी जे मुख्याध्यापक होते एस व्ही कुलकर्णी ते म्हटले माझी एटीडी तिथे यांनीच करून दिली होती.
2: बरोबर.
3: प्रमोद गुरुजींनीच एटीडी ला ऍडमिशन करून दिलंय.
2: शिक्षण
3: शिक्षण हा त्यांनीच केलं आणि शिक्षण करता करता हे मला शिकवलं. म्हणजे एक पालक म्हणूनच ते माझ्या पाठीशी होते. नंतर मग कुलकर्णी सर म्हटले की कुठंच जाऊ नको तुला इथंच काम करायचं आणि मग तोपर्यंत शाळेमध्ये जागा झाली होती. मग मार्कंड विद्यालयात मग कला शिक्षक म्हणून 1990 जॉईन झालो.
2: बरोबर.
3: आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं.
2: त्यालाही आता 34 वर्ष
3: 33 वर्ष
2: 33 वर्ष झालेली. सर नंतरच्या काळात मी बघितलं की अनेक तेव्हा गार्डन इव्हेंट सुरू झाले होते. संध्याकाळी गार्डन मध्ये कार्यक्रम व्हायचे लग्न समारंभ आणि तिथे तुम्ही केलेलं डेकोरेशन एक मुख्य आकर्षण असेल.
3: हो. त्यावेळेस मग इथं माझ्या मला म्हणजे मला आवडेल असं काम ते लग्नाचं डेकोरेशन स्टेज डेकोरेशन आणि गणपतीत आरसचे काम खूप मोठ्या प्रमाणात
2: फुलांची सजावट तुम्ही
3: करत फुला. हा. तर त्यांचे प्लायवूडचे बोर्ड असायचे 4x10 आणि पाहिजे तेवढे ते 30-30 फुटापर्यंत ते जायचे. मग आणि मग मी खडूनी त्यांना आखून द्यायचो आणि ते रंगीत फुलं त्याला लावायचे.
2: बरोबर.
3: आणि ते खूप गाजले काम. तो
2: ते आकर्षण असायचं. आणि मग पुणे मुंबईत मला वाटतं
3: ते मुंबईपर्यंत पण. हा. आम्ही ते काम केलं औरंगाबाद मध्ये. आम्ही ते काम खूप केलं.
2: बरोबर.
3: तर ते नगर मध्ये मी एकटाच होतो ते काम करणारे आउटलाईन करणारे कोण कारण एवढ्या मोठ्या याच्यामध्ये ड्रॉइंग कसं करणार ना. तर ते मला कला अवगत असं मोठमोठे बॅनर केलेले असल्यामुळं मी एक 15-20 मिनिटात ते ड्रॉइंग करायचो. किती अवघड असलं ते कारण ती टेक्निक आली होती मला.
2: बरोबर. आणि मुंबईतल्या शिक्षणाचा तो एक मोठा फायदा झाला तुम्हाला.
3: मोठं काम केलं त्याच्यानंतर छोटं काम काही वाटत नाही. स्पीड आणि तिथं स्पीडनीच काम करावं लागतं.
2: अगदी बरोबर.
3: असं बारीक घोटत बसून नाही चालत. तिथं कोण तिथं काम नाही मिळणार.
2: आणि गणपतीच्या दिवसांमध्ये डेकोरेशन
3: देखावायचे काम सुरू झालते. आणि मग इथं माझे जे विद्यार्थी होते त्यावेळेस टीमचे टीम ते वर्गाचे वर्ग ड्रॉइंगचे परीक्षाचे बसलेले मुलं असायचे. तर ते जवळजवळ 20-30 मुलं असायचे.
2: बरोबर.
3: आज ते बरेचसे मुलं त्या क्षेत्रात चांगले करिअर केले.
2: गणपतीचे आठवतात कुठले देखावे तुम्ही केले?
3: त्यावेळेसचे ना नवरंग व्यायामशाळा आमची गल्ली होती. तर तिथं मग नवरंग व्यायामशाळेचं पहिलं काम त्यांनी मला दिलं होतं. तर ते इतके खुश झाले. त्यांनी मग आधी व्यायामशाळेचा बोर्ड दिला की व्यायामशाळेचा नवरंग व्यायामशाळा. मग तिथं मग ते पोर्ट्रेट वगैरे केले होते. मसल्स असे दाखवले. इतके खुश झाले. पहिलवान वगैरे दाखवले होते. तर दरवर्षी ते काम असायचं. आणि मग दरवर्षी त्यांनी गणपतीचं काम तिथं सुरू व्हायचं. तर ते बघून मग सिद्धेश्वर मंडळाचं काम, माळेवाड्याचं काम, आपल्या स्वस्तिक चौकातलं काम, असे मग हळूहळू सगळे बरेचसे काम मंडळाचे केले. पण मुख्य नवरंग व्यायामशाळेपाशी.
2: आणि त्यातही शिल्पकला आणि चित्रकलेचा छान मिलाफ झाला.
3: मिलाफ झाला होता
2: तो एक. तुम्ही शिल्पकलेकडे पण?
3: मला आवड होती. आणि माझं कमर्शियल झालेलं नाहीये. पण मला तिथं स्टुडिओमध्ये लेटरिंगचे वगैरे काम, म्हणजे मी काही आलं काम तरी मी करत होतो.
2: बरोबर.
3: सगळ्या माध्यमामध्ये जसं मेन वॉटर कलर, ऑइल कलर असतं, तसं ऑइल कलर, पोस्टर कलर, पेस्टल, ड्रॉइंग, सगळं माध्यमामध्ये मी काम केलेले. गणपतीचे आम्ही कार्यशाळा पण घेतो दरवर्षी शाळेमध्ये, शाडूच्या मातीचे. ते खूप त्याच्यामध्ये प्रोत्साहन शाळेत देत असते आणि मुलांकडून आम्ही करून घेतले.
2: मार्कंडे शाळेमध्ये गेलं की एका चांगल्या आपण कला मंदिरात आलो असं वाटतं. तुम्ही काढलेली चित्र तिथे बघायला मिळतात. वाटतं भारतरत्न ती एक मालिका तुम्ही शाळेसाठी.
3: हो, ते एक मोठं प्रोजेक्ट होतं. शाळेमध्ये जे मुख्याध्यापक असतात त्यांचं योगदान असतं, त्यांची दृष्टी असते. त्यांनी प्रोत्साहन दिलं तर आपण ते काम करू शकतो. सर्वात पहिले मग गोटीपाऊल सरांनी सगळे नेत्या मंडळांचं,
2: देशातले
3: थोर नेत्यांचे, व्यक्तींचे, मग महात्मा गांधी असतील, नेहरू असतील, त्यांच्या ऑफिसमध्ये करून घेतलं, ऑइल कलरमध्ये करून घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी आपल्या सायन्स हॉलमध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे पोर्ट्रेट करून
2: घेतलं.
3: मग ते एक कोणी आलं तर एक आरसा होऊन जात की आपल्याकडे
2: असं आहे. सतत समोर दिसत राहत,
3: समोर दिसत. आणि सरांनी काढले पेंटिंग, त्याचा त्यांना अभिमान वाटत की तयार चित्र आणले पोस्टर. आणि असं नाही की आपल्याकडे आहे हे लोक आणि हाताने. आणि मी शाळेतच काम केलं होतं विद्यार्थ्यांच्या समोर. मग त्यांना ते समोर कला निर्मितीचा जो आनंद असतो तो खूप मोठा आनंद असतो.
2: आणि शिकता येतं, बरंच
3: शिकता येतं. आणि मुलांना पाहून पाहून जास्त शिकतात. आपल्या समोर हे घडतंय, हे करू शकतात सर, करू शकतात तर आपण काय करू शकत नाही. तर मेन म्हणजे मुख्य मुलांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे. आणि कलेकडे बघायचा दृष्टिकोन आता चांगलेच झालेले. पूर्वी नव्हते एवढं. पण आता लोकांचं कला, क्रीडा या सगळ्या गोष्टींकडे आता बघण्याचा चांगला दृष्टिकोन निर्माण झाला.
2: दीपक रामदीन सर जेव्हा होते मुख्याध्यापक तेव्हा तुम्ही अनेक
3: सरांचं सर्कल चांगलं आहे. आणि सर्कल त्यांचे मित्र परिवार मोठा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना असायच्या. आणि त्या कल्पना जसं मग पहिली कल्पना त्यांनी हे केलं की कला क्रीडा एक आपण हे करू की जिथं विद्यार्थी येऊन इथं कला निर्मिती करतील.
2: बरोबर.
3: शिक्षक तिथं जाण्यापेक्षा विद्यार्थी कला वर्गात यायला पाहिजे. मग त्यांनी दोन वर्ग तयार करून दिले. तिथं आम्ही चांगले प्रोजेक्ट तयार केले, प्रदर्शन भरवले. दुसरं प्रोजेक्ट त्यांनी भारतरत्नचं एक चांगलं होतं, त्यासाठी मोठी निधी लागत होती. ते आमच्या संस्था चालकांनी मिळून दिली होती. कॅनव्हसवर पेंटिंग केलं आणि मोठ्या आकारात केले होते. आम्ही जो 12 व्यक्तिचित्र आम्ही ते घडवले होते. तर आता एक भारतरत्न हॉलच ते झाला.
2: अरे वा,
3: छान प्रोजेक्ट तयार केला.
2: सर तुम्ही अनेक पोर्ट्रेट्स आतापर्यंत रेखाटले असतील, महत्वाचे काही नावं सांगता येतील कुणाकुणाचे? पेन्सिलनी आणि ब्लॅक पेन, मला वाटतं दोन्ही गोष्टी तुम्ही वापरता.
3: सर्वात पहिले मी 8वी 9वीत होतो तेव्हा एक पोर्ट्रेटची ऑर्डर आली होती.
2: बरोबर.
3: पहिल्यांदा त्याचे 50 रुपये मला मिळाले होते. तर त्याचा आनंद मला म्हणजे
2: कमिशन. हा,
3: तर बोडके म्हणून पोस्टमॅन होते.
2: बरोबर.
3: तर त्यांनी माझं चित्र पाहून ते म्हटले माझ्या वडिलांचं तेवढं करून दे. तर ते मी त्यांना पैसे नव्हते मागितले. मी विद्यार्थी होतो, मी करून देतो म्हटलं होतं. त्यांनी त्यावेळेस 50 रुपये दिले. मला इतका आनंद झाला की आणि त्यानंतर राष्ट्रपतींचं जेव्हा
2: तो तुमच्या आयुष्यातला अतिशय
3: हो तो अगदी अनपेक्षितपणे होता. तो त्यावेळेस कलेक्टर कवडे सर होते, अनिल कवडे जी होते. तर त्यांचा फोन आला होता की आम्हाला असं असं राष्ट्रपती येणार आहेत, तर आपल्याला किल्ल्यामध्ये थोडे पोर्ट्रेट लावायचे आहेत. कारण तो हॉलमध्ये अजून त्यांचं जुनेच आहे, छोटे आहेत. आणि असं ते एक तिथं तुम्ही जाऊन या तेवढं पहा म्हणून आणि एक सॅम्पल दाखवा फक्त काय करू शकतो. मी जाऊन आलो तर ते छोटे छोटे फोटो होते. हॉल एकदम प्रचंड मोठे भव्य म्हणला. ते एवढे मोठे व्यक्तींचं मग थोडं मोठ्या साईज मध्ये लाईफ साईज तरी पाहिजे. मग त्यांना ती साईज केली आणि म्हटलं त्या व्यक्तींचं तिथं माहिती नाहीये, फक्त फोटो आहे.
2: बरोबर.
3: तर येणाऱ्या पिढीला माहिती पण ते कसं करायचं. म्हटलं त्यांचं एक पोर्ट्रेट करू आणि त्यांची माहिती त्यांना एक सॅम्पल दाखवलं. मग सरदार वल्लभभाई पटेलांचं एक स्केच करून दाखवलं. ते एकदम माझ्या अंगालाच काटा आला. ते व्यक्ती असं आणि काय अरे फायनल.
2: बरोबर.
3: असंच हे करा तुम्ही जसं ठरवलं तसं ते केलं. आणि मग ते झालं सगळं. ते काम पण मी चालू केलं. आता राष्ट्रपती येणार आहेत ते म्हटले तर राष्ट्रपती येणार आहेत. आम्ही त्यांना फुलगुच्छ वगैरे आपलं त्यांच्या आमच्या पद्धतीने करतो. तर आमच्या डोक्यात आलं की एवढं तुम्ही छान ड्रॉइंग करता तर त्यांचं स्केच जमेल का. हो म्हणे करून देतो. आणि त्यांनी असं दुपारी सांगितलं होतं की 2-3 तासच राहिले होते. ठीक आहे करून देतो. पटक्याने मग केलं मी स्केच. आणि पहा म्हणे आपण त्यांना अजून समक्ष द्यायचं असं काही हे झालं नाही, ठरलं नाहीये. कारण ते आधीच सगळं त्यांना आपण काय
2: द्यायचं.
3: तसं हे नाहीये. तर तुमची मेहनत वाया जाऊ शकते. म्हटलं माझं काही नाही. तुमच्या मनात आलं तर तुम्ही आपण करू ते पुढचं पुढं पाहू. आणि त्यांचं आणि मुख्यमंत्रींचं 2 स्केच त्यांनी दिलं होतं. एकदम रॅपिड मध्ये मी त्यांना करून दिलं. तर माझ्या पद्धतीने कसं असतं आता एक व्यक्तिचित्र म्हणजे व्यक्तीचं बॅकग्राऊंड पण दिसतं.
2: व्यक्तिमत्व त्यात आलं.
3: व्यक्तिमत्व यायला पाहिजे. मग मी त्या पद्धतीने माग तिरंग आणि राजमुद्रा दाखवलं होतं. स्केच केलं. मुख्यमंत्री त्यांनी पाहिलं. त्यांनी चौकशी केली कोणी कोणी काय असं. आणि मग ह्यांचा हे मी निवांत होतो. पोर्ट्रेट वगैरे सगळं देऊन झालं. मग संध्याकाळी फोन आला की तुम्हाला राष्ट्रपतींनी बोलवलं. म्हटलं राष्ट्रपतींनी मला कशाला बोलवतील नाही का. 6-6:30 दरम्यान आलो होता. 5:30-6 दरम्यान. ताबडतोब या तुम्ही. बर म्हटलं काय काम नाही. ते तुम्ही पोर्ट्रेट तुम्ही केलं ना ते त्यांना आवडलंय तुम्हाला भेटायचं. बर म्हटलं चाल. मग ताबडतोब गाडी काढली आणि त्यांच्या निवासस्थानापर्यंत आम्ही गेलो. मग तोपर्यंत सगळं कडक बंदोबस्त होतं. मग तिथं कवडे साहेब वगैरे बरेच जण होते. मग त्यांनी पाहिलं तिथं. मग माझ्या ते द्यायला सांगितलं. मग फोटो सेशन हे ते झालं. आणि मग ते आपण जे पोर्ट्रेट केले होते त्यांचं एक त्यांना अल्बम करून दिला होता.
2: बरोबर. ते प्रत्यक्षात किल्ल्यामध्ये येऊ शकले
3: नाही म्हणून ते अल्बम आपण तयार करून तेही एका रात्रीतूनच करून दिला होता.
2: बरोबर.
3: तर त्यांना तेही खूप आवडलं होतं. तर तिथं गेल्यानंतर मग त्यांनी पेन घेतला त्याच्यावर सही केली. ते पोर्ट्रेट पुन्हा मला दिलं. मी म्हटलं हे तुमच्यासाठी होते. ते म्हटले आता हे तुमच्यासाठी. मग ते घेतलं. त्यानंतर ते म्हटले ते अल्बम. ते म्हटले अजून मला 5 अल्बम पाहिजे.
2: अरे वा.
3: एका रात्रीतून आता कसं शक्य. मग उद्या 9:00 ते. मग ते पोर्ट्रेट पुन्हा एक पोर्ट्रेट केलं त्यांचं रात्रीतून. आणि 5 अल्बम असे पुन्हा दुसऱ्या दिवशी 7:00 त्यांना करून दिलं. मग ते एक म्हणजे त्यांनी आपल्याला सांगावं.
2: त्यांना खूप आवडलं.
3: आवडलं ते.
2: त्यांनी मला वाटतं राष्ट्रपती भवनामध्ये
3: ठेवलं.
2: तिथे त्यांनी ठेवलेलं होतं. ती तुमच्या आयुष्यातली एक अविस्मरणीय अशी
3: ते एक होतं. आणि राज ठाकरेंचं मी रक्तात केलं होतं.
2: अरे वा. बर बर. ते कधी.
3: ते त्याच्यानंतरच मला वाटतं 2018 असेल ते. हे 2017 केलं आणि राज ठाकरे इथं त्यांचे कार्यकर्ते आहेत तर त्यांना राज ठाकरेंना द्यायचं होतं. ते माझ्याकडे आले होते की त्यांना खुश करायचं आहे.
2: बरोबर.
3: मग काय करताय? म्हटलं मी पाहिजे तेवढं मोठं पोर्ट्रेट करून देऊ शकतो, म्हणजे 200 फूट 300 फूट जसं असेल तेवढं मी करून देऊ शकतो. किंवा तुमचं काय? नाही आम्हाला रक्तात करायचं. म्हटलं रक्तात मी अजून केलेलं नाही आहे. रक्तात नको म्हटलं, रक्ताच्या आयुष्य दुसरं काहीतरी करू आपण. त्यांना सुच नाही आम्हाला माझ्या रक्तात करायचं. ते पुरोहित म्हणून विद्यार्थी आहे आपला, तर त्याचा तो कार्यकर्ता आहे मनसेचा. तर म्हटलं ठीक आहे, आता तो द्यायचाच असं काही करा. मग ते रक्तात करणं म्हणजे एकच टोन ना, त्याला लाईट टोन डार्क टोन काहीच नाही. तर एका टोन मध्ये तो माझ्यासाठी चॅलेंजिंग होत ते, आणि पहिल्यांदा होत ते रक्तात ते पातळ कसं करायचं. किंवा मग त्याच्यामध्ये एक हे दिलं डॉक्टरनी, ते पातळ होऊ नये म्हणजे घट्ट होऊ नये म्हणून, गोठू नये म्हणून. तर मग ते करून केलं. मग त्याच्यामध्ये ब्रश पेन आणि स्प्रे केला काही ठिकाणी, असं सगळी टेक्निक वापरून केलं. ते खूप आवडलं. मग त्यांचा स्वतःचा फोन आला,
2: राज ठाकरेंचा फोन. हा अरे वा,
3: की तुम्ही प्रत्यक्ष यायला पाहिजे होता, मला भेटायची इच्छा आहे.
2: ते स्वतः कलाकार
3: आहे आणि त्यांना त्यातली जाणीव आहे, की त्यांनी त्यात लक्षात आलं असेल त्यांच्या की हे कलाकार आहे. आणि त्यांनी मग सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरेंचं माझं पुन्हा एक वेगळं कंपोज करून मला करून द्या. ते एक प्रोजेक्ट राहिलेलं आहे.
2: बरोबर.
3: पुढे होऊन जाईल.
2: सर हे सगळं एकीकडे सुरू असताना तुम्ही ओशोंच्या कडे आकर्षित झालात आणि त्यांची पण खूप छान तुम्ही पोर्ट्रेट्स काढलेली आहेत. अगदी जिवंत वाटावं अशी प्रतिमा तुमच्या घरामध्ये लावलेली आहे. इकडे कसा वळला तुम्ही अध्यात्माकडे? एकदम तुमचा ओढा कसा का आधीपासून होता?
3: अध्यात्माचा आधीपासून थोडासा होता, पण त्याच्याबद्दल असं खूप काहीशी माहिती नाहीये.
2: बर.
3: म्हणजे आपल्याला मिळत नाही नेमकं अध्यात्म म्हणजे काय किंवा कसं. तर जसं आता एखादं पेंटिंग आपण करतो, तर पेंटिंग जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्या भावदशेत आपण राहतो.
2: ती समाधीच असते.
3: ती एक समाधीच असते. जसा एखादा नर्तक नृत्य चालू आहे तोपर्यंत तो नृत्य आणि नर्तक एकच होतो, तसं आपण त्या कलेशी एकरूप होतो. तर ते एकरूप होणं म्हणजे समाधी, आणि त्याच्यातून बाहेर येणं म्हणजे पुन्हा आपण नॉर्मलला येतो. तर ती जी अवस्था असते तल्लीनताची, ती आपल्याला कायम मिळायला पाहिजे.
2: बरोबर.
3: हे आनंदाचं पुन्हा असं थोड्या वेळाने पुन्हा मूड डाऊन झालं, तुम्ही पुन्हा दुःखी झाले किंवा पुन्हा तुम्ही वास्तवात आले असं न असता, तर ती एक अवस्था असते.
2: चिरंतन आनंदासाठी आपण
3: एक अवस्था असते, तर ती अवस्था आपली चैतन्याची असते. तर ते यांच्या ओशोंच्या प्रवचनातून ते बऱ्याचशा वेळा ऐकून ते की ही अवस्था आपण प्राप्त करू शकतो.
2: बरोबर.
3: समाधी अवस्था किंवा काय असतात, तर हेच आनंद जे आहे तो परमनंट ती स्थिती असते. तर त्या स्थितीसाठी तुम्हाला त्या विधीतून जावं लागतं, ज्याला योगामध्ये अष्टांगिक योग म्हणतात. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. तर जसं हे ड्रॉइंगचंही तसंच आहे. तुम्ही ते करता करता एक तल्लीन होता. मग तल्लीनतेमध्ये स्वत्व नसतं, की मी पणा नसतो, करता भाव नसतो, अकर्ता. तो समाधीमध्ये अकर्ता भाव नष्ट होतो आपला. तर तो नष्ट होणे म्हणजेच आनंदात विलीन होणे. ती आवाज मग ते ध्यान शिकणं आलं.
2: हो.
3: ते विधी काय? विधी करा, ध्यान करा, वेगवेगळे प्रकार करा, आणि मग त्या आपल्या चैतन्याच्या अवस्थेला तिथपर्यंत जा, समाधी अवस्थेपर्यंत जायचं. मग तेच अवस्था मग तुम्ही कुठल्याही क्रियेमध्ये करू शकता. बोलतानाही तुम्ही त्या अवस्थेत राहू शकता. एखादं चित्र काढताना किंवा नृत्य करताना त्या अवस्थेमध्ये आपण पोहोचू शकतो. तर हे ओशोंनी वाणीतून खूप स्पष्टपणे सांगितलेले.
2: बरोबर.
3: त्याचं विश्लेषण, कारण विश्लेषण करणं अवघड आहे.
2: हो.
3: असं आता समजा मी आनंद म्हटलोय, तर त्याचं आनंदाचं कसं विश्लेषण करणार? किंवा शांती म्हटलं तर ते, आणि ह्या कलाकाराला ह्या गोष्टी कॅच होतात. संवेदना.
2: हो.
3: संवेदनशील व्यक्ती हे कॅच करू शकतो, म्हणजे त्याचे गुण आणि हे गुणातीत असतात.
2: बरोबर.
3: आणि कुठली कला म्हणजे ती अभिव्यक्ती आहे. ओव्हरफ्लोईंग. आता समजा मला आनंद झाला तरच माझ्या चित्रातून ते आनंद व्यक्त होऊ शकतो. समजा मला दुःखी असेल तर माझ्या चित्रातून ते दुःख व्यक्त होऊ
2: तोच रंग त्यातून पडतो. बरोबर.
3: तर हे जगणं आहे. तर जगणं हे अध्यात्म हे प्रत्यक्षात जगणं आहे. ते असं काही फिलॉसॉफी किंवा असं नाही, हे प्रत्यक्ष जगणं आहे अध्यात्म.
2: बरं सर, तुम्ही ओशोंना प्रत्यक्ष कधी भेटण्याचा योग आला?
3: नाही, योग नाही आला.
2: बरं, पण सगळ्या पुस्तकातून आणि कॅसेट्स मधून, ऑडिओ
3: पुस्तकातून.
2: तुम्ही तिथे जाऊन पण आलात मला वाटतं पुण्यामध्ये.
3: पुण्यामध्ये मी वेगवेगळ्या जे त्यांचे शिक्षक होते, टीचर, मार्गदर्शक, तर त्यांच्याकडे मी कोर्सेस केले.
2: बरं.
3: आणि या सगळ्या कोर्सेस पूर्ण करून ह्याची जे काही अवस्था असतील हे पूर्ण केले. म्हणजे स्वामी अखिल सरस्वती आणि मा आनंद दिव्या यांच्याकडे कोर्सेस केले मी. मग ध्यानात नेमकं अंतरयात्रा कशी करतात, त्याचे माइलस्टोन कसे असतात, मग समाधीची अवस्था कशी असते, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी,
2: ते सगळं तुम्ही.
3: सविकल्प समाधी म्हणजे तुम्ही प्रयत्नपूर्वक केलेली विधी. हा, आता म्हणजे ध्यानासाठी जसं आपण झोपेसाठी करतो की मग बिछाना करतो, दिवाबत्ती बंद करतो,
2: निर्माण करतो,
3: ती स्थिती त्याला सविकल्प म्हणतात. आणि मग निर्विकल्प म्हणजे तुम्ही 24 तास त्या अवस्थेत असतात की तुम्हाला काही विकल्प, आता तुम्हाला कुठलाही विकल्प न करता तुम्ही सहज समाधी, सहज योग, असं सहज मध्ये. आता तुम्ही आता जसं एखादा लहान बाळ तो काही न करता सुद्धा आनंदीच असतो, म्हणजे ती एक तीच अवस्था असते आनंदाची, कारण त्याला अजून करता भाव आलेला नाहीये, तर त्याचं स्माइल देखील आपल्याला आनंद देऊन जात. तर तसं एक संत आपण जेव्हा पाहतो तर त्याचं अस्तित्वच आपल्याला, त्याला सत्संग ज्याला म्हणतात, की छान वाटतं. एक
2: तुमचं घर खूप छान सर तुम्ही बांधलेलं आहे त्या पद्धतीने, मेडिटेशन साठी खास एक दालन तुम्ही केलेलं
3: पाहिजे प्रत्येकाच्या
2: घरात असलं पाहिजे. प्रत्येकाच्या कुठेतरी शांती साठी, प्रार्थनेसाठी एक जागा असली पाहिजे.
3: जेवढं शांत चित्त राहील तेवढी निर्मिती चांगली होते.
2: बरं सर, काही म्हणजे ओशोंकडे तुम्ही वळाले त्याच्या आधीची तुमची कलाकारी, चित्रकार म्हणून तुम्ही निर्मिलेल्या कलाकृती आणि इकडे म्हणजे नंतरचा पुढचा प्रवास, काही बदल तुम्हाला तुमच्या कलाकृतींमध्ये आढळला किंवा काही
3: खूप
2: काही त्यामध्ये काही?
3: जो अस्थिरता असते ती अस्थिरता निघून जाते, मनाची चंचलता, एक प्रकारे स्टिलनेस म्हणतात त्याला, स्थिरता म्हणतात किंवा अमनी अवस्था म्हणतात. तर त्या अवस्थेत केलेले काम जे असतं ते खूप चिरकालीन असतात. हा फरक जाणवला की पूर्वी कसं कुठं थांबावं ते कळत नसायचं, काम करत राहायचं नुसतं, आणि असं लक्ष द्यायचं की खूपच काम झालं असं व्हायचं. आता तसं होत नाही. आता किती करायचं, किती टोन द्यायचं, किती डेप्थ द्यायचं ते स्पष्ट होऊन जातं. म्हणजे आकार दिसायला लागतायत आणि तो आपण कागदावर उतरू शकतो.
2: बरोबर. प्रत्येक कामामध्ये आनंद देखील तो एक महत्वाचा
3: हो हो ते महत्वाचं आहे.
2: बरोबर.
3: आणि ते असलं तरच करावं, नाहीतर करू नये. म्हणजे आता मूड नाहीये, आता करूशी वाटत नाही, पण ते करावंच लागतंय, तर तसं काम होत नाही. मग जेव्हा ते जसं तानसेनचं एक उदाहरण दिलं जातं, अकबराने तानसेनला विचारलं होतं की तू इतकं छान गातो, इतकं सुंदर, आम्ही तर तल्लीन होतो, असं तू पण कोणाकडून तर शिकला असशील. हो म्हणे, पण माझे गुरु असे कधी पण नाही गात, ते जेव्हा गातील तेव्हा तुम्हाला ऐकावं लागेल. मग ते पहाटे त्यांच्या त्या आश्रमपाशी गेले, मग तिथं पहाटे त्यांनी गायला सुरुवात केली, आणि तिथं मग अकबर खरंच म्हटले की हा ही कला अजून वेगळीच आहे, दैवी कला आहे, कि ते कशासाठी तरी असं निर्मिती नाहीये, ती स्वयंस्फूर्त आहे.
2: ते फार महत्वाचं असतं. सर, एखादा गायक असेल, वादक असेल, तर तो रियाज करतो.
3: येस.
2: सकाळी पहाटे उठून त्यांची ती एक प्रॅक्टिस असते, किंवा आपण एक काहीतरी सराव त्या निमित्ताने होत असतो. चित्रकार म्हणून तुमचा रियाज कसा असतो?
3: चित्रकार म्हणून सर्वात पहिले स्केचिंग असतं, रेखाटन, ते सर्वात पहिले बेसिक आहे.
2: बरोबर.
3: ते जर नसेल तर काहीच नाही.
2: बरोबर,
3: तुम्ही पुढे जाऊ शकता,
2: वेळ मिळेल तेव्हा तुम्ही
3: रेखाटन करत असता, रेषांची प्रॅक्टिस करावीच लागते. जसं संगीतासाठी स्वर असतं, स्वराचं ज्ञान महत्वाचं आहे, तसं चित्रकलेसाठी रेखाटन बेसिक आहे, त्याच्यानंतर निरीक्षण खूप महत्वाचं आहे. निरीक्षण
2: चित्रकार म्हणून दिवस कसा असतो? तुम्ही दिवसभरात एक कलाकार म्हणून नेहमीपेक्षा इतर सामान्य माणसांपेक्षा नक्कीच तुमचं दिवस वेगळा जात असेल. सकाळपासून रात्रीपर्यंत कसा असतो दिवस?
3: सकाळी थोडा प्राणायाम वगैरे चालतं.
2: बरं.
3: आणि दृश्य आम्हाला जे काय दिसतंय ते चित्र स्वरूपच दिसतं.
2: बरं.
3: आणि जेव्हा चित्र दिसायला लागतं तेव्हा संगीताची साथ असते.
2: हा, ते तुमच्या सर घरी नेहमी आम्हाला
3: तर
2: तुम्ही चित्र काढतानाही म्युझिक
3: लागतच लागतं, संगीताचं. आणि एक खूप शांतता असते.
2: हो,
3: तर ती स्टेप येते. आणि जसं एखादा गायक गाता गाता अचानक एक काही आलाप वगैरे निघतात, ताना वगैरे येतात, आणि एकदम समोरचा पण दाद देऊन जा, त्यात स्वतःलाही कळतं की मी इथं बरोबर जागा घेतली. आणि म्हणजे ते जे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतात त्याला, आपण सगळी जोडलेले आहोत हे सगळं, तर ते जा अनुभव येतं कलेक्टिव्ह कॉन्शियस. कारण हे ह्या बाबतीत थोडस कमी लोकांचा अभ्यास आहे किंवा जागरूकता कमी आहे की आपण कलेक्टिव्ह आहे. हे सगळं अस्तित्वाशी, आपण या झाडाशी, या वास्तूशी जोडलेला असतो. तर त्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतात.
2: बरोबर.
3: तर त्याच्याशी आपण जेव्हा एखादा कुठलीही कला जेव्हा तुम्ही आत्मसात करत असता तर दुसरं कला त्याच्या भोवती येतेच.
2: बरोबर.
3: आता म्हणजे जसं आता मी चित्र काढतोय तर संगीत कला येते, संगीत आलं की ज्ञान येतंय असे, आणि सगळे इंद्रिय तिथं एकत्रित येऊन एक सेवा म्हणूया, एक साधक, कला साधक तयार होतो तिथं. आणि ती साधना असते. आणि मग एक पक्षी गातोय किंवा काय, एक आंब्याचं झाड दिसलं तिथं दाद, वा नाही का, असं वाऱ्याची झोळक आली, वा असं होतं त्यातूनच.
2: सर, तुम्ही नगरमधल्या पर्यटन स्थळांची पण खूप छान चित्र काढले. चांदणी बीच, सलाबत खान मकबरा, त्याच खूप जलरंगामध्ये मला वाटतं ते चित्र आहे
3: जलरंगात.
2: आणखीन तुमच्या लक्षात राहिली किंवा वैशिष्ट्यपूर्ण अशी चित्र
3: स्पर्धेत? असे बरेचसे होते. एक स्पर्धेचं मी सांगतो लक्षात आलंय, वॉटर कलर मध्ये माझी गती चांगली होती, म्हणजे फ्लो वगैरे, आणि ज्याला रंगामध्ये कंट्रोल म्हणतात की बरोबर ते कंट्रोल येणं, आणि ते कंट्रोल असं आलं होतं. आणि एकदा मी नववीत होतो, नववीत असताना त्यावेळेस शेकटकर सर, अर्जुनराव शेकटकर सर, त्यांच्या ते शाळेमध्ये स्पर्धा होती.
2: बर.
3: आणि ती गोटीपाम सरांनी मला नेलं होतं स्पर्धेला, आणि स्पर्धेला नेलं आणि मी चित्र काढलं. आणि चित्र काढल्यानंतर त्या सरांना वाटलं की हे विद्यार्थ्याचं चित्र नाहीये, हे शिक्षकांनी काढलेलं चित्र आहे. मग त्यांनी मला समोर बसून माझ्याकडून चित्र काढून घेतलं.
2: अरे
3: वा. मग तेव्हा त्यांना पटलं की हे विद्यार्थ्याचं काम आहे.
2: सर, तुम्ही गेल्या 33 वर्षांमध्ये अनेक मुलांना घडवलं, त्यातले काही आता कलावंत झाले असतील, काही कला शिक्षक झाले असतील. आता जर सर युग बघितलं तर आता कॉम्प्युटर आलेला आहे, त्या काळी तुम्ही शिकला तेव्हा तर कॉम्प्युटर कधी तुम्ही बघितला पण नसेल अगदी सुरुवातीच्या काळामध्ये. आता सगळे ॲप आहेत, पाहिजे ते रंग भरता येतात किंवा पाहिजे तसं चित्र तुम्हाला तुमच्या मोबाईलवरही
3: पाहिजे इफेक्ट देते.
2: आता तुमच्यासारखी कलावंतांची पिढी तयार होऊ शकेल का?
3: अवघड आहे.
2: तुम्ही ज्या पद्धतीने रियाज करत होता, साधना करत होता, मेहनत घेत होता, तसं आत्ताची मुलं घेताना दिसतात का?
3: आता काय आहे ना, बैठक कमी आहे, विद्यार्थ्यांची बैठक कमी आहे, पटक्याने इन्स्टंट जमाना आलेला आहे. तर आणि जसं आम्हाला, आम्ही 5वी 6वी 7वीत असतानाच आम्हाला स्टँडवर वगैरे पाठवायचं, 10-10 स्केचेस करून आणायचे तरच वर्गात बसू द्यायचे शाळेत असताना. कॉलेजमध्ये तर ते कंपल्सरी आहे, पण आता तसं नाहीये कुठं असं लाईव्ह कोण करतंय प्रत्यक्ष. आता घर बसल्याच लँडस्केप किंवा हे केले जातं की ऑन द स्पॉट नाही होत आहे. ऑन द स्पॉट करण्यामागं काय होतं ना, मुख्य उद्देश तुम्हाला थ्री डीचं ज्ञान यायला पाहिजे. ते मुख्य तुम्ही प्रत्यक्ष बघा, तुम्हाला स्पेस दिसायला पाहिजे. समोरची व्यक्ती जेव्हा आपल्या बरोबर थोडा वेळ असते त्यावेळेस ती पूर्ण असते.
2: हो,
3: तर ती आकाराच्या स्वरूपात आणि निराकाराच्या स्वरूपात आहे. तर ती

0: परफेक्ट होतं ते.
1: बरोबर.
0: असं नुसतं आकार तर कोणी काढतील ना, आता ऍप पण काढतात ते, लगेच आउटलाईन पाहिजे आउटलाईन काढतात, ते आकार झालं. पण निराकार चैतन्य जे जिवंतपणा जे म्हणतो ना, तो जिवंतपणा नष्ट होतो.
1: आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तर नुसतं नाव आवाज, म्हणजे अमिताभ बच्चननी आवाज हे केला तर लगेच त्याचं चित्र तयार झालं,
0: तयार होतं
1: आपल्याला पाहायला मिळालं. तंत्रज्ञान खूप प्रगत होईल, पण
0: त्याचा फायदा
1: जी आपली वैशिष्ट्य आहे म्हणजे माणसांनी काढलेली चित्र जी आहेत ती मात्र कायम राहील. एकेकाळी सर फोटोग्राफी नव्हती, कॅमेरे नव्हते, तेव्हा चित्रांना खूप किंमत होती, म्हणजे सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान चित्र समजली जायची. राजे रजवाडे संस्थानिकांची चित्र आपण बघतो. आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॅमेरा आहे आणि खूप छान पिक्सलमध्ये फोटो निघतात, पण तरी पोर्ट्रेटला मागणी आहे. तुमच्याकडे खूप मागणी असते की आम्हाला पोर्ट्रेट काढून पाहिजे
0: कंटिन्यू.
1: ते मला वाटतं
0: हे व्यक्तिमत्व येत नाही ना.
1: हा फोटोमध्ये
0: फोटोमध्ये स्माईल दिले जाते, ते थोडं आर्टिफिशियलच असतं.
1: बरोबर.
0: आणि फोटोमध्ये ती व्यक्ती, आता माझा फोटो काढले जात आहे तर कॉन्शियस होतो किंवा नुसतंच आहे तेवढं याच्यातच क्षणचित्र येतं, ते पोर्ट्रेट नाही होऊ शकत. पोर्ट्रेट म्हणजे ती व्यक्ती, त्या व्यक्तित्व पूर्ण ती व्यक्ती तिथं एखादा पाहिल्यानंतर एकदम हे होतो.
1: बरोबर. तर तुम्ही काय अभ्यास करता सर पोर्ट्रेट काढताना? समजा तुम्हाला एखादा विषय, एखाद्या व्यक्तीचं पोर्ट्रेट काढा असं सांगितलं, तर तुम्ही आधी काहीतरी चिंतन, मनन, अभ्यास हा सगळा भाग असेल.
0: खरं म्हणजे असा आहे त्याचा अभ्यास. एक एक झेन कथा आहे, तर त्याच्यातून म्हणजे त्या राजाने त्याला एक दरबारातल्या चित्रकाराला ऑर्डर दिली की मला असं असं एक चित्र, फुलाचं चित्र पाहिजे.
1: बर.
0: तो म्हटला याला कमीत कमी 4 महिने लागतील. फक्त फुल काढायचं 4 महिने नाही म्हणे. मग तो त्या फुलापाशी जाऊन फुलासंग राहिला.
1: बर.
0: फुलासंग सगळे त्याचे दिवस रात्र त्या फुलासंग दोस्ती त्याच. आणि तो 4 महिन्यांनी दरबारात आला, म्हणे आता मी ते फूल काढायला तयार आहे. म्हणे तुला पाहिल्यावरच ते फूल मला दिसतंय, म्हणे ते फूल तुझ्यात उतरलंय.
1: अरे वा, क्या बात.
0: तर ते जेव्हा एखाद्या व्यक्तीचं जेव्हा आपण पोर्ट्रेट घेतो मी, तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अनुभवतो. जसं एखादा गायक एखादा राग गायचा असेल तर ते राग उतरावं लागतं, आणि ते उतरल्याशिवाय ते येणार नाही. ते ज्या समयचा असेल किंवा काय, तर ते त्या व्यक्तित्व उतरावं लागतं. आणि मग ते कागदावर
1: प्रगट होतं, नंतर प्रगट होतं तुमच्यातून. बरोबर.
0: असं होतं ते म्हणजे त्या पद्धतीने. आणि ते मग कधी सुरू करायचं तेही लक्षात येतं, मग आता करायचं का नाही करू. मग आता
1: तुमच्यासाठी कुठली वेळ, तुम्ही कधी रात्री पहाटे कुठली वेळ तुम्हाला चित्र काढण्यासाठी जास्त भावते?

0: निरीक्षणच.
1: बरोबर,
0: सर्वात पहिले निरीक्षण, कारण ते दृश्यकला आहे, तुम्हाला बघता यायला पाहिजे.
1: हो हो.
0: आणि मग बघता बघता बऱ्याचशा गोष्टी आहे, त्याला द्रष्टापर्यंत जायचं असतं.
1: बरोबर,
0: म्हणजे कोण बघतय आणि कोण बघणार आहे, तर अंतिम तो बघणारच आहे. तर तिथपर्यंत ते ऑब्झर्वेशन जातं, त्याला अध्यात्मामध्ये मोठं हे येते. म्हणून निरीक्षण खूप महत्वाचं आहे. आणि निरीक्षण त्याच्यानंतर सराव, रोज थोडा वेळ तरी सराव करायला पाहिजे. आणि वेगवेगळ्या आर्टिस्टचं फक्त बघणं, कॉपी करणं नाही, याच्यासारखं त्याच्यासारखं असं नाही, आपणच मग तसं प्रयत्न करणे,
1: स्वतःची वेगळी शैली आपण
0: आपणच
1: तयार करायला,
0: कॉपी वर्क आपल्या पद्धतीने आपणच आतून येणं पाहिजे. कारण हे जसं एखादा फुल बाहेरून आपण पानं चिटकू शकत नाही, पाकळे चिटकू शकत नाही, तो आतूनच उमलतो, आतूनच त्याचा सुगंध येतो.
1: अगदी बरोबर.
0: तसं कुठलाही कोणतीही कला असो, ते आतून आलेली खूप चांगलं.
1: अगदी बरोबर. सर, प्रत्येक कलावंताचं काहीतरी स्वप्न असतं, काहीतरी करायचं त्याच्या मनामध्ये आपण कलाकार म्हणून ठरवत असतो. तुमचं स्वप्न काय?
0: मला ऊर्जेवर काम करायला आवडेल. व्हायब्रेशन म्हणजे आता समजा कृष्णाने बासरी वाजवली, म्हणते आजूबाजूचे गाया वगैरे सगळं वातावरण निर्मिती होते, तर ते एक ऊर्जा, एक आकर्षण. तर तसं ऊर्जा, जसं सूर्य उगवतो, सूर्य उगवताना पक्ष्यांचा चिवचिवाट, एक नवीन चैतन्य निर्माण होत. किंवा संध्याकाळचं आपण पाहतो, पौर्णिमेचा चांदण्या आणि त्याचा प्रकाश, ते एक शीतलता देते. जसं रंगांमध्ये वेगवेगळे शेड्स असतात, रंगसंगती असते, उष्ण रंगसंगती, शीतरंगसंगती, असं ऊर्जेचे प्रकार असतात. की ते ऊर्जा आपल्याला ऊर्जा देऊन जातात. त्याचं फुलाचं गुच्छ ठेवलं, फ्लॉवर पॉट ठेवलं, तर एक प्रसन्नता देते. तर ती ऊर्जा काम करते.
1: बरोबर.
0: आणि ती ऊर्जा 24 तास आपल्या अवतीभोवती असते. आता एखादं पॉझिटिव्हने असेल तर ते सुगंध असं, म्हणून सुगंधाचा वापर होत असेल, संगीताचा वापर होत असतो, कपड्यांचा रंगांचाही वापर होतो, तर ते ऊर्जा देऊन जातात. तर ऊर्जेवर काम करायला मला खूप आवडेल. तर त्या पद्धतीची पेंटिंग करणारे की ते पाहिलं की एनर्जी वाटायला पाहिजे समोरच्या, एक नवीन चैतन्य वाटायला पाहिजे. एखादं संगीत ऐकल्यावर कसं आपलं छान वाटतं, डोलायला वाटतं, एखादी धून, तसं एक चित्र पाहिलं की एक अंतर्मुख होणं, आतमध्ये काहीतरी मला मिळालं असं वाटावं.
1: तुमचे आवडते चित्रकार किंवा आदर्श म्हणून तुम्ही कुणाकडे बघता कलावंत म्हणून?
0: वासुदेव कामत हे माझे
1: आवडते चित्रकार,
0: आहेत. एन एस बेंद्रे
1: बरोबर
0: आहे, गोपालराव देसकर आहे, कांबळे सरांचे वडील जे आहेत दत्तात्रय कांबळे सर, लोंढे सरांचं काम मला खूप आवडतं.
1: यनम सर, तुम्ही आज रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खरं म्हणजे ही मुलाखत तुमची चित्र दाखवल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, पण रेडिओची ती अडचण आहे. तुमची चित्र जरी पाहता आली नाही तरी तुमच्या बोलण्यातून, तुमच्या अनुभवातून, तुम्ही रेखाटलेल्या प्रवासातून हे सगळं आपल्या श्रोत्यांपर्यंत नक्कीच पोहोचलेलं आहे. पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली चित्रकार श्रीयुत नंदकुमार यन्नम यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी, दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगर.
3: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता

वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या सोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत या भावनेतून एकता, बंधुभाव आणि देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत राहो. ज्यांच्या बलिदानामुळे हा स्वातंत्र्याचा श्वास आपल्याला मिळाला त्या वीरांना मनपूर्वक नमन. तिरंगा सदैव अभिमानानं उंच फडकत राहो आणि भारताची कीर्ती जगभर वाढत राहो. आपला स्वातंत्र्य दिन चिरायू हो. सर्व भारतीयांना आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

नमस्कार नगरकर, थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपला रेडिओ मित्र आर जे आदि आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रोते मित्र हो, आज 15 ऑगस्ट 2026 आपल्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होऊन 80व्या स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज आणि सोमवारी आपण आढावा घेणार आहोत स्वातंत्र्यापासून ते आस्था गायत देशभक्तीवर आधारित तयार झालेल्या चित्रपटांविषयी आणि त्याच समवेत देशभक्तीवर आधारित गीतं देखील ऐकणार आहोत. तेव्हा 1947 ते 2026 देशभक्तीपर चित्रपटांचा प्रवास कसा होता आणि त्यामध्ये आलेली देशभक्तीपर गीतं कशी होती याविषयी आपण धावता आढावा घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया 1948 पासून. 1948 ला शहीद नावाचा चित्रपट हा देशभक्तीपर, त्यामध्ये दिलीप कुमार कामिनी कौशल यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. फिल्मिस्तान या चित्रपट संस्थेच्या मार्फत हा चित्रपट निर्माण झाला होता. गीतं लिहिली होती राजा मेहदी अली खान आणि कमर जलालाबादी यांनी. संगीतकार होते गुलाम हैदर आणि दिग्दर्शक होते रमेश सैगल. त्यानंतर 1949 मध्ये अपना देश असं शीर्षक असलेला चित्रपट आला. मुख्य भूमिका होत्या पुष्पा शर्मा उमेश शर्मा यांच्या आणि राजकमल कला मंदिर या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट दिग्दर्शित केला होता प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी. संगीत दिलं होतं एस पुरुषोत्तम यांनी. त्यानंतर 1950 साली आला समाधी, ज्यामध्ये अशोक कुमार नलिनी जयवंत आणि श्याम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. श्रोतेहो, हा चित्रपट नेताजी सुभाषचंद्र बोस द्वितीय महायुद्ध आणि आझाद हिंद सेना यांच्या धर्तीवर आधारित होता. या चित्रपटातलं संगीत दिले होते सी रामचंद्र यांनी आणि दिग्दर्शक होते रमेश सैगल. प्रसिद्ध देशभक्तीपर गीत कदम कदम बढाए जा खुशी के गीत गाए जा हे याच चित्रपटातलं होतं. त्यानंतर 1951 साली आंदोलन हा चित्रपट आला होता, ज्यामध्ये किशोर कुमार आणि मंजू यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट स्वातंत्र्यावर आधारितच होता. गीतकार होते इंदिवर आणि नईज हैदर. संगीतकार होते पन्नालाल घोष आणि दिग्दर्शक होते आपले मराठमोळे फणी मुजुमदार. 1952 साली आला आनंद मठ. इंग्रजांविरुद्ध संन्यासांचा झालेला उठाव आणि स्वातंत्र्य चळवळीवर आधारित हा चित्रपट बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीवर आधारित होता आणि दिग्दर्शित केला होता हेमेन गुप्ता यांनी. संगीत दिलं होतं हेमंत कुमार यांनी. 1953 साली झांसी की राणी हा चित्रपट अर्थात झांसीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित होता. यामध्ये मुख्य भूमिका केल्या होत्या त्या काळच्या प्रसिद्ध अभिनेता सोहराब मोदी आणि अभिनेत्री मेहताब यांनी. निर्देशक होते सोहराब मोदी आणि हा रंगीत चित्रपटातला पहिला चित्रपट होता. या आधीचे सगळे चित्रपट हे ब्लॅक अँड व्हाईट होते, म्हणजेच कृष्ण धवल होते. 1954 साली जागृती हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रमुख भूमिका होत्या अभि भट्टाचार्य रतन कुमार आणि राजकुमार गुप्ता यांच्या. गीतकार होते प्रसिद्ध कवी प्रदीप. संगीत दिलं होतं हेमंत कुमार यांनी. देशभक्ती एकता मुलांमध्ये निर्माण व्हावी असा संदेश देणारा हा चित्रपट दिग्दर्शित केला होता सत्येन बोस यांनी. त्याचबरोबर शहीद ए आजम भगतसिंग हा चित्रपट अर्थात शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित होता. प्रेम आदिब स्मृती विश्वास आणि जॉनी वॉकर यांच्या. तर याच वर्षी जागृती हा चित्रपट खूप चालला. त्याच्यामधले गीत जे आहे हे स्वातंत्र्यावर आधारित होतं. स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळालं हे सार असलेलं ते गीत होतं. तर तेच गीत आता आपण ऐकूया.

वेलकम बॅक. तर मित्र हो, 1947 पासून ते आजपर्यंत देशभक्तीपर निर्माण झालेल्या चित्रपटांविषयी आज आपण या शोमध्ये माहिती घेत आहोत. 1956 नई दिल्ली या नावाचा चित्रपट आला, ज्यामध्ये किशोर कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय एकता वाढवणे, प्रादेशिक वाद दूर करणे या उद्देशानं हा चित्रपट बनवला होता. 1957 राष्ट्रभक्ती किंवा देशभक्तीवर विशेष चित्रपट काही बनला नाही, परंतु थोडाफार त्याच्यामध्ये सारांश असलेला, संदेश असलेला चित्रपट होता मदर इंडिया आणि नया दौर. हे दोन चित्रपट ज्यामध्ये राष्ट्र निर्माण, भारतीय समाज आणि स्वाभिमान याबद्दल विचार ठेवले होते. मदर इंडिया हा चित्रपट मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केला होता, ज्यामध्ये जमीन आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाचा उल्लेख होता. तसंच स्त्रियांच्या त्यागाची आणि सन्मानाची देखील त्यामध्ये माहिती होती. यामध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या नरगिस आणि सुनील दत्त यांनी. नया दौर या चित्रपटात दिलीप कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारली होती, ज्याची पार्श्वभूमी होती यांत्रिकीकरणाचा विरोध, कारण त्यामुळे मग मजूर संख्या कमी झाली असती, मजुरांना काम मिळालं नसतं. स्थानिक मजूर, टांगा चालकांची एकता आणि अधिकारांचा संघर्ष हा चित्रपट या कथानकाभोवती फिरला होता. एक देशभक्तीपर गीत देखील त्यावेळेस खूप गाजलं होतं. आता आपण तेच गीत ऐकूया.

वेलकम बॅक मित्रांनो. आता 1958 साली तलाक या नावाचा चित्रपट होता. त्याचं कथानक हे देखील देशभक्तीवर आधारितच होतं, परंतु असा खास देशभक्तीवर बनलेला चित्रपट या साली नव्हता. 1959 साली देखील विशेष काही चित्रपट बनला नाही, पण धूल का फूल नावाचा एक चित्रपट होता, ज्याच्यामध्ये एक गीत जे आहे ते अतिशय प्रेरणादायी आहे. सर्व धर्म समभाव हा संदेश देणारं हे गीत आहे. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. हे गीत लिहिलं होतं साहिर लुधियानवी यांनी. त्यानंतर 1960 साली विशेष असा देशभक्तीपर चित्रपट काही बनला नाही त्या वर्षी, परंतु जिस देश में गंगा बहती है हा चित्रपट थोडाफार देशभक्ती असलेला आहे, ज्याचे दिग्दर्शन केलं होतं राज कपूर यांनी. आणि यामध्ये भारतीयत्व, संबंध, प्रेम, भटकलेल्या लोकांच्या त्यांच्यासाठी एक आदर्शवाद असा कथानक असलेला हा चित्रपट होता. त्यानंतर हम हिंदुस्तानी, यामध्ये प्रमुख भूमिका सुनील दत्त आणि आशा पारेख यांच्या होत्या. देशभक्तीची भावना दर्शवणारंच हे कथानक होतं. 1961 धर्मपुत्र यश चोपडाद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट भारताची फाळणी, हिंदू मुस्लिम एकता या मुद्द्यांवर आधारित होता. त्यानंतर त्याच वर्षी काबुलीवाला हा चित्रपट होता, हेमन गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेला, आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट खूप चांगला होता. मुख्य भूमिका केली होती बलराज साहनी यांनी. त्यानंतर 1962 साली सन ऑफ इंडिया हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रमुख भूमिका होत्या एक बाल कलाकार आहे त्याच्यामध्ये साजिद खान, त्याच्यावरच आधारित सर्व हे कथानक फिरत होतं. आणि टायटलनुसार सन ऑफ इंडिया, तो लहान बालकानं मुख्य मध्यवर्ती भूमिका केली होती. त्याचबरोबर कमलजीत आणि सिमी गरेवाल यांच्या देखील भूमिका होत्या. आणि लहान मुलांना प्रेरित करणारं असं एक देशभक्तीपर कथानक होतं, ज्याच्यामध्ये एक गीत देखील होतं जे आपण बऱ्याच वेळेस राष्ट्रीय सणाच्या वेळेस ऐकत असतो. स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, तर ते गीत होतं नन्हा मुन्हा राही हूँ देश का सिपाही हूँ बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद. आता आपण ते गीत ऐकूया.

वेलकम बॅक. 1964 साली हकीकत नावाचा चित्रपट आला होता, ज्यामध्ये प्रमुख भूमिका होत्या बलराज साहनी, धर्मेंद्र आणि प्रिया राजवंश यांच्या. हा चित्रपट 1962 साली झालेल्या भारत चीन युद्धावर आधारित होता. या चित्रपटाचे निर्देशक होते चेतन आनंद, जे आपले देवानंद यांचे बंधू आहेत. यातलं एक गाणं खूप गाजलेलं आहे बरं का, आजही ते गाणं ऐकलं की अंगावर काटा येतो. आणि ते गीत होतं कर चले

यो आणि खरोखर सैनिक आपलं घर दार संसार जीवन काहीच बघत नाही, देशावर सर्व काही बलिदान करणारं अशाच आशयाचं हे गीत आहे। तेव्हा आपण या गीताचा आनंद घेऊया। हकीकत चित्रपटातले हे गीत खरोखर आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे।

वेलकम बॅक श्रोते हो, आपण आलो होतो 1964 पर्यंत. आता 1965 साली पुन्हा एक शहीद नावाचा चित्रपट आला होता, ज्यामध्ये प्रमुख भूमिका होत्या मनोज कुमार, कामिनी कौशल आणि निरुपमा रॉय यांच्या. निर्देशक होते एस राम शर्मा. हा चित्रपट शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या देशासाठी केलेल्या बलिदानावर आधारित होता. त्यानंतर 1967 साली उपकार हा सुपर डुपर हिट चित्रपट होता. निर्देशक, लेखक आणि प्रमुख भूमिका ज्यांनी केली होती असे मनोज कुमार यांनी हा चित्रपट निर्माण केला होता आणि जो लाल बहादूर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान या घोषवाक्यानं प्रेरित होऊन मनोज कुमार यांनी कथानक लिहिलं होतं. यात भूमिका होत्या आशा पारेख, प्राण, प्रेम चोपडा आणि कामिनी कौशल यांच्या. या चित्रपटात मनोज कुमार यांचं नाव त्यांनी भारत असं ठेवलं होतं आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये, देशभक्तीपर चित्रपटांमध्ये त्यांचं नाव भारत होतं आणि म्हणून त्यांना मनोज कुमारच्या ऐवजी भारत कुमार म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलं. आणि उपकार चित्रपटातलं मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती हे गीत तर तुम्हाला माहितीच असेल, तेव्हा आता आपण या गीताचा आनंद घेऊया.

वेलकम बॅक मित्रांनो. 1947 पासून तर आजपर्यंत देशभक्तीवर झालेले जे चित्रपट आहेत त्यांची आपण धावती माहिती घेत आहोत. तर 1968 मध्ये आंखे हा रामानंद सागर द्वारा दिग्दर्शित आणि देशभक्तीयुक्त तसंच जासुसी म्हणजे गुप्तहेर यंत्रणा अशा प्रकारचा हा चित्रपट होता ज्यामध्ये धर्मेंद्र आणि माला सिन्हा यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. याच वर्षी हमसाया नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्याचे दिग्दर्शक होते जॉय मुखर्जी आणि हा चित्रपट देखील भारत आणि चीन युद्धावर आधारित होता. त्यानंतर वतन से दूर या नावाचा चित्रपट होता ज्याच्यामध्ये दारा सिंग आणि निशी या मुख्य कलाकारांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट शत्रूच्या तावडीतून निसटून गुप्त रहस्य आणि राष्ट्रीय सुरक्षा यांच्या रक्षण करण्यासाठी एका सैनिकावर आधारित होता. त्यानंतर आला 1969 साली सात हिंदुस्तानी, ख्वाजा अहमद अब्बास द्वारा लिखित दिग्दर्शित आणि निर्मित असलेला हा चित्रपट भारताच्या विविध भागातून आलेल्या सात बहाद्दरांची कथा आहे जे वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत आणि ज्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्यासाठी आपले सर्वस्व बलिदान करतात. यामध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या उत्पल दत्त, मधु, जलाल आगा, अनवर अली, मधुकर, शहनाज आणि अमिताभ बच्चन यांनी. हो, सुपरस्टार महान अभिनेता अमिताभ बच्चन यांचा हा पहिलाच चित्रपट होता आणि त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता हे विशेष. आणि यामध्ये मराठमोळं एक गीत पण आहे छोटंसं. त्याचबरोबर शाहीर सखाराम ही मराठमोळी भूमिका बजावणारा अभिनेता जलाल आगा यांनी त्याच्यामध्ये उत्कृष्ट अशी मराठी देखील बोललेली आहे. 1970 साली पूरब और पश्चिम हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्यामध्ये प्रमुख भूमिका आणि निर्देशक होते मनोज कुमार यांनी. विदेशात राहणाऱ्या भारतीय आणि भारतीय संस्कृतीत बंधुभाव, देशप्रेम याच्यात वाढ व्हावी, विदेशात राहणाऱ्या भारतीयांना आपल्या भारताबद्दल आकर्षण निर्माण व्हावं, प्रेम निर्माण व्हावं यावर आधारित पूरब और पश्चिम हा चित्रपट बनला होता. आणि या चित्रपटात मनोज कुमार यांच्या समवेत नायिका होती सायरा बानो. या चित्रपटातलं देखील हे गीत खूप गाजलं होतं. भारत का रहने वाला हूँ, भारत के गीत सुनाता हूँ, है प्रीत जहाँ की रीत सदा. आणि आजही हे गीत अनेक वेळा देशभक्तीपर प्रसंगामध्ये घटनेमध्ये ऐकलं जातं.

वेलकम बॅक मित्रांनो, आपण आलो होतो 1971 पर्यंत. आता 1972 साली ललकार नावाचा चित्रपट, जो रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केला होता, हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट असा बनलेला होता. सैन्य अधिकारी असलेल्या भूमिका धर्मेंद्र आणि राजेंद्र कुमार यांनी साकारल्या होत्या. त्यानंतर अपना देश हा चित्रपट, यामध्ये राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यामध्ये एक सामान्य नागरिक देशांतर्गत भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बंड पुकारतो आणि तो भ्रष्टाचार मोडीत काढतो, अशा प्रकारचं कथानक आहे. राजेश खन्ना त्यावेळेस पण खूप प्रसिद्ध अभिनेते होते. 1973 हिंदुस्तान की कसम या नावाचा चित्रपट होता. यामध्ये प्रमुख भूमिका होत्या राजकुमार, प्रिया राजवंश, बलराज साहनी.

बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि सामान्य नागरिक देशासाठी काय काय कर्तव्य बजावतो या संदर्भामध्ये हा चित्रपट आहे. त्यानंतर आला सगीना. या चित्रपटामध्ये ब्रिटिश शासन किंवा इंग्रज आपल्या भारतामध्ये शेती देखील त्यांच्या मर्जीनुसार करायचे. जसं आसाममध्ये चहाचे मळे आहेत, परंतु त्या चहाच्या मळ्यांवर इंग्रजांचा अधिकार असायचा. तिथलच्या मजुरांना किती वेतन द्यायचं हे इंग्रज ठरवायचे. आणि त्या मजुरांचा संघर्ष या सगीना नावाच्या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. 1974 अमर शहीद भगतसिंग या नावाचा चित्रपट देखील आला होता. शीर्षकावरून तुमच्या लक्षात आला असेल की हा चित्रपट क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जीवनावर होता. त्यानंतर 1977 आला जालियानवाला बाग, ज्यामध्ये प्रमुख भूमिका होत्या विनोद खन्ना, शबाना आझमी आणि परीक्षित साहनी यांच्या. त्यानंतर 1978 आला जुनून. हा चित्रपट 1857 पार्श्वभूमीवर आधारित होता. त्यानंतर आला ब्लॅक बस्टर सुपर डुपर हिट चित्रपट क्रांती. कदाचित तुम्ही पण ऐकून असाल, मनोज कुमारद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट मल्टीस्टार चित्रपट होता. म्हणजे यामध्ये अनेक दिग्गज कलाकार होते, ज्यामध्ये दिलीप कुमार, मनोज कुमार, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, हेमा मालिनी, परवीन बॉबी असे अनेक कलाकार होते. आणि कथानक देखील अतिशय जबरदस्त होतं, अर्थात ते देशभक्तीवरच होतं. आणि या चित्रपटातले सर्वच्या सर्व गाणे हे सुपरहिट झाले हे विशेष. याच वर्षी म्हणजे 1980 देशप्रेमी नावाचा प्रदर्शित झाला होता, ज्याचे दिग्दर्शक होते मनमोहन सिंग देसाई. आणि या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. डबल रोल म्हणा त्याला, एक शाळेचे निवृत्त शिक्षक असतात आणि दुसरा त्यांचाच मुलगा असतो. आणि दोन्हीही भूमिका अमिताभ बच्चन यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साकारलेल्या आहेत. तेव्हा 1980 हे दोन्ही चित्रपट खूप गाजले होते. आता मग त्या क्रांती चित्रपटातले गीतं जे आहे ते तर खूपच गाजले होते. तर देशभक्तीवर आधारित क्रांती चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया आणि या गीताबरोबरच निरोप पण घेणार आहोत. पण तुम्ही घाबरू नका, या देशभक्तीपर गीतांचा ह्याच्या नंतरचा प्रवास जो आहे तो आपण सोमवारच्या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. मी तुमच्यासोबत आहे आर जे आदी.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत. तिरंगा फक्त आकाशात नाही, तो प्रत्येक भारतीयाच्या मनात फडकतो. ज्यांनी देशासाठी आयुष्य दिलं त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वप्न पाहतोय. ही माती आहे शूरवीरांची आणि तिचा अभिमान आहे आपलं स्वातंत्र्य. आज आहे स्वातंत्र्य दिन. सगळ्या नगरकरांना, सगळ्या श्रोतांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग मित्रांनो. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आपला सांजरंग या लाडक्या शो मध्ये. आजची ही संध्याकाळ थोडी खास आहे, कारण आजचा दिवस फक्त कॅलेंडरवरची तारीख नाही तर आपल्या श्वासात असलेलं स्वातंत्र्य आठवून देणारा दिवस आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केला, त्या स्वातंत्र्याचा आज आपण उत्सव साजरा करतोय. म्हणून आजच्या सांजरंगाची सुरुवातही देशप्रेमाच्या रंगानं करूया. मनात तिरंगा घेऊया, अभिमानानं म्हणूया जय हिंद. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. चला तर मग आजच्या या खास संध्याकाळी देशभक्तीच्या सुरांनी आपल्या मनालाही तिरंगाच्या रंगात रंगवूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

एक ध्येय होतं, स्वतंत्र भारताचं. एक स्वप्न होतं, स्वाभिमानी भारताचं. आणि याच स्वप्नासाठी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी दिलेला त्याग स्मरणात ठेवूयात. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. चक्का चक्का.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि सांज रंग. या इव्हिनिंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून मुक्त होणं नाही, तर आपल्या देशासाठी आपली जबाबदारी ओळखणं देखील आहे. आज आपण मोकळेपणानं बोलतो, शिकतो, आपलं मत मांडतो, पण त्याच वेळी प्रश्नही आहे, आपण आपल्या देशासाठी काय करतोय? हा रस्त्यावर कचरा न टाकणं, वाहतुकीचे नियम पाळणं, मतदानाचा हक्क बजावणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, मुलींना समान संधी देणं, ही सुद्धा देशभक्तीच आहे, नाही का? आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सांज रंग मध्ये आपण याच विषयावर मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. आणि या चर्चेत फक्त मी नाही, आपले श्रोते सहभागी होणार आहेत, शाळेतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत आणि त्यांचं मतही आपण ऐकणार आहोत. आजच्या पिढीला स्वातंत्र्याचा अर्थ काय वाटतो, देशाची आजची परिस्थिती त्यांना कशी दिसते आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी आपली भूमिका काय असायला हवी, हे सगळं स्पष्ट असणं खूप महत्वाचं आहे. कारण देश फक्त सरकारनं नाही, आपल्या सगळ्यांनी मिळून घडवायचा असतो. चला तर मग तयार राहा, तुमचं मत, तुमचा आवाज आणि तुमची विचारधारा आजच्या सांज रंग मध्ये नक्की ऐकूयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. या ब्रेक मध्ये ऐकूयात छान छान अशी देशभक्ती गीत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते मित्र हो, आज 15 ऑगस्ट 2026 आपल्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होऊन 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची संसाराची आहुती दिली। त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध प्रकारे योगदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांना कोटी कोटी वंदन। आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण हे स्वातंत्र्य प्राणपणानं टिकवून ठेवू हीच भीष्म प्रतिज्ञा आपण घेऊ। जय हिंद।

15 ऑगस्ट म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस नाही, हा तो दिवस आहे ज्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांनी हसत हसत बलिदान दिलं. महात्मा गांधींनी सत्याग्रह केला, सुभाषचंद्र बोसांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या आजसाठी संघर्ष केला. त्यावेळी भारत गुलाम होता, आज आपण स्वतंत्र आहोत, मोकळा श्वास घेतोय. या स्वातंत्र्याची किंमत जाणून घेऊया आणि तिरंग्याचा अभिमान जपूया. रेडिओ नगर 90.4 FM कडून आणि स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

0: रेडिओ नगर, जग बदलतंय तसं आपलं नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जय घोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. गुड आफ्टरनून, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज आपला स्वातंत्र्य दिन आहे. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, अनेक महापुरुषांनी प्राणाचं बलिदान दिलं, तेव्हा आज आपण या स्वातंत्र्य भारतामध्ये जगतो आहोत. खरंच त्यांच्यासाठी कृतज्ञ राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि आजच्या निमित्तानं देखील आपण त्यांना आठवूयात. आणि मंडळी, हा स्वातंत्र्य दिन आपण अगदीच उत्साहात साजरा करतो आहोत. ज्यांनी ज्यांनी प्राणाची आहुती दिली आहे त्यांना आठवतो आहोत, त्यांचं स्मरण करतो आहोत. आणि वातावरणात एक वेगळा उत्साह आहे. धरणी माता देखील आज आनंदी झालेली दिसतीये, असा आजचा दिवस आहे. आणि याच बद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. आपले श्रोते आपल्याला शुभेच्छा देखील देणार आहेत. आता आपल्या सोबत आहेत आपलाच नगर मधील समाजसेवक, लेखक आणि विचारवंत शिवाजी साळवे.
2: नमस्कार नगरकर, मी शिवाजी साळवे. रेडिओ नगर 90.4 FM सर्व श्रोत्यांना आणि सर्व नगरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या अहिल्यानगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याने स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जवळून पाहिला आहे. या महान भूमीचा अभिमान बाळगतानाच आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूयात. आजच्या काळात खरी देशभक्ती म्हणजे काय? मित्रांनो, सीमेवर रक्षण करणं ही देशभक्ती आहेच, पण आपल्या शहरात स्वच्छता जपणं, वाहतुकीचे नियम पाळणं, आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर चांगले संस्कार देणे आणि परस्परात बंधुभाव टिकून ठेवणे ही सुद्धा आजच्या काळातील खरी देशभक्तीचं आहे. आपल्या पूर्वजांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आता आपल्या नगर शहराला आणि या देशाला अधिक सुंदर आणि समृद्ध बनवणं ही आपली जबाबदारी आहे. चला आज एकत्र येऊन आपल्या शहराला आणि देशाला पुढे नेण्याचा संकल्प करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: श्रोते हो, आताच आपल्याला आपल्या अहिल्यानगर मधील समाजसेवक, लेखक आणि विचारवंत शिवाजी साळवे यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांना देखील स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आपला सांजरंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमला आहे तुमच्या सोबत. म्हणजे आजचा दिवस खूपच छान आहे, खूपच स्पेशल आहे, कारण आज आहे स्वातंत्र्य दिन आणि यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, तेव्हा आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत. आणि आज आहे 79वा स्वातंत्र्य दिन, त्यामुळे सगळीकडेच उत्साह आहे. सकाळपासूनच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवतीये, एक वेगळाच उत्साह जाणवतोय. आणि मंडळी, स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्य कसं मिळालं, स्वातंत्र्यासाठी कोणी कोणी बलिदान दिलं, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण लहानपणापासून ना शाळेमध्ये आपल्याला शिकवलं जातं स्वातंत्र्य कसं मिळालं, कोणी कोणी बलिदान दिलं आणि कशा प्रकारे आज आपण स्वातंत्र्यामध्ये जगतो आहोत. आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय. आणि लहानपणीच बालवयातच त्यांना कळतं स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे आणि स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतिकारक किती महत्वाचे आहेत. असेच विद्यार्थी आज आपल्या सोबत आहेत. आज आपल्या सोबत आहेत महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील काही विद्यार्थी विद्यार्थिनी, जे त्यांचे विचार सांगत आहेत आणि भारताचे नागरिक म्हणून आपले काय कर्तव्य आहेत हे देखील आपल्याला सांगत आहेत. बरं का, तर याच शाळेतील इयत्ता 5वीची विद्यार्थिनी जन्नत सय्यद आपल्या सोबत आहे.
1: सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. माझे नाव जन्नत शब्बीर सय्यद, मी इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. आज आपण सर्वजण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतीय यांच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे. या दिवशी आपल्या देशाला इंग्रजांच्या जवळपास 200 वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई आणि असंख्य ज्ञान अज्ञान स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरा समृद्ध असा महान देश आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि कर्तव्य दिली आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांचा आदर करावा, राष्ट्रीय एकात्मता जपावी आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करावे. विद्यार्थी म्हणून आपली ही काही जबाबदारी आहे. आपण मनापासून शिक्षण घ्यावे, शिस्त पाळावी, पर्यावरणाचे संरक्षण करावे, स्वच्छता राखावी, डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा आणि देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. या दिवशी आपण सर्वांनी आपल्या स्वातंत्र्याचे मोल ओळखून देशभक्ती, प्रामाणिकपणा, परिश्रम आणि सेवाभाव या मूल्यांचा स्वीकार करण्याची प्रतिज्ञा करूया. आपल्या देशाचा गौरव वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहूया. जय हिंद.
0: मंडळी, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. आणि आताच आपण इयत्ता 5वीची विद्यार्थिनी जन्नत सय्यद हिचे विचार जाणून घेतले. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या भावनेतून एकता, बंधुभाव आणि देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत राहो. ज्यांच्या बलिदानामुळे हा स्वातंत्र्याचा श्वास आपल्याला मिळाला, त्या वीरांना मनपूर्वक नमन. तिरंगा सदैव अभिमानानं उंच फडकत राहो आणि भारताची कीर्ती जगभर वाढत राहो. आपला स्वातंत्र्य दिन चिरायू हो. सर्व भारतीयांना आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोते हो, आज आपण 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत आणि याच निमित्त आपल्यासोबत आहेत महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी, जे त्यांचे विचार सांगत आहेत, आपले काय कर्तव्य आहेत एक नागरिक म्हणून हे देखील इतक्या लहान लहान मुलांकडून आपल्याला कळत आहे. तर आता आपल्यासोबत आहे सिद्धी वैभव साळवे जी, इयत्ता 4th शिकते.
1: सर्वांना नमस्कार, माझे नाव सिद्धी वैभव साळवे, इयत्ता 4th विद्यार्थी. सर्वप्रथम तुम्हाला स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश आपला स्वतंत्र झाला. आपला भारत हा जगातील सर्वात सुंदर आणि मान आहे. केशरी पांढरा आणि हिरवा या रंगाचा असलेला तिरंगा आपल्याला अभिमान आहे. देशाला स्वतंत्र मिळवून देणाऱ्या सर्व वीरांना माझा सादरपणा. मी एक लहान नागरिक आहे, पण भविष्यात देशासाठी खूप मोठ्या कार्याकडे मी भारतीय असण्याचा मला गर्व आहे. माझ्या देशावर खूप प्रेम आहे. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय.
0: श्रोते हो, आताच आपण सिद्धी सोबत गप्पा मारल्यात, जी 4th विद्यार्थिनी आहे आणि खूप उच्च विचार तिचे आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आज हम 2 किलोमीटर ज्यादा भागेंगे.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आपला सांज रंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। म्हणजे आजचा दिवस खूपच छान आहे, खूपच स्पेशल आहे, कारण आज आहे स्वातंत्र्य दिन आणि यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे। तेव्हा आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत आणि आज आहे 79वा स्वातंत्र्य दिन, त्यामुळे सगळीकडेच उत्साह आहे। सकाळपासूनच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवतीये, एक वेगळाच उत्साह जाणवतो। आणि मंडळी, स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्य कसं मिळालं, स्वातंत्र्यासाठी कोणी कोणी बलिदान दिलं, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। पण लहानपणापासून ना शाळेमध्ये आपल्याला शिकवलं जातं स्वातंत्र्य कसं मिळालं, कोणी कोणी बलिदान दिलं आणि कशा प्रकारे आज आपण स्वातंत्र्यामध्ये जगतो आहोत, आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत आहे। आणि लहानपणीच बालवयातच त्यांना कळतं स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे आणि स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतिकारक किती महत्वाचे आहेत, असेच विद्यार्थी आज आपल्या सोबत आहेत। आज आपल्या सोबत आहेत महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील काही विद्यार्थी विद्यार्थिनी, जे त्यांचे विचार सांगत आहेत आणि भारताचा नागरिक म्हणून आपले काय कर्तव्य आहेत हे देखील आपल्याला सांगत आहेत। बरं का, आता आपल्या सोबत आहे इयत्ता 5वीचा विद्यार्थी रुद्र विजय वाघमारे।
2: माय नेम इज रुद्र, माय स्कूल नेम इज महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालय सावडी अहिल्या नगर। आय एम फ्रॉम 5th स्टँडर्ड। Today I am very happy to speak a few words about India's Independence Day. Every year we celebrate Independence Day on 15th August. On this day in 1947, India became free from British rule after a long struggle. We proudly remember the great freedom fighters such as Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, Rani Lakshmibai, Sardar Vallabhai Patel and many others who sacrificed their life for our country's freedom. Because of their courage and dedication, we live in a free and democratic nation today. India is a land of many religions, languages and cultures. Even though we are different, we are united as one nation. We should always respect our constitution, obey the law, keep our surrounding clean, protect nature and help those in need. Students, we can serve our country by studying sincerely, being honest, respecting our parents and teachers and becoming responsible citizens. Let us promise to work hard for the progress of our nation and make India stronger, cleaner and more developed. We should always be proud to be Indian and never forget the sacrifices of our freedom fighters. जय हिंद, जय भारत, थँक्यू।
1: मंडळी, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यांचे विचार जाणून घेणार आहोत। रुद्रचे छान विचार आपण जाणून घेतले, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोते मित्र हो, आज 15 ऑगस्ट 2026 आपल्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होऊन 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची संसाराची आहुती दिली। त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध प्रकारे योगदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांना कोटी कोटी वंदन। आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण हे स्वातंत्र्य प्राणपणानं टिकवून ठेवू हीच भीष्म प्रतिज्ञा आपण घेऊ। जय हिंद।

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज आपण 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुम्हाला तिरंगी शुभेच्छा देण्यासाठी. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्य कसं मिळालं, स्वातंत्र्यासाठी कोणी कोणी योगदान दिलं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं ही आपली जबाबदारी आहे. कारण त्यावेळी त्यांनी खूप काही सहन केलं, त्यामुळे आज आपण स्वातंत्र्यात जगतो आहोत आणि हे सगळं आपण जाणून घेत आहोत. स्वातंत्र्य म्हणजे काय, नागरिक म्हणून आपली काय कर्तव्य आहेत हे आपण एकदम इवल्या इवल्या मुलांकडून जाणून घेतो आहोत. महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. तर आता आपल्यासोबत आहे इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी विद्या वैभव साळवे.
1: मित्रांनो, माझे नाव विद्या, मी आता दुसरी शिकते. तिरंगा माझा अभिमान, भारत देश माझी शान. तिरंगा माझा अभिमान, भारत देश माझी शान. देशासाठी घरकाम उंचावू भारताचे नाव. आज आपण आपल्या भारत देशाचं 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हे स्वातंत्र्य आपल्याला अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे मिळाले. महात्मा गांधी, भगत सिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक महान वीरांना कृतज्ञतेने स्मरण करूया. आपला तिरंगा आपल्याला शौर्य, शांती आणि समृद्धीचा संदेश देतो. आपण सर्वांनी मन लावून अभ्यास करावे आणि आपल्या आई वडिलांचा आणि शिक्षकांचा आदर करावा. स्वच्छता राखावी आणि आपल्या देशाचे चांगले नागरिक बनावे. चला आपण सर्वजण मिळून आपल्या भारत देशाला आणखीन महान बनूया. जय हिंद, जय भारत.
0: श्रोते हो, अगदी छोटीशी इयत्ता दुसरीची विद्यार्थिनीनं तिचे विचार मांडले ते आपण ऐकलेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: हॅलो फ्रेंड्स, मी योगेश निंबाळकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपला सांज रंग हा शो सुरू आहे आणि मी आर्ज कमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आजचा दिवस खूपच छान आहे, खूपच स्पेशल आहे, कारण आज आहे स्वातंत्र्य दिन आणि यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. तेव्हा आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत आणि आज आहे 79वा स्वातंत्र्य दिन, त्यामुळे सगळीकडेच उत्साह आहे. सकाळपासूनच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवतीये, एक वेगळाच उत्साह जाणवतो. आणि मंडळी, स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्य कसं मिळालं, स्वातंत्र्यासाठी कोणी कोणी बलिदान दिलं, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण लहानपणापासून ना शाळेमध्ये आपल्याला शिकवलं जातं स्वातंत्र्य कसं मिळालं, कोणी कोणी बलिदान दिलं आणि कशा प्रकारे आज आपण स्वातंत्र्यामध्ये जगतो आहोत. आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय. आणि लहानपणीच बालवयातच त्यांना कळतं स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे आणि स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतिकारक किती महत्वाचे आहेत. असेच विद्यार्थी आज आपल्यासोबत आहेत. आज आपल्यासोबत आहेत महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील काही विद्यार्थी विद्यार्थिनी, जे त्यांचे विचार सांगत आहेत आणि भारताचे नागरिक म्हणून आपले काय कर्तव्य आहेत हे देखील आपल्याला सांगत आहेत. बरं का, आता आपल्यासोबत आहे इयत्ता 3री विद्यार्थी वर्धन विकास गवळी.
2: माय नेम इज वर्धन विकास गवळी. माय स्कूल नेम इज महात्मा ज्योतिबा फुले प्रायमरी स्कूल. आय एम इन अ थर्ड स्टँडर्ड. टुडे आय एम व्हेरी हॅपी टू स्पीक अ फ्यू वर्ड्स अबाउट इंडियाज इंडिपेंडन्स डे. एव्हरी इयर वी सेलिब्रेटेड इंडिपेंडन्स डे ऑन 15th August. ऑन दिस डे इन 1947 इंडिया बिकेम फ्री फ्रॉम ब्रिटिश रूल. आफ्टर अ लॉंग स्ट्रगल वी प्राऊडली रिमेंबर द ग्रेट फ्रीडम फायटर सच एज महात्मा गांधी, भगत सिंग, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, सरदार वल्लभभाई पटेल अँड मेनी अदर who sacrificed their lives for our country's freedom. Because of their courage and dedication, we live in a free and democratic nation today. India is a land of many religions, languages and cultures. Even though we are different, we are united as one nation. We should always respect our constitution, obey the law, keep our surrounding clean, protect nature and help those in need. Students, we can serve our country by studying sincerely, being honest, respecting our parents and teachers and becoming responsible citizens. Let us promise to work hard for the progress of our nation and make India stronger and cleaner and more developed. We should always be proud to be Indians and never forget the sacrifices of our freedom fighters. Thank you. Jai Hind, Jai Bharat.
1: मंडळी, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. आताच आपण इयत्ता 3री विद्यार्थी वर्धन विकास गवळी याचे विचार जाणून घेतलेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्वातंत्र्य म्हणजे फक्त एक दिवस नाही, स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वप्नांना उंच भरारी देण्याचं बळ, आपल्या मातीत मोकळा श्वास घेण्याचं स्वातंत्र्य आणि आपल्या तिरंग्याचा अभिमान. रेडिओ नगर 90.4 एफएम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून तुम्हा सर्वांना, सर्व श्रोतांना, सर्व नगरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला तिरंग्याला सलाम करूया, देशाच्या एकतेचा, अखंडतेचा आणि प्रगतीचा संकल्प करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: शुभ संध्याकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा जो वातावरणात एक वेगळाच उत्साह आहे आणि धरती माता देखील आनंदी आहे, प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, उत्साह आहे आणि अभिमान आहे. आम्ही स्वातंत्र्य आहोत याचं कारण आहे आज आहे स्वातंत्र्य दिन. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, या स्वातंत्र्य भारतात आपण राहतो आहोत, त्यामुळे अनेक कर्तव्य आपली आहेत, अनेक जबाबदाऱ्या आपल्या आहेत, अनेक हक्क आपले आहेत, ज्याचं आपल्याला पूर्णपणे तंतोतंत पालन करायचं हे विसरून देखील चालणार नाहीये. आणि मंडळी, आपण आज याच बद्दल बोलतो आहोत. आणि आपल्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले या शाळेतील काही विद्यार्थी आहेत जे त्यांचे विचार मांडत आहेत आणि अगदी सुंदर सुंदर विचार आहेत. अगदी सोप्या भाषेत त्यांनी आपल्याला सांगितलं की आपली कर्तव्य काय आहेत, किंवा मग आपण एक नागरिक म्हणून कसं राहायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय ते. आता आपल्यासोबत आहे इयत्ता तिसरीचा विद्यार्थी सिद्धेश संदीप म्हसे.
1: सर्वांना माझं नमस्कार. माझे नाव सिद्धेश संदीप म्हसे. मी आता तिसरीच्या विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालय सावडी अहिल्यानगर. आज आपण आपल्या देशाच्या 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या दीर्घ गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगत सिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सन्मानाने जगत आहोत. भारत हा विविध धर्म, भाषा आणि संस्कृतीने नटलेला महान देश आहे. आपल्या देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही ही आपली खरी ताकद आहे. संविधानाचा आदर केला पाहिजे, पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे, शिक्षण शिस्त, परिश्रम आणि देशप्रेम याच्या बळावर आपण भारताला अधिक विकसित, समृद्ध आणि शक्तिशाली बनवून शकतो. या पवित्र दिवशी आपण आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याची आणि एक जबाबदार नागरिक बनण्याची प्रतिज्ञा करूया. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत.
0: मंडळी, आताच आपण महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी सिद्धेश संदीप म्हसे याचे विचार जाणून घेतलेत, याचे विचार ऐकलेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: एक ध्येय होतं स्वतंत्र भारताचं, एक स्वप्न होतं स्वाभिमानी भारताचं, आणि याच स्वप्नासाठी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी दिलेला त्याग स्मरणात ठेवूयात. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आजचा दिवस खूपच स्पेशल आहे बरं का, कारण आज आहे 15 ऑगस्ट. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य झाला, आणि आज तोच दिवस आहे. आज आहे 79वा स्वातंत्र्य दिन. खरंच किती लकी आहोत ना आपण की आपण आत्ता स्वातंत्र्यात जगतो आहोत. पण यासाठी ना अनेकांनी, अनेक क्रांती कारकांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली आहे, आणि त्यांना मी सल्यूट करते. खरं म्हणजे नेहमी त्यांना आठवण करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या कार्याची आठवण करणं, त्यांची आठवण करणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे याच निमित्त आज आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात, आणि आपल्यासोबत होते महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील काही विद्यार्थी, काही आपले श्रोते, काही आपले मित्र. आणि म्हणजे आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता ऐकूयात महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील इयत्ता 4थी, 6वी आणि 7वीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेलं हे समूह गीत.

तर म्हणजे आताच आपण महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथी सहावी आणि सातवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेलं समूह गीत ऐकलं आणि हे ऐकून खरंच मन तृप्त झालं. शाळेची आठवण आली. आपणही शाळेत असताना अशाच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचो, समूह गीत म्हणायचो, राष्ट्रगीत म्हणायचो आणि खरंच ते दिवस खूप महत्वाचे आहेत. आणि तेव्हापासून आपल्याला कळालंय की नेमकं स्वातंत्र्य म्हणजे काय. किती जणांनी यासाठी आहुती दिली आहे त्या सगळ्यांना मी अभिवादन करते, सल्यूट करते आणि त्यांच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते नेहमी मनात असंच राहील हे सांगते. आणि आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण स्वातंत्र्य आहोत पण आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत, हक्क आहेत, अधिकार आहेत, त्याचं देखील आपण पालन केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगेल. उद्या संध्याकाळी 4 वाजता पुन्हा भेटूया सांज रंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

0: श्रोते मित्र हो, परम पूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.
1: भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या भावनेतून एकता, बंधुभाव आणि देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत राहो. ज्यांच्या बलिदानामुळे हा स्वातंत्र्याचा श्वास आपल्याला मिळाला, त्या वीरांना मनपूर्वक नमन. तिरंगा सदैव अभिमानानं उंच फडकत राहो आणि भारताची कीर्ती जगभर वाढत राहो. आपला स्वातंत्र्य दिन चिरायू हो. सर्व भारतीयांना आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो खूप

0: मनापासून स्वागत। श्रोते हो, आज आपल्या सोबत आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील वीरपत्नी सुमित्रा भास्कर पोदडे आहेत आणि आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सगळ्यात आधी तुमचं या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत। नमस्कार। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ, लहानपणीचा काळ सुखाचा असतो असं म्हणतात की आपण लहान असतानाचे बालपणीचे दिवस कधीच विसरणार नाहीत। तुम्ही मूळच्या कुठल्या होत्या?
1: मूळच्या आम्ही अकोल्याचेच आहे, म्हणजे मूळ गाव अकोला जिल्हा आहे आमचा, पण खेडगाव आहे बेलोरा म्हणून, बेलोरा बुजरुक। आणि सासर पण जेष्ठिक अकोल्यामध्येच येतो आणि तहसील बाळापूर म्हणून येतो, तिथं पण खेडगाव बटवाडी खुर्द आहे सासर।
0: तुमचे शाळेचे दिवस तुम्हाला आठवतात?
1: हा, मी शाळा म्हणजे सातवीपर्यंत शिकलेली आहे। हा, तर शाळेचं पण एवढं काही कळत नव्हतं, म्हणजे तेवढं शिकलं पण शिकलं आमच्या टायमाच्या वेळेची गोष्ट।
0: अकोले हा तसा दुर्गम भाग आहे, तुम्ही पाहिलेलं अकोले किंवा तुमचं गाव तुम्हाला?
1: अकोला, अकोला,
0: अकोला।
1: हा, अकोले वेगळा, इकडं संगमनेरचं।
0: तुमचे गावातले दिवस तुम्हाला आठवतात का, कसे होते अकोल्यामधले?
1: हा, गावातले दिवस म्हणजे कसं खेळण्यामध्ये याच्यामध्ये, त्या टायमाला म्हणजे असं काही वाटत नव्हतं, पण लग्नाचे लग्न ठरलं त्याच्यानंतर मग वाटायला लागलं, तरी पण एवढं काही वाटत नव्हतं। पण लग्न झाल्यानंतर, समजा आपला रिश्ता झाल्यानंतर, तरी पण एवढं काही वाटत नव्हतं, म्हणजे त्या टायमाला आम्हाला काही एवढं कळत नव्हतं की हा झालं व्हायचं लग्न। आणि मग त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर, मग लग्न झाल्यानंतर 20 दिवस राहिले, त्याच्यानंतर त्यांना टेलिग्राम चालतं विनोटमधून 20 दिवसानंतर लग्न झाल्यावर। मग तरी पण एवढं काही वाटत नव्हतं, पण जीवाला असं वाटत होतं की अचानकच कसं काय चालले, तुम्ही लेटर आलतं कसं काय चालले, म्हणत काही नाही आहे, विनोटचं काम असेल म्हणून लेटर पाठवलं म्हणून मला जायचं आहे म्हणत। मग पण त्या टायमाला घरचे लोक चांगले होते, म्हणजे असं काही वाटत नव्हतं, भायाचे 4-5 लेकरं होते, म्हणजे एवढं काही वाटत नव्हतं।
0: वयाच्या खूप कमी वर्षी 15व्या वर्षी तुमचं लग्न
1: झालं
0: आणि असं म्हणतात की लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलतं, आणि तेव्हा तर तुमचं वय खूप कमी होतं। जेव्हा तुम्हाला कळलं की तुमचं लग्न अशा एका कुटुंबासोबत होणार आहे की तुमचे पती हे आर्मीमध्ये आहेत, तर तुम्हाला कसं वाटलं होतं?
1: मला तर चांगलं वाटलं आर्मीमध्ये आहेत, कारण जे मैत्रिणी होत्या ते म्हणायचं, बाई तुला तर नोकरीवाला नवरा भेटला, पण बाकी जे आहेत ना ते म्हणजे सर्व शेतकऱ्यांनाच पडला। पण म्हणत त्या टायमाचा काळ असा होता ना की म्हणजे तरी पण आईवडिलांची इथे समजा एकटीच आहे मी, 3 भाऊ आहेत मला, आणि तरी म्हणजे एवढं काही वाटलंच नाही आहे।
0: वयाच्या 15व्या वर्षी लग्न झालं, त्यानंतर लग्नानंतरचे तुमचे दिवस सुरुवातीचे कसे होते?
1: लग्नानंतरचे मतलब जोपर्यंत म्हणजे ते गेले, पण तरी असं काही म्हणजे लहान लहान लेकरं होती, त्या लेकरातच म्हणजे आपले कामं करायचे घरातले, आणि लेकरांना म्हणजे नाही का बाहेरचे लेकरं होते त्यांच्यासोबत, मला काही नव्हतं वाटत असं।
0: लग्नानंतर तुम्ही त्यांच्यासोबत राहायला सुद्धा ज्या ठिकाणी ते सुरुवातीला कार्यरत होते त्या ठिकाणी गेला होता, ते दिवस कसे होते?
1: ते दिवस मग सोबत गेले, सुरुवातीला पठाणकोटला गेले ना, तर 2-3 महिने नाही करमलं त्यांच्यासोबत, कारण सकाळीच उठणं 4 वाजता, त्यावेळेस काही मतलब असे मोठ्या घड्याली नव्हत्या, हातातल्याच होत्या आणि आपले हे रेडिओ होते, तर आपली कशी गावाकडची सवय उठायची, आणि इथं 4 लाच उठायचं त्यांच्याबरोबर, त्यांचे म्हणजे सगळं नाश्ता पाणी सगळं करून द्यायचं, मग आपल्या घरातले कामं सुरुवात करायची, बरं वाटायचं, काही दिवस करमायचं काही दिवस नाही करमायचं। मग मी म्हणायची मला घरीच नेऊन घाला, बरं आहे, घरी कोणी म्हणत नाही बोलत नाही काय नाही, इथं काय 4 वाजताच उठावं लागतो।
0: तिथे पठाणकोटला असताना इतर जे आर्मीमध्ये असणारी लोक होती त्यांच्या सुद्धा पत्नी तिथे असायच्या का, क्वार्टरमध्ये करमायचं का?
1: क्वार्टरमध्ये करमायचं, आर्मीमध्ये कसं असलं ना तर असं वाटत नाही की ही शेजारचीच आहे ना आपण बोलायचं ना, आर्मीमध्ये कसं घरच्यासारखं वागतात, जसं एक परिवार म्हणून वागतात आर्मीमध्ये, तर त्याच्यामुळे काही वाटत नाही, कधी झगडा होणार नाही, कधी काही होणार नाही, आर्मीमध्ये कधीच नाही आहे, आणि एकदम अशा जीवाच्या जीव लगासारखे वागतात, घरच्या परिवारासारखे वागतात, फॅमिली पण।
0: तिथे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या फॅमिलीज असतील महाराष्ट्रातल्या, तर कोण कोण असायच्या, कुठल्या कुठल्या प्रांतातील असायच्या?
1: तर माझ्या शेजारी तर पंजाबचीच होती, हा, तिला दोन मुलं होते, आणि आम्ही तर नवीनच जोडपं होतं लग्नाचं, आमचा एक पुरा ब्लॉकच लग्नाचा होता नवीन, नुसतं वरती होते तर 2-3 लेडीज होत्या समजा, 2-2 मुलावाल्या, कोणाला एक कोणाला दोन तरी काही नाही वाटायचं, ते पण म्हणजे सोबत असे धरूनच राहायचे.
0: हा नक्कीच. पठाणकोटला असताना तिथलं आजूबाजूचं जे वातावरण होतं ते सैनिकी वातावरण कसं होतं?
1: सैनिकी वातावरण म्हणजे खूपच म्हणजे एवढं चांगलं वाटतं ना, म्हणजे असे क्वार्टर राहतात, क्वार्टरच्या पुढे त्यांचं पीटी ग्राउंड वगैरे ते सगळं राहतं आणि हॉस्पिटल वगैरे कॅन्टीन सामान ते सर्व म्हणजे समोरच राहतं ते सगळं. पण कसं त्यांच्या परेड टायमाला आपण लेडीज जाऊ नाही शकत, तरी पण काही नाही वाटायचं, त्यांच्या ड्युट्या राहतात तर आपण नाही जाऊ शकत.
0: त्या ड्युट्या कशा असायच्या?
1: त्या ड्युट्या त्यांच्या कशा म्हणजे गेलंय तरी आपण तर नाव नंबर लिहून घेतीन, कोणाचे मेसेज आहे काय आहे, तरच ते मग बाहेर जाऊ देतील. आणि समजा आपले गेस्ट वगैरे पण आले तरी मग ते नाव नंबर ते सगळं लिहून घेतील मिस्टरांचं आणि फोन करतील. फोन काय त्यावेळेस समजा ते काय म्हणतात आपले लँडलाईनवाले फोन होते ना, त्याच्यावरून करायचे की आपले गेस्ट आ गए, तर त्यावेळेस ते तिथं गेटवर आल्यानंतर मग ते घेऊन येतील घरी.
0: पठाणकोटला असताना तिथली बाजारपेठ भाजीपाला हे कसं असायचं?
1: तर पठाणकोटला तर खूप लांब बाजार पडायचा, पण सहसा तर फौजमध्येच फौजचीच गाडी असते भाजीपाला वगैरे सगळं. हा किराणा वगैरे सगळं आतमध्येच असतो फौजीचं, बाहेर नसतो. बाहेर पण गेलं तर परमिशन घ्यावं लागतो.
0: हा पठाणकोट नंतर दुसरीकडे नंतर तुम्ही कुठे राहिला त्यांच्यासोबत?
1: पठाणकोट नंतर याला जोधपूरला राहिलेले आहे, तिथं राहिले 3 वर्ष राजस्थानला.
0: राजस्थानचं वातावरण जोधपूरचं कसं होतं?
1: राजस्थानचं वातावरण तर एवढी गरमी, तिकडं खूप गरमी. पण आता कसं जसं जसं कळतो तसं तसं मन पण लागून जातो. परत मुलगा झाला, मग मोठा मुलगा पठाणकोटला समजा राहिलेला होता तर मुलगा झालेला आठवा महिना चालू होता, तर तिथून मग बदली होणार होती म्हणजे विनोटच जोधपूरला येणार होती, तर मग इथं घरी सोडलं. तर त्याच्यानंतर 9वा महिना लागणार होता, तर मग 9वा महिना लागल्यानंतर घरी डिलिव्हरी झाली इथं सासरला. आणि मग सासरला डिलिव्हरी झाल्यानंतर 6वा महिना 6वा महिना झाल्यानंतर ते सुट्टीवर आले. हा
0: जोधपूरचे दिवस कसे होते तुमचे?
1: जोधपूरचे दिवस पण एकदम छान निघाले. हा काही वाटलं नाहीये मग त्यावेळेस, मग असं वाटते की घरी जावंच नाही, मिस्टरांसोबतच राहायचं.
0: नक्की.
1: पण ते कसं फौजमध्ये कसं असतं, ते कंपल्सरी म्हणजे सर्वांना क्वार्टर भेटले पाहिजेत, त्याच्यामुळे मग 1 वर्ष घरी 1 वर्ष म्हणजे असं सोबत.
0: एक सैनिकाची पत्नी म्हणून पतीसोबत जीवन जगत असताना किंवा आयुष्य घालवत असताना काय चॅलेंजेस तुमच्या समोर होती किंवा काय वाटायचं तुम्हाला?
1: आता प्रश्न हा आहे, एवढं तर काही वाटत, पण असं वाटायचं की नाही का आपली फौजची पेक्षा नंतर नंतर जसं जसं कळतो तसं की फौजची पेक्षा आपली सिव्हिल नोकरी बरी आहे. हे काय 2 महिने सुट्टी संपली की चाललं परत परत 6 महिने 8 महिने यायचंच नाही घरी. नंतर कळाल्यानंतर मग असं वाटायचं. त्याच्यानंतर मग दुसरा मुलगा झाला, दुसरा मुलगा पण गावी असतानाच झालेला आहे आणि तो पण 6वा महिन्याचा झाल्यानंतर मग 20 दिवसाचा झाला. त्याच्यानंतर परत मग जोधपूरला डबल जोधपूरला घेऊन गेले. परत मग तिथून पोस्टिंग इकडं तिथं 2 वर्ष राहिल्यानंतर परत मग बबिनाला पोस्टिंग आली त्यांची.
0: तिथले दिवस कसे होते?
1: बबिनाला नाही सोबत राहिलेले मी.
0: फोन किंवा पत्रव्यवहार तुमचा होत असायचा का?
1: हो पत्र, फोन नव्हतेच त्यावेळेस, नाही मोबाईल नव्हते आणि लँडलाईन फोन पण खेडेगावानं काहीच नव्हतं, नुसतं लेटर पत्र आले की म्हणजे महिन्यातून 2 पत्र यायचे. ते पण मग एखाद्या वेळेस पोस्टमनच्या जवळ 3-3, 4-4 जमा व्हायचे, त्यावेळेस घरी आणून द्यायचे.
0: हा नक्कीच. त्यांच्या कर्तव्याबद्दल किंवा देशसेवेबद्दल त्यांच्या मनामध्ये काय भावना असायची?
1: त्यांच्या भावना तर म्हणजे मुलांच्या विषयी तर खूप होते, म्हणजे 3 मुलं झाले ना, तर त्यांचं म्हणणं हेच होतं नंतर की माझे मुलं चांगले, मी चांगले शिकवणार आणि चांगले म्हणजे नाही का इथंच आम्हाला अहमदनगरमध्येच बघायचं होतं म्हणजे राहायचं होतं आणि मुलांचं चांगलं शिक्षण वगैरे करायचं आणि इथंच सर्व्हिसला लावायचं, गावाकडे जायचंच नाही असा प्लॅन होता नंतर.
0: नगरमध्ये तुम्ही कधी आलो?
1: नगरमध्ये आम्ही आलो 1999 आलो, ते लढाई चालू होती ना आपली कारगिलची, त्यावेळेस आम्ही 99 आलेलो होते इथं.
0: 1999 कारगिल लढाई तुम्हाला आठवते का?
1: हा आठवतं. कारगिलची लढाई ते सुरू झाली ना, तर म्हणजे विनोटमधून सर्वांना लेटर यायला लागले, म्हणजे कसं की ज्याची फॅमिली सोबत असेल त्यांनी आपाप म्हणजे लेटर आले ना, ज्यांना ज्यांना लेटर आले असतील ज्यांची फॅमिली इथं म्हणजे असेल त्यांना तुमच्या बायका घरी सोडून या, सगळं सोडून या, तर ज्यावेळेस तर मला म्हणायला लागले की तू बी असं कर, मी काही तुला म्हणजे माझं भातचं पण मिलिटरीत होते ना, तर म्हणत मी बबनच्या जोड चेक देणार आहे आणि तू अशी कर जो की तू पण जाजो लेटर जर आलं तर. मी म्हणायचे नाही बाबा मी नाही जायचे, मी इथंच राहणार. म्हटलं मी कशीच नाही जाणार म्हणून, तर म्हणत इथं ठुयतच नाहीत. मी म्हटलं नाही ठुलं तरी बघू म्हटलं, पण नाही जायचं. आणि तुम्हाला होतायस तर म्हटलं कामच नाही पडणार जायचं, कारण आमच्या शेजारी 17 मॅकचे होते, आम्ही शेजारी शेजारी क्वार्टरमध्ये इथं अहमदनगरमध्ये, तर त्यांना लेटर आलं. ते गेले काही काही बरेच गेले म्हणजे फॅमिलीला सोडवायला घरी, तर इकडे मग कसं दुखदुख वाटायचं ना, रड पण यायचा. मग त्याच्यानंतर मग थोडंसं म्हणजे नाही का, ज्यावेळेस तसं म्हणजे टाईमच नाही आला त्यांचा जायचा. नंतर आम्ही बाहेर आलो मग सिव्हिलमध्ये राहायला, म्हणजे क्वार्टरचं चार संपले ना, 3 वर्षासाठीच असतो क्वार्टर. मग बाहेर आलो आम्ही राहायला, तर मग तिथून त्यांची बदलीच झाली. बदली म्हणजे पोस्टिंगच आली त्यांची बिकानेरला. बिकानेरला तर मुलं शाळेतच होते, मोठा मुलगा 7वीला होता आणि 2 नंबरचा 3रीला होता आणि लहाना UKG झालेली होती. तर मग ते बिकानेरला गेले, परत 15 दिवसांनी म्हणजे ते बॉर्डरवरच होते, ते लढाई चालू होती ना, ते बॉर्डरवरच होते. लेटर वगैरे तेवढे यायचे. मग ते लॉडलाईन फोन निघाले ना, ते डबड्यावाले 1 रुपया टाकून वाले. हा, तर मग त्याच्यावरून कधी फोन करायचे. मग फाट्यावर आमचं एक STD होती, मग तिथं त्यांना म्हणजे काही समजा नाही का देऊन की बा सांगायला जात जा घरी फोन आला की. ते माणूस तिथून फाट्यावर ना म्हणजे 1 किलोमीटर पडत पडत यायचा की मॅडम चला म्हणे साहेबांचा फोन आला. आम्ही मग पडत पडत जायचं, तिथं थांबायचं, लढाई चालू होती तर काही नाही, नुसतं 2 मिनिटं बोलायचं बरं का आता काही टाईम भेटत आहे म्हणत. आणि आता वाट काही बघायची नाही ज्यावेळेस फोन, कारण आम्हाला पण टाईम भेटत नाही म्हणत, आणि तिथून तिथला फोन नंबर आहेतच नाहीत म्हणत, STD आहेतच नाही. तर ठीक आहे म्हणू, पण कसं आपल्या जीवाला जपा म्हणू. हा, मग ठीक आहे म्हणा, मुलांच्याकडे लक्ष द्यायचं, अभ्यास वगैरे त्यांचा घ्यायचा, मुलांवर चांगलं ध्यान द्यायचं. मी म्हणायची असे शब्द वापरूच नका तुम्ही.
0: कुठल्या लढाईमध्ये ते गेले?
1: हे कारगिलच्याच.
0: कारगिलच्या? हा, कारगिलच्या युद्धामध्ये या लढाईमध्ये कसं मरण त्यांना आलं होतं?
1: त्यांना मरण असं आलं की ते बॉम्ब गाळलेले असतात ना, ते काढायचे असतात, तर मग रणगाडे चालवा लागतात. ते हे कमांडर बसलेले होते, मग ते रात्रीचे म्हणतात ना काय आपलं हे ऑपरेशन म्हणतात, रात्रीची दे लढाई असते त्याला ऑपरेशन म्हणतात. तर ते रात्रीचं ऑपरेशन चालू होतं, तर मग हे कमांडर बसलेले होते. तर मग ते मला काही कळालंच नाही आहे, सांगितलंच नाही. पण त्या दिवशी ना मला झोपच लागे ना, आई असायची माझ्याजवळ, झोप नाही लागायची. 12 वाजले, 1 वाजले, लाईट नव्हती. आम्ही सगळ्या फौजीच्या बायका बाहेर बसलो, लाईट नव्हती, तर गर्मीचा टाईम होता, मे महिना, तर झोपच नाही यायची. मग रविवार दिवस होता, एक हरियाणाची होती बोले दीदी बॉर्डर पिक्चरचे रे, त्या टायमाला आपले हे होते मंत्री अटल बिहारी वाजपेयी, हा ते मंत्री होते. तर मी म्हणो क्या देखने बॉर्डर पिक्चर, अभी लढाई चल रही है, मुझे पिक्चर देखनी नहीं है. तो फिर संध्याकाळी मग आम्ही असं बसलो, लाईट गेली तर 8 वाजले 9 वाजले लाईट आलीच नाही आहे. पण त्या रात्रीच्या वेळेस ना मला झोपच लागेना, झोप लागेना. मग आई उठली, आई म्हणे का ग बाई काऊन बसलेले आहेस? म्हटलं बाई मला झोपच नाही होऊन राहिली आज, काऊन काय माहिती. तर म्हणते झोप म्हणे काही नाही होत म्हणे. म्हटलं मला झोपच नाही होऊन राहिली. मग रात्री किती 1 वाजता लाईट आली. मग थोडा वेळ झोपलं आणि मला स्वप्न पडलं होतं. आईच्या इथं म्हणजे कांदा पेरलेला होता, त्यांना कांदा 70 क्विंटल कांदा झाला आणि ती लाल घागर दिसली मला. लाल घागर दिसली विहिरीच्या किनारला, तर ते बैलगाडी जशी विहिरीत पलटी झाली. तर मग आईला सांगते, तर आई घरची काळजी करीन की माझ्याच घरी काहीतरी झालं असेल म्हणून आईला मी काही सांगितलंच नाही. पण परत मी म्हणू की आत्ताच तर 4 दिवस झाले फोन येऊन गेला, थोडं काही झालं असेल असं माझ्या म्हणायला जसं. पण ते मनातच असायचं की हे असं कोण झालं म्हणून. पण त्याच्यानंतर काय झालं ना, एक पंजाबची बाई होती, म्हणजे लग्न झालेलेच होते, प्रेग्नंट होती ते, तर ती म्हणे उसकी चने की दाल की बडी बना आणि है दीदी. तर म्हणे मला ठीक आहे, तिने बेसनच दडून आणलं तेवढं. म्हणलं बेसन नाही पिसवाते, दाल भिगा के बनाते हे बडी. तर तेवढ्या तिच्या वड्या मिक्सर का मधून काढलं, तिला वड्या ते बनवल्या. ते काढलं गिडलं, मी माझे सर्व कामं झालेले होते आणि मी अशी बसली तर एक म्हातारी कशी म्हणते, बाई का ग बाई तुझा नवरा कधी येते? तर मी म्हटलं येते ना आता, म्हटलं मे मध्ये सुट्टीवर येतील म्हटलं ते. ते झालं मग त्याच्यानंतर ना 8-8:30 वाजले तर आमच्या विनोदच्या बाई यायला लागल्या घरी. घरी यायला लागल्या तर मी कसं, मग मी म्हटलं आईला म्हटलं की मा म्हणते ना, तर मा म्हटलं हे बाया कशा काय येऊन राहिल्या म्हटलं आपल्या इथं? तर म्हटलं यांना काही कामधंदे नसतात, झोपेत उठल्या की फिरायला जातात म्हटलं. म्हणते बाई आल्या असतील म्हणे. तर मग परत ते आमच्याच विनोदच्या दिसल्या, तिघीजणी आल्या. तर आल्या दरवाज्यात उभ्या राहिल्या. तर मी म्हटलं कशा काय आल्या म्हटलं तुम्ही एवढ्या सकाळी? तर म्हणतात नाही आम्ही सहज तुम्हाला भेटायला आलो. मी म्हटलं नाही असं होऊच नाही शकत म्हटलं तुम्ही भेटायला येसान म्हणून. तर मग त्या म्हणत नाही नाही. मग त्यांनी एकमेकीला इशारा केला तर मग आईनं लक्ष ठेवलं की यांनी काही म्हणे बाई आईचं चाललं. म्हणे बाई माझी शपथ घेऊन सांगते म्हणे काय झालं मला सांगा म्हणे. पण मी डायरेक्ट बोलले, मी म्हटलं काय झालं म्हटलं, काही रवीच्या पप्पाला झालं का म्हटलं? म्हणे नाही होत आई तसं काही नाही. मग त्यांना असं बसायला टाकायला लागली चटई वगैरे. म्हटलं याच्यावर बसा. म्हणत नाही नाही बसू आपण खालीच. म्हटलं लिंबू पाणी वगैरे करते तुम्हाला. म्हटलं कधीच येत ना तुम्ही, आज कशा काय आल्या? तर नाही म्हणत काहीच नका करू होत आई. त्याच्यानंतर ना सरी फौज जमा झाली. हा मग फौज जमा झाल्यानंतर मग मला असं म्हणजे काही सुचलंच नाही. मग बेहोश पडले. परत तिथं शेजारी पण लँडलाईनचे फोन चालू होते ना. मग तिथं फोन यायला लागले विनोटमधून की एक आमचे विनोटचेच होते ते फाट्यावर राहत होते घुले म्हणून. त्यांच्या घरी फोन केला की भास्कर बोदडे का ऐसा ऐसा हो गायला की नुसके बीबी को मत बताना बोले. हां और मिलने के लिए जाना है तो सब कट्टे करके नहीं जाना बोले, एक एक करके जाओ. तर तरी पण मला संशय आला. पण म्हटलं की मग कसं काय आलं म्हटलं तुम्ही? म्हणत नाही. मग भाऊचं म्हणत फोन आला होता का? म्हटलं हां आता काल 4 दिवस झाले म्हटलं, आता येणार आहे म्हटलं 2-1 दिवसांनी फोन. तर मग त्या एकमेकीला इशारा करायला लागल्या. मला काही कळालंच नाही आहे. मी म्हटलं तरी म्हटलं नक्की काही ना काही झालं म्हटलं, ताई तुम्ही इशारा केला म्हटलं, मी बघितलं तुमच्या इकडं. म्हणत नाही हो ताई काहीच नाही. मग मला ना ते थोडा चोपडा लागला अशा नाही का, पाठीहून हात फिरवायला लागला. मी म्हटलं नाही. मग त्याच वेळेस रडायला लागली मी की म्हटलं नाही नक्की म्हटलं काही ना काही झालं म्हटलं रवीच्या पप्पाला, तुम्ही सांगून ना राहिला म्हटलं. मग म्हणत नाही. मग त्याच्यानंतर शिवच्या मेमसाहेबांनी फौजी सगळे सर्व जमा झाले. मग त्यावेळेस तर मग मला काहीच कळालं नाही. मग लहान मुलगा खामगावला होता चुलत्याकडं. तर मग त्यावेळेस समजलं की म्हटलं मग शिवची मेमसाहेब आल्यानंतर मी बोला ऐसा कुछ नाही आहे मेमसाहेब किसले आ गए? बोले कुछ नाही आपको मिलने के लिए आहे. मी बोला नाही मेरे हस्बंड को कुछ ना कुछ हो गए तभी तो आप मिलने के लिए आए ना. तो बोले नहीं नहीं ठीक है. मैं बोले क्या हो मेरे हस्बंड को बताओ ना. बोले कुछ नहीं भैया का एक्सीडेंट हो गया. मैं बोला ॲक्सिडेंट? मी बोला ठीक आहे ॲक्सिडेंट हो गया. तरी मला असं वाटतं की जाऊ दे ॲक्सिडेंट झाला असेल ना, हात मोडला असेल पाय मोडला असेल. तरी म्हटलं आमच्या मुलावर माझ्या मुलावर माझ्यावर झाकण राहणार म्हटलं. खाटेवर असले तरी म्हटलं आम्ही सेवा करू म्हटलं. पण म्हटलं माझे मिस्टर असले पाहिजेत. मग पुरी फौज जमा झाली तिथं. मग हा टाईम झाला आम्हाला जायचा 4 वाजता. तरी म्हटलं माझा लहान मुलगा म्हटलं गावाकडे. बोले कोई बात नाही व आ जागा. फिर मग फौजी गाड्या पण तयार झाल्या आम्हाला न्यायसाठी ना तिथं रेल्वे स्टेशनवर. आणि फौजी माणसं सोबत पाठवले. मग दोन पोरं मी आणि आईसोबत. आणि म्हटलं जोपर्यंत माझा मुलगा येत नाही तोपर्यंत इथून हालायचं नाही म्हटलं. मग आम्ही असं फाट्यावर म्हणजे वाकुळी फाट्याला निघते ना तोपर्यंत माझे मोठे जेठे घरी फोन केला. मग फोन केला मी घरी की मोठ्या भायांना की विनोटमधून असा असा फोन आला की रवीच्या पप्पाचा ॲक्सिडेंट झाला म्हणून. मग तेव्हाच ते पण म्हटलं दिनेशला घेऊन या लहान मुलाला. मग ते घेऊन आले तर 5 वाजेपर्यंत पोहोचले. आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलं ते पाठी मागून घेऊन आले. परत मग ते ट्रेनमध्ये बसताना असं वाटतं मॅडम की जसे आम्ही ट्रेनमध्ये चाललो ना की असं वाटतं पलटी होते का काय माहीत. त्या टायमाला कळतच नव्हतं काय. एवढी ट्रेन उडायची ना खूपच उडायची. पण आम्ही बिकानेरला गेलो ना. बिकानेरला गेल्यावरती मग ते फ्रेत याच्यामध्ये ठेवलेले होते ना बर्फामध्ये. तरी आम्हाला नेलंच नाही. मग तिथं पोहोचल्यावर मी बोलं काय इसके पप्पा काय सब फौजी जमा हो गई इसके पप्पा क्यों नाही आहे अभी तक. बोले वो अभी तक उधर ही है बोले आने वाले है. मैं बोला नहीं आप सब पूरे कट्टा हो गए अभी उसके पापा भी चाहिए. इतना लेट थोड़े ना होते फौज में. तो फिर शिव के मैम साहब समजायला लागले. बोले नहीं नहीं आने वाले है भैया आप रोना नहीं है. मग आम्हाला क्वार्टरमध्ये नेलं. क्वार्टरमध्ये ठुईलं आम्हाला. मग संध्याकाळी मी बोले चलो ना अभी कितना लेट हो रही है इसके पापा को मिलना है मुझे हॉस्पिटल में लेके चलो. गेलो आम्ही तिघं चौघं म्हणाले का भया जाऊ बाई डायरेक्ट मग ती हेच आणली पेटीच आणली समोर तिथून मग काही कळालंच नाही. ज्या वेळेस मग ते मोठा मुलगा तर समज किती सातवीला होता सातवीला गेलेला होता दोन नंबरचा मुलगा तर तो तो म्हणे माझे पप्पाच आणून पाहिजेत म्हणे. त्याला मोठा पण लहान पण काही कळत नव्हतं आमचे पप्पा आणून पाहिजेत म्हणत. तो म्हणायचा कोणही साले किसीने मारा माले मेरे पापा को मेरे पापा ला के देतो जब तक मेरे पापा नहीं लाएंगे तब तक मैं इधर से जाऊंगा ही नहीं है. तीनों भी बच्चे रो रहे है. मग अंत्यसंस्कार वगैरे केला तीन दिवसानं मग आम्हाला परत घरी सोडलं गावाकडे नेलं.
0: या सगळ्या कठीण काळातून स्वतःला सावरण्यासाठी खूप एनर्जी हवी असते. तो प्रसंग ज्या प्रसंगातून तुम्ही गेलात फॅमिली गेली तुमची सगळं कुटुंब गेलं मुलं गेले पण आज त्या गोष्टीला त्या घटनेला बरीचशी वर्ष झालेली आहे पण तरी सुद्धा जगण्यासाठी बळ पाहिजे असतं आणि तुमची तीन मुलं तुमच्यासोबत होती समोर होती. आज ती मुलं कशी आहेत?
1: त्या टायमाला तेवढं संकट पडलं होतं मॅडम की मी हे तीन मुलं कशी सांभाळू मी कशी घेऊन राहू मी. पण भगवान पण बुद्धी देत आहे आणि मेन गोष्ट आमचे विनोदचे शिवसाहेब आहेत ना ते खूप चांगले होते खूप मेमसाहेब आणि ते त्यांनी खूप सपोर्ट केला. तर जे बहीण मतलब जेठानी होती उधर तिथंच भांडणं करायला लागली सगळं म्हणे तिला सांगतात म्हणे आम्हाला कशाला बोलावलं म्हणे इथं कारण हे फौजीच्या बायकासोबतच घडते मॅडम असं दुसऱ्या सिव्हिल बायकांसोबत नाही घडत असं हे जेवढं मिलिटरीवाल्यांच्या बायकांना त्रास देतात ना इतर कोणालाच त्रास देत नाहीत घरचे लोक.
0: आज ती मुलं तुमची मोठी झाली आणि तुमच्या डोळ्यासमोर मोठी झाली आणि तुम्ही म्हटलात ते खूप बरोबर आहे की परमेश्वर असतो तो बरोबर मार्ग दाखवतो तो बरोबर वाट दाखवतो. आज मोठी मुलं बघताना तुम्हाला कसं वाटतं?
1: आता मोठी मुलं बघताना एकदम असे खंबीर वाटत मला. तसे तर खंबीर म्हणजे ना स्वतःचे खंबीर पण मी हा विचार पण नव्हता केला की माझे पोरं शिकतीन एवढं शिकतीन नोकऱ्यावर लागतीन मी हे पण विचार केला नव्हता कारण घरचे लोक काय म्हणायचे घरी चला. आणि कारण मला विनोद वाल्यांनी शिवनी मॅडमने सपोर्ट केला म्हणजे सांगतात ते समजावून की घर में जाके किसी की मतलब हे करणार नाही आहे वो जब तक पैसा आहे तब तक वो खा लेंगे बाद में लात मार के आपको भगा देंगे. मग आमच्या विनोदच्या शिवनं सगळी कारवाई केली आमची माझी. आणि नाही म्हणे घर में जाएंगे तो आपको बच्चे को मराठी आती नहीं है इंग्लिश मीडियम में पढ़ रही है उसके बाद घरवाले आपको कुछ खाने नहीं देंगे और पैसा खत्म होने के बाद आपको ही भगा देंगे वो. इससे अच्छा आप इधर ही रहो सेंटर में हम आपकी सब कार्रवाई बच्चे की देखभाल हो जाएगी आपका भी देखभाल हो जाएगा और सब इधर हो जाएगा लेकिन घर में जब तक बच्चे बड़े बड़े नहीं होते तब तक गाँव में लेके नहीं जाना. तब 5 वर्ष है मैडम मैं वर्ष स्थलात सुधा के लिए नहीं है काहीच नाही पण इथं दाटण होत होती ना पण तरी पण ते गोडीत करून 5-6 वर्ष थोडे पोरं मोठे झाले. मोठा मुलगा म्हणजे 10वी झाली त्याची त्यावेळेस मग मोठे भाय चांगले होते बरं का पण ते दोन जावा आणि एक दोन नंबरचा भाय ते तर पैशाच्याच मागं लागलेले होते सगळे. तर मग ते म्हणत ठीक आहे त्यावेळेस मग ते वर्ष श्राद्ध केलं त्याच्यानंतर मग त्यांना मग शिवनेच म्हटलं की तुम्ही आप है ना इधर ही जा कोई प्लॉट उलाट देखो जहाँ आपको माहौल अच्छा लगता है वहाँ. मैं ज्या एरियामध्ये मी राहत होती त्याच एरियामध्ये जागा बघितली एक म्हातारी होती त्या आईच्या समानच तिनं खूप सपोर्ट केला. जागा की प्लॉट भेटणं म्हणजे प्लॉट भेटणं बी मुश्किल लागतो आम्ही कुठचं ओळख नाही पाडक नाही काहीच नाही आहे. तर ते शिवने मग सगळी कारवा पैसा वगैरे आमच्या हातात काहीच नाही दिला सगळं म्हणजे बँकेत नेऊन पोरायच्या नावानं त्या टायमाला आमच्या टायमाला काही एवढे काही पैसे भेटले नाही आहेत. तर तेवढी जागा घेतली घर बांधलं डबल मंजिल बोले आगे का तेवढंच काय 5-6 हजार रुपये पगार होती. तर तेवढंच मग करून घर वगैरे आम्हाला बांधून दिलं त्याच पैशात. आणि मग तिथे राहते लहान लहान मुलं असताना तरी विचार करायचा की मुलांना शाळेत घेऊन जायचं तर पैसे किती द्यायचे बाजारला कधी गेले नव्हते तर भाजीपाला घ्यायचा असला तर कसे पैसे द्यायचे एवढा विचार करत होते मी की याच्यापेक्षा म्हणून गावी गेलेले बरे पुरणार आहे म्हणून. की आपली चटणी भाकर खाऊन खुश राहणार आहे. पण आता आता गावाकडे सासरचेच लोक पुरं गाव म्हणते, कोणी सूनबाई म्हणते, कोणी वहिनी म्हणते, की म्हणतात तुम्ही आज बाईची जात असून एक वीरपत्नी असून खंबीरपणा तुम्ही अस्थिन लेकर शिकवले, नोकरी पाण्यावर लावले तुम्ही, आणि एवढं तुमचं नशीब चांगलं की तुम्हाला सुना पण नोकरीवाल्या भेटल्या, आणि घरच्यांनी एवढा त्रास दिला की खूपच त्रास दिला.
0: नक्कीच नक्कीच. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला खंबीर साथ कोणाची मिळाली होती? बऱ्याच वेळा असं होतं की या प्रवासामध्ये जवळची व्यक्ती कधी कामाला मदत नाही येत नाही, पण अशा अनेक व्यक्ती असतात की ज्यांचं आपलं कुठलंही नातं नसतं पण तरी सुद्धा ते आपल्या मदतीला धावून येत असतात.
1: पहिली गोष्ट आहे ना मॅडम, मला म्हणजे खंबीर साथ शिवची मॅम साहेब आणि दोघं मिस्टर, हा शिवची शिवाजी बायकोची यांची दोघांची साथ होती, म्हणून मला खंबीर पण खंबीरानं उभी राहिली आणि हिंमत पण आली त्यांच्यामुळं, बाकी कोणाची साथ नव्हती मला. बाकी घरच्यांचं म्हणणं हे होतं की लेकरं घेऊन गावाकडे ये म्हणून, इथं काय राहतं मग कोणाला वाटेन. तेवढ्याच काय माझं 17 वर्ष असेच काय झालं असते लग्नाला. हा तर कोणाला म्हणजे घरातलेच म्हणत होते ते, आता बरेच वाईट शब्द आहेत.
0: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या रेडिओच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय. तुमची ही गोष्ट म्हणा किंवा तुमच्या आयुष्यातले प्रसंग म्हणा, अनेक लोकांपर्यंत आज पोहोचताय, तुम्हाला कसं वाटतंय?
1: मला आज म्हणजे कालच सांगितलं अंबिका मॅडमनी की तुमचं हे होणार आहे म्हणून, काय म्हणतात,
0: मुलाखत
1: होणार आहे. मी म्हटलं ठीक आहे, पण कधी तर मला मौका भेटला नाही मुलाखतीचा, पण काय बोलायचं, मला काहीतरी याचं हे सांगा म्हटलं, अनुभव सांगा म्हटलं. तर म्हणे काहीच नाही म्हणे ताई, जे आपलं समजा आपल्यासोबत जे घडलेलं आहे तेच सांगायचं म्हणे, बाकी जे विचारतात त्याचे प्रश्न द्यायचे म्हणत. म्हटलं ठीक आहे, बाकी तर काही नाही. मी म्हटलं ठीक आहे. मग
0: तुम्ही सुरुवातीला जेव्हा पठाणकोटला होता तेव्हा रेडिओ तुम्ही ऐकलेला होता,
1: हो,
0: तर रेडिओच्या काही आठवणी आहेत का?
1: काय आपल्या मराठी गाणे तिकडे तर हिंदीच गाणे राहायचे ना, तर एवढं काही मन लावून नाही ते तिकडं काय आपले स्वेटर बुनावणं हे याच्यातच कामातच बिझी राहायचं.
0: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ नगरच्या केंद्रामध्ये आला आहात, या निमित्तानं कुठलं तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं गाणं तुम्हाला आज ऐकावं असं वाटेल?
1: जुने गाणे मला ते नाही का दादा कोंडकेचे ते गाणे जुने आवडायचे, पण लक्षात नाही येत माझ्या.
0: ठीक आहे,
1: म्हणजे मला एवढं काही इंटरेस्ट नव्हता.
0: दादा कोंडकेंचं तुम्ही नाव घेतलेलं आहे तर दादा कोंडकेंची काही गाणी मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज तुम्ही वीरपत्नी म्हणून आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगरच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
1: आणि दुसरी गोष्ट कशी आहे ना मॅडम, की जसं आम्ही वीरपत्नी आहोत तसं आता आमच्या मॉलमध्ये तर नाही तसं मानत, म्हणजे नाही का वीरपत्नी म्हणजे एक सौभाग्यच, माझे मिस्टर देशासाठी शहीद झाले म्हणून मला एक ते सौभाग्य आलं, मी त्याच्यातच म्हणजे खूप आहे. पण असं जे शिवलीन लोक आहेत ना त्यांना काय वाटते हे विधवा आहे असं वाटतं त्यांना, पण असं तोंडावर नाही म्हणत काही, तसं आमच्या एरियामध्ये नाहीत म्हणत, पण जसं दुसऱ्यांना म्हटलं ना तर मग मला असं वाईट वाटतं.
0: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलात आणि या माध्यमातून एक खरंच खूप महत्वाचा मेसेज की तुम्ही विधवा नाही आहात तर तुम्ही देशासाठी तुमच्या पतीचं जे काही बलिदान आहे ते गेलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते सौभाग्य म्हणता, ही खूप चांगली गोष्ट आणि खूप चांगला मेसेज तुम्ही या माध्यमातून दिलात.
1: आणि दुसरी गोष्ट, एवढं झाल्यानंतर बी माझे 2 मुलं मिलिटरीत आहेत आणि लहाना मुलगा इंजिनियर आहे आणि मोठ्या सुनबाई रेल्वेमध्ये इंजिनियर आहेत, 2 नंबरच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग आयटीमध्येच आणि लहानी पण मायक्रोसॉफ्ट इंजिनियरमध्येच.
0: नक्कीच, इतकं सुंदर कुटुंब जे आहे ते तुमचं अजूनही झालेलं आहे आणि खूप चांगला सपोर्ट जो आहे तो मुलांचा सुनांचा तुम्हाला मिळतो आहे,
1: खूप
0: त्याबद्दल खरंच खूप छान वाटतं आहे हे ऐकून. आणि आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचला, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
1: थँक्यू.
0: श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या वीरपत्नी सुमित्रा बोदडे. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत ऐकली. श्रोते हो, नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते मित्र हो, आज 15 ऑगस्ट 2026 आपल्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होऊन 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची संसाराची आहुती दिली। त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध प्रकारे योगदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांना कोटी कोटी वंदन। आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण हे स्वातंत्र्य प्राणपणानं टिकवून ठेवू, हीच भीष्म प्रतिज्ञा आपण घेऊ। जय हिंद।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्वातंत्र्य म्हणजे फक्त एक दिवस नाही, स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वप्नांना उंच भरारी देण्याचं बळ, आपल्या मातीत मोकळा श्वास घेण्याचं स्वातंत्र्य आणि आपल्या तिरंग्याचा अभिमान. रेडिओ नगर 90.4 FM कडून आणि स्नेहालय परिवाराकडून तुम्हा सर्वांना, सर्व श्रोतांना, सर्व नगरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला तिरंग्याला सलाम करूया, देशाच्या एकतेचा, अखंडतेचा आणि प्रगतीचा संकल्प करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील वीरपत्नी छाया उदार आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी तुमचं या रेडिओमध्ये या स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत.
2: थँक्यू.
1: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधला बालपणीचा काळ सुखाचा असतो असं म्हणतात की लहानपणीचे दिवस कधीच संपू नये, बालपण पुन्हा यावं. तुम्ही मूळच्या कुठल्या आहे, तुमचं बालपण कुठे गेलं?
2: मी मूळची म्हणजे माहेर माझं सारोळा आडबाई पारनेर तालुक्यामधले आहे. मी त्यांच्या मामाची मुलगी होते. माझं सासर

0: श्रीगोंदा तालुक्यात चांबुडी हे गाव आहे. माझं बालपण माझ्या आईच्या तिकडेच गेल्यानंतर मी मोठी झाल्यानंतर माझ्या आत्त्या म्हणायच्या मला ही सून करून घ्यायची. तर मी 12वीला असतानंतर हे म्हणजे आत्तेचा मुलगा माझे चुलते आर्मीमध्ये होते, दुसरे चुलते बी आर्मीमध्ये होते, नाही म्हणायचे ह्या आत्तेच्या मुलाला आपण भरती करू. म्हणजे माझ्या आत्ते आणि त्या भरती झाल्यानंतर त्यांना देण्याचं त्यांनी कबूल केली. म्हणजे माझ्या आत्त्यांनी आजी वारल्यानंतर वचन दिलं की तू सून करून घे म्हणून, नाही का. मी मामांची मुलगी होती त्यांच्या.
1: तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं होतं?
0: माझं शालेय शिक्षण 4वीपर्यंत सारोळा आडवाईमध्ये झालं, नंतर पारनेरमध्ये झालं आणि 11वी 12वी माझ्या चुलत्यांक प्रवरनगरमध्ये झाली.
1: वयाच्या कितव्या वर्षी तुमचं लग्न मग झालं?
0: माझं 18व्या वर्षी झालं.
1: आणि जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या आत्याच्या मुलासोबतच तुमचं लग्न झालं. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलतं, तुमचंही बदललं का?
0: हो बदललं माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे क्षण खूप चांगले होते, माझे मिस्टर खूप प्रेमळ आणि मयाळू होते. आणि असं म्हणजे आमचं प्याराचं हे असलं. पहिले 15 मराठामध्ये भरती झालते, पण त्यांची ट्रेनिंग वगैरे हे चांगलं असल्यामुळं ते 21 प्यारामध्ये भरती झाले. 21 प्यारामध्ये म्हणजे असं कुणीही जाऊ शकत नाही, इतकी हार्ड ट्रेनिंग वगैरे असते सगळं. विनूट पण ते हार्ड असतं खूप. 8 जुलै 2007 मध्ये ते शहीद झाले. त्यावेळेस माझा मुलगा 2.5 वर्षाचा होता आणि एक मुलगी दुसरीमध्ये एक तिसरीमध्ये होती. मुलाचं नर्सरीचं ॲडमिशन त्यांनी केलं होतं त्या टायमाला. नर्सरीचं ॲडमिशन करून गेल्यानंतर मुलाला थोडा त्रास झाला होता. म्हणजे नाही थोडं छोटंसं ऑपरेशन करून गेले, परत मुलगा त्यांची येण्याची वाट बघत होता. तर परत ते वापस आले नाही. तो म्हणजे क्षण आमच्यासाठी म्हणजे हे बी होता आणि माझ्या मुलांसाठी तो
1: नक्कीच अवघड होता.
0: अवघड होता.
1: जेव्हा ते भरती झाले त्याच्यानंतर अनेक वेगवेगळे ट्रेनिंग त्यांचे झाले. तुम्ही जसं सांगितलं की सगळ्यात अवघड ट्रेनिंग त्यांनी क्रॅक केलं होतं. तुम्ही त्यांच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी राहिला होतात का?
0: हो तसं नाही, आमचं युनिटमध्ये ना जास्त आम्हाला बरोबर राहता येत नसं. आमचं युनिट म्हणजे आसाममध्ये स्थायी बसी बसलेलं आहे आणि तिथून त्यांची पोस्टिंग मणिपूर म्यानमार सीमा कायमचं बाहेरच असते. म्हणजे तर त्याच्यामुळं बहुतेक करून आम्हाला बरोबर जास्त त्यांनी नेलं नाही. आणि दिल्लीमध्ये नेलं होतं तर त्यांनी कमा ते स्काय मार्शल म्हणून ड्युटी त्यांना लागली होती. त्यामुळेच पण विमानामध्ये जायचे ते आणि 8-8 दिवस घरी येत नसं. म्हणजे आम्हाला जास्त त्यांनी त्याच्यामुळं बरोबर पण ठेवलं नाही. फील्डमध्ये कायमचं त्यांची पोस्टिंग कायमचं फील्डमध्येच गेली.
1: या दरम्यान फोन किंवा पत्रव्यवहार असायचा का?
0: पत्रव्यवहार असायचे त्यावेळेस. पत्र पण 15 दिवसातून महिन्यातून एक पत्र यायचं. मी जास्त करून गावाक 10 वर्ष राहिले माझ्या सासरी. तर तिथे पत्र पोस्टमन म्हणजे आमची वाडी अशी एकदम याच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये. तिथे पोस्टमन गावामध्ये पत्र आलं तरी 8 दिवस आमच्या वाडीपर्यंत येत नसतं ते पत्र. त्यावेळेस ते पत्र म्हणजे आम्हाला ते एक आम्हाला हे वाटायचं पत्र आले म्हणजे असं वाटायचं निम्मी अर्धी भेट झाली आमची त्यांच्याशी.
1: नक्कीच. 2007 मध्ये ते शहीद झाले.
0: हो
1: तो दिवस किंवा 2007 ते युद्ध तुम्हाला आठवतं का?
0: हो आठवतं. जाताना आम्हाला त्यांनी मुलांच्या शाळेची सोय नव्हती. त्यावेळेस आम्हाला नगरमध्ये सेपरेट क्वार्टरमध्ये आणून ठेवलं. त्यावेळेस म्हणजे ते 1 महिनाभर अगोदरच भेटून गेले होते आम्हाला. आणि जाताना त्यांनी सांगितलं होतं मी म्यानमार सीमेवर चाललंय, तुम्हाला काही फोन वगैरे करणार नाही 8-10 दिवस. त्यावेळेस म्हणजे 8-10 दिवस हे जास्त हे पहाड उंचावर असल्यामुळे तिथं पोहोचची याची सुविधा काहीच नव्हती. त्यानंतर 8 जुलै 2007 मध्ये मणिपूर म्यानमारमध्ये त्यांचं चंडाल जंगलमध्ये उल्फा उग्रवादी यांच्यात चकमक 3-4 दिवस चालली होती. तर 5वा दिवस होता तो शक्यतो रविवारच्या दिवशी. त्यांचा सकाळी 8 वाजता त्यांना दुसऱ्यांचा जीव वाचवताना फायर करताना ती गोळी त्यांच्या हेडमध्ये लागली. त्यांनी त्यावेळेस 2 मिल्टन मारले होते अगोदर उल्फा उग्रवादी. त्यानंतर ते शहीद झाले. त्यांच्या डोक्याला गोळी लागल्यामुळं उपचार काहीच नाही झाले तिथे. म्हणजे एवढं खोल पहाड होतं, तिथं हेलिकॉप्टर पोहोचू शकत नव्हतं, काहीच पोहोचू शकत नव्हतं. त्यांची त्या पहाडीतून डेड बॉडी काढायला 10-12 घंटे वरती लागले.
1: जेव्हा हा क्षण तुम्हाला कळाला तेव्हा तुमच्या भावना कशा होत्या?
0: भावना म्हणजे त्यावेळेस आम्हाला सांगितलंच नव्हतं हे शहीद झालेत म्हणून. आणि 3-4 दिवस माझे मावस भाऊ आहे ते माझ्या येऊन राहिले. ते म्हटले अगं, मी म्हटलं अरे तू भाऊ कधीच माझ्याकडे राहत नाही, तू नको राहू आमच्याकडं, तू जा तुझ्या घरी. नाही रे म्हटला, माझं इथं ना काम आहे, माझं गाडीचं थोडंसं मला गाडी करायचं आहे, कागदपत्र बनाना ते, त्याच्यामुळे मी थांबलंय तुझ्याकडे येऊन. आणि त्याच पिरियडमध्ये माझा मुलगा नर्सरीला टाकला होता, खूप त्याला ताप वगैरे होता. नाही म्हणलं आता तर मी जाऊ शकत नाही, तुझे मुलं तापलेत, हे तापलेत. तो गेला नाही. आणि त्याच वेळेस म्हणजे डेड बॉडी त्यांची जेव्हा इंफाळवरून तिकडून निघाली, त्यावेळेस आदल्या दिवशी मला सांगण्यात आलं की माझे आत्या गावामध्येच दिलेल्या आहेत, त्यांचे मिस्टर हे झाले, एक्सपायर झालेत, म्हणून तुम्ही तुम्हाला गावाकडे नेणार आहेत आम्ही, असं म्हणून त्यांनी सांगितलं. पण ते मनात ऊल घालच होती, असं तसं तू कपडे भर घरातून निघताना क्वार्टरमध्ये मुलांचे कपडे भर, म्हणजे ते वेगळंच मनात यायला लागलं ना असं. तिथं गेल्यानंतर सुद्धा आमचं गावाकडे वाडी आमची एक छोटीशी, त्या वाडीकर असताना जाता ये वाडीकर निघाले हे आम्ही, मी म्हणायचे आहो ह्या आत्याचं घर तर इकडे, तुम्ही म्हटले त्यांचे मिस्टर हे झाले आहेत एक्सपायर, आपल्याला इकडे जायचं आहे. घरी गेल्यानंतर तिथं एवढे अथंग माणूस, घर गाड्या बिड्या उभ्या होत्या, त्यावेळेस सांगण्यात आलं म्हणजे हे काय झाले, म्हटलं आपल्याच घरी नक्की कुणीतरी गेले. तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं की हे शहीद झाले, आम्हाला समजून सुद्धा दिलं नव्हतं पाहुण्या रावळ्यांनी. माझा मुलगा छोटा होता, ऑपरेशन झालेलं होतं त्यावेळेस. मग त्यांनी घरामध्ये गेल्यानंतर माझ्या चुलत्यांनी सांगितलं की यांना गोळी लागली म्हणून ते शहीद झालेत म्हणून. त्याच्यानंतर म्हणजे ते दुःख सांगणं इतकं म्हणजे अवघडच होतं.
1: नक्कीच नक्कीच. या सगळ्या घटनेतून प्रसंगातून जात असताना खूप धीर जो आहे तो ठेवावा लागतो, कारण तुमची तीन मुलं होती, दोन मुली होत्या, एक मुलगा होता, मुलगा खूप लहान होता, 2.5 वर्षाचा होता, आणि खूप संयम ठेवावा लागतो एका वीर पत्नीला. आणि देशसेवेसाठी किंवा देशभक्तीसाठी ते शहीद झाले होते. आणि मी असं म्हणेन की त्यातून तुम्ही विधवा नाही तर तुम्हाला अजून एक चांगलं सौभाग्य प्राप्त झालं होतं, कारण देशसेवेसाठी ते शहीद झाले होते. तर ही सगळी खंबीर साथ किंवा कुठेतरी तीन मुलांकडे पाहून पुन्हा उभं राहणं होतं तुम्हाला, हे कसं जमवलं?
0: हे मी त्यांच्याकडे पाहून जमवलं. त्यांचे स्वप्न होते आपल्या मुलाला आर्मी स्कूलमधून शिक्षण द्यायचं, मुलींना शिक्षण द्यायचं. आणि मुली पण हुशार होत्या, मोठी मुलगी जिल्ह्यामध्ये ड्रॉइंग स्पर्धेत पहिली आली होती ती, तिचा ते पहिल्याच वेळेस सुट्टीवर आले होते ते क्वार्टरला असताना, तर तिची त्यांच्याबरोबर ती प्राईज घ्यायला गेली, ते पप्पाचं तिचं शेवटचं प्राईज होतं. म्हणजे मुलं पण तिने हुशार होते त्यांच्या. आणि माझ्या मुली म्हणायच्या मम्मी तू उभी राहा, आज पप्पा नाहीत पण तुला दोन्ही भूमिका निभायच्यात, आम्हाला पप्पा नाही तुला दोन्ही पण हे करायचं. आम्ही मुलांच्यासाठी हे करून परत मला ती ताकद आली त्यांच्या बघून बघून. त्यांचे स्वप्न होते मुलाला शिकवायचं, मुलींना चांगलं शिकवायचं.
1: कधी कधी आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की त्या प्रसंगामध्ये बऱ्याच वेळा खूप लोकांची साथ आपल्याला मिळते. काही रक्ताची माणसं असतात, काही रक्ताची माणसं नसतात, पण तरी सुद्धा या सगळ्या प्रसंगातून पुढे जाण्यासाठी खूप मदत आपल्याला ते करतात. अशी मंडळी कोण होती?
0: हो, आमच्याच विनोदचं एक म्हणजे नाही का प्याराचं एक यांचा मित्र परिवार होता भरपूर. तर त्यांनी प्रत्येक सुट्टीवर आल्यावर आमच्याकडे यायचे, विचार चौकशी. मुलं छोटे होते, बर्थडे ते सेलिब्रेशन करायचे मुलाचा माझ्या. म्हणजे तो ना प्रत्येक वेळेस त्याच्या पप्पाची वाट बघायचा, बर्थडे आल्यावर नाही का याचे पप्पा सुट्टीवर आले त्याचे, त्याला समज नव्हती त्यावेळेस. आणि मुली पण वाट बघायच्या त्यावेळेस. म्हणजे ते मोहरे साहेब म्हणून आमच्या युनिटचे, त्यांना ते पण सेपरेट क्वार्टरमध्येच राहत होत्या, त्यांच्या मिसेस वगैरे. मग त्यांचा आम्हाला पहिल्यापासून म्हणजे सपोर्ट खूप लागला त्या ताईंनी भाऊंनी आम्हाला. अजून पण आमच्या युनिटचे तिथे भरपूर होते, सगळ्यांनीच म्हणजे सपोर्ट केला तिथे. आणि त्यांनी नंतर राष्ट्रपती पुरस्कार भेटल्यानंतर ते जाहीर केलं, एक क्वार्टर तुम्हाला थोड्या दिवसासाठी आहे, तुम्ही जागा बघा आणि खाली करा. त्या भाऊंनी जागा पाहून माझ्या मावस भाऊ भावांना दाखवून ती जागा घेऊन घर बांधून घेतलं भाऊंनी स्वतः. आम्ही त्या घरामध्ये राहायला गेलो. त्यांचा भरपूर म्हणजे सहकार्य होतं. माझे वहिनी आमच्या नगरमध्ये राहतात, वहिनी दाजी आणि हे गाडेकर कुटुंब होतं आमच्यासाठी कायमचं सपोर्टला उभं राहायचं. आम्ही आजारी पडलो कुठं काय झालं येणार हे करणार लक्ष देणार भरपूर. माझ्या वहिनी दर दिवस आज पण तुम्हाला सांगते त्या मला फोन करतात, जेवल्या का काय करतात, सगळ्या गोष्टीपासून त्यांचं लक्ष असतं. मुलांचं आता मोठ्या मुलीचं लग्न केलं त्यावेळेस पण त्यांनी पूर्ण लग्न मला ओढू लागल्या. आत्ता पण विचारतात ह्या मुलीचं कुठं स्थळ बघायला, त्या पुढं असतात. म्हणजे मला खूप सपोर्ट आहे त्यांचा, म्हणजे असं वहिनींचा पण.
1: नक्कीच. आज तुमची तिन्ही मुलं खूप मोठी झाली आहेत आणि मुलीसुद्धा नोकरी करत आहेत, तिघांनी सुद्धा चांगलं उच्च शिक्षण घेतलं आहे, त्यांना मोठं उभं राहिलेलं पाहताना तुम्हाला कसं वाटतं, आई म्हणून कसं वाटतं?
0: मला एक अभिमानच वाटतो, म्हणजे आज मी त्यांच्या वडिलांची जागा भरून काढली, म्हणजे नाही का वडील नसताना नाही का मुलं म्हणायचे तू आई पण वडील पण. मला आज तो अभिमान वाटतो माझ्या मुलांविषयी. आणि मुलांची तिघांचे बी तिघं मुलं हुशार होते. मुलगा माझा आर्मी स्कूलने शिकला आणि दोन्ही मुली माझ्या भाऊसाहेब फिरोद्यामध्ये होत्या. दोन्ही मुलींचं नाव उज्ज्वल झालं खूप, दोन्ही शिक्षण चांगलं घेतलं. आणि मोठ्या मुलीचे मिस्टर पण आम्हाला खूप चांगले भेटले. आईचे आई तोंड भरून आवाज देणार तिचं पण खूप चांगलं झालं. कंपनी वगैरे तिच्या घरी व्यवस्थित सगळं, म्हणजे नाही का.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक नगरकरांपर्यंत अनेक लोकांपर्यंत पोहोचताय. आयुष्यातले प्रत्येक प्रसंग जे आहेत ते कटू असतील गोड असतील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. आज इथे व्यक्त होताना तुम्हाला कसं वाटतंय?
0: मला एक माझं एक हे मन भरून आलं, तुम्ही आम्हाला बोलवलं आमच्यासाठी, तुम्ही आहात सगळं असं आम्हाला म्हणजे नाही वाटू लागलं. म्हणजे ना तुम्ही खरंच आमच्यासाठी खूप चांगले काम करता. आमचे मिष्ट माझे देशासाठी शहीद झाले पण तुमच्यामुळं पण आम्हाला आमचं म्हणजे सैनिक कधी एक हे नसतो. आम्हाला पण ते समजतं, तुमच्याकडून पण आम्हाला समजलं. आम्हाला तो मान सन्मान देता हे करता आमच्या मुलांचं आमच्या मिस्टरांचं तुम्ही नाही का पोहोचवता.
1: नक्कीच. आज या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खूप आवडीचं आणि कोणतं गाणं ऐकावंसं वाटतं? बॉर्डर या चित्रपटातलं गाणं तुम्हाला आवडेल का?
0: हो आवडेल.
1: नक्कीच. बॉर्डर या सिनेमामधलं गाणं मी नक्कीच या निमित्तानं प्ले करेन. आणि आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलात आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होत्या वीरपत्नी छाया उदार. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. आज आपण इथेच थांबत आहोत. आज आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक हुतात्म्यांचं बलिदान आपण कायम स्मरणात ठेवायला हवं. श्रोते हो, पुन्हा एकदा या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते मित्र हो, आज 15 ऑगस्ट 2026 आपल्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होऊन 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची संसाराची आहुती दिली। त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध प्रकारे योगदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांना कोटी कोटी वंदन। आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण हे स्वातंत्र्य प्राणपणानं टिकवून ठेवू, हीच भीष्म प्रतिज्ञा आपण घेऊ। जय हिंद।

नमस्कार नगरकर, मी महेश लेले आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आर जे कोमल आहे तुमच्या सोबत. दिलबंद गाणी हा शो सुरू झाला आहे आणि आजच्या शोचा विषय आहे प्रेमा तुझा रंग कसा. नगरकर हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक निवेदक संगीत समीक्षक सुहास भाई मुळे यांनी.
2: रसिक श्रोते हो नमस्कार, मी सुहास भाई मुळे. आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आजच्या दिलबंद गाणीचा विषय आहे प्रेमा तुझा रंग कसा. कारण नुकताच व्हॅलेंटाईन वीक म्हणजे आठवडा आणि व्हॅलेंटाईन डे होऊन गेला आहे ना. त्याच्यामध्ये प्रपोज डे, चॉकलेट डे, किस डे, हग डे आणि नंतर त्या लगभग हग नंतर एक दिवस घरच्यांचा डोळा चुकून भाग डे असे सगळे डे होऊन गेले. प्रेमासारख्या हळूवार स्वर्गीय भावनेचं हे बदललेलं आधुनिक रूपांतर निश्चितच आपल्याला विचार करायला लावतं की ज्यांना भावना या शब्दाचाच अर्थ अजून 5-10% सुद्धा समजलेला नाही ते प्रेमासारख्या अतिउच्च नात

त्याचं विडंबन करून टाकतात. कोण होता तो सेंट व्हॅलेंटाईन? प्रत्यक्ष त्याचा आणि या दिवाळी सेल लावल्यासारख्या सडक छाप प्रेमाचा काय संबंध? गुलाबाचे फूल हातात घेऊन वास घेत गल्ली बळात हिंडायला सांगितलं का त्या व्हॅलेंटाईननी? कशाला कशाचा पत्ता नाही. पूर्वी शाळा कॉलेजेसमध्ये मुलं मुली एकमेकांशी बोलतसुद्धा नव्हते. चुकून एखादं प्रेम प्रकरण जमलंच तर फक्त दूरवरून होत असलेली त्यांची नजरानजर आणि एखादं छोटंसं स्माईल एवढ्या तुटपुंज्या भांडवलावर मोठं प्रेमाचं दुकान उभं राहायचं, मॉलच उभा राहायचा. मग फारच डेअरिंग केली तर तो किंवा ती एखादं प्रेमपत्र एकमेकांपर्यंत पुस्तकातून किंवा वहीतून पोहोचवायचे. ते कामसुद्धा एकदम गनिमी काव्याने विश्वासातला एखादा सैनिक पाठवून केलं जायचं. तेव्हा ती खरी प्रेमाची मजा यायची. ती सौम्य आणि अलंकारिक अशा नाजूक शब्दांची दर्जेदार गुंफण प्रेमाचा दर्जा ठरवायची. दिन रात खुली रहती है राहें दिल की, टकती रहती है किसे ये निगाहें दिल की, ये किसका है तसव्वुर किसका है ख्याल, रोके से नहीं रुकती है आहें दिल की. आजकाल निष्ठावान वफादार व्यक्ती शोधायची म्हणजे अशक्य गोष्ट झाली आहे. लिखा जो खत उसके नाम पर हमने वफा के पते पर, डाकिया भी मर गया उसका घर ढूंढते ढूंढते.

आता प्रेम आणि धमकी याच्यामध्ये फरकच राहिलेला नाही. याला कारण 80-90 दशकानंतर चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या रंगीबेरंगी अशा माकडांच्या टोळ्या आल्या आणि त्यांनी उच्छाद मांडला. 1993 डर नावाचा चित्रपट बराच गाजला होता. त्याच्यामध्ये ज्या नकारात्मक प्रेमाचं उदात्तीकरण केलं गेलं होतं त्यामुळं अनेक निष्पाप मुलींचे जीव गेले. आपल्याकडं चित्रपटामध्ये जर हिरो खुनी असेल, दरोडेखोर असेल, तरी पण तो पकडला जाऊ नये आणि तो जे करेल ते चांगलंच आहे अशी विषारी भावना या पिढीमध्ये या चित्रपटांच्या माध्यमातून रुजवली गेली. म्हणून या चित्रपटातल्या एका गाण्यामध्ये तो म्हणतोय की जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हा कर या ना कर तू है मेरी किरण. म्हणजे माझं तुझ्यावर एकतर्फी प्रेम आहे, तुझं आहे की नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाही, तुला माझी व्हावीच लागल आणि तू जर माझी झाली नाही तर मी तुला खल्लास करून टाकील. त्याचंही नुसतं उदात्तीकरणच नाही तर समाजात अनुकरण केलं गेलं आणि बऱ्याच मुलींना आपले जीव गमवावे लागले. मित्रांनो, कुठलंही नातं असं जोर जबरदस्तीचं नसतं ना. बहुत खूबसूरत होते हैं ऐसे रिश्ते जिन पर कोई हक भी ना हो और कोई शक भी ना हो.

मेरी जो नावाची एक आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्यशास्त्र आणि फॅशन डिझायनर होती, ती म्हणायची की सुंदर वस्तूचं वर्णन जर तुम्हाला सुंदर शब्दात करता येत नसेल तर तुम्ही खूपच शब्द दरिद्री आणि गरीब आहात. जुन्या काळी प्रेयसीच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी सुंदर आणि अलंकारिक शब्दांचा दर्जा याबाबत चढाओढ लागलेली दिसायची. यासाठी अनेक शायरांनी त्यांच्या लेखण्या सौंदर्यशास्त्राच्या तलावात भिजवल्या आणि झिजवल्या. शब्द आणि शायरी ही काही मजाक करायची गोष्ट नाही मित्रांनो. जरी म्हणलं असलं की शायर होना बहुत आसान है, सिर्फ एक आधी अधूरी मोहब्बत की डिग्री होना जरूरी है, तेव्हा कुठं सौंदर्याची व्याख्या समजायला लागते. कभी चुपके से जरा मुस्कुरा कर तो देखना, दिल पर लगे पहरे जरा हटा कर तो देखना, तेरी जिंदगी खिलखिला उठेगी प्यारे, जरा खुद पर कुछ मोहब्बत के लम्हे लुटा कर तो देखना.

याच्या उलट अगदी हिडीस आणि विभत्स प्रकार ऐकायला मिळतो. मेरी जो म्हणल्याप्रमाणे सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी ज्यांना सुंदर शब्दसुद्धा सापडत नाहीत, इतकी गरिबी भारतीय कला साहित्य आणि शब्द भंडाराला कधीच आली नव्हती. पिढीनुसार बदल होतो, बदल होतो, बदल बदल बदल असे शब्द वापरून बदल पण कोणत्या पातळीवर स्वीकारायचा हा पण एक प्रश्नच आहे ना. जेव्हा सौंदर्याचं वर्णन करताना असे वासू नाक्यावरचे शब्द वापरले जातात ना, तेव्हा निश्चितच पूर्वीचं प्रेम आणि आत्ताचं प्रेम याची तुलना करावीशी वाटते. अशा पद्धतीचं एकमेकांना उपभोग घेणारी एखादी वस्तूच जर आपण समजून बसलो तर प्रेम या शब्दावर केवढा मोठा अन्याय आहे, नाही का? मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर म्हणतात की आग आहे इश्क अजूनी काय उपमा द्यायची, पेटून सर्वस्व जात नसते राख होऊ द्यायची.

प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात, तसं याही गोष्टीला अपवाद होतेच, पूर्वी पण होते, आत्ता पण आहेत. कारण मागच्या 35-40 वर्षामध्ये नदीम श्रवण आणि गीतकार समीर यांनी या गदारोळामध्ये स्वतःचा दर्जा जपून प्रेमासारख्या उत्तुंग अशा भावनेला जागवणारी खूप छान छान गाणी दिलेली आहेत. साजन, दिवाना, ऐतराज अशी काही निवडक उदाहरणं देता येतील. हमसे पहले भी मोहब्बत का यही अंजाम था, था कैस भी नाशाद और फरहद भी नाकाम था.

काही लोक नेहमी म्हणतात की काय हो तुम्ही सारखं सारखं जुनंच चांगलं होतं जुनंच चांगलं होतं असं का बरं म्हणता. नवीन पिढीला नवीन पर्याय नवीन गोष्टी आवडतात, असते एकेकाची आवड, ते पण खरंच आहे म्हणा. पण नवीन पर्याय आणि नवीन गोष्टी आणि नवीन बदल याबाबत असं तर नाही ना की जुन्या काळच्या लोकांना खारे शेंगदाणे आवडायचे म्हणून नवीन पिढीला खऱ्या शेंगदाण्यासारख्याच हुब्याहूब दिसत असल्यामुळं शेळीच्या लेंड्या आवडायला लागल्या. तर अशा प्रकारे कुठं तुलनाच होऊ शकत नाही ना. सोनं ते सोनंच असतं, सोन्यासारखे हजारो धातू आले आणि गेले तरी बरोबरी होऊ शकत नाही. त्यातून काहीतरी पर्याय असेल ना, पण तर जुन्या नव्याचा संगम व्हावा म्हणून असंही गाणं तयार करू शकतो ना आपण की जे ऐकायला जुनांनाही पचल आणि नव्यांनाही रुचल, यालाच सुवर्णमध्य म्हणतात. इश्क करना है तो इश्क की तोहिन ना कर, या तो फिर बेहोश ना हो, हो तो फिर होश में ना.

भावना व्यक्त करण्यासाठी ना शब्दांसारखं दुसरं थेट आणि सहज समजेल असं साधनच नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला वाटणारी एखादी भावना जेव्हा शायर शब्दांमध्ये गुंतो तेव्हा एखाद्या सोन्याच्या तुकड्याचं रत्नजडीत भरझरी अशा अलंकारामध्ये रूपांतर होतं. तसं काहीतरी शब्दांच्या माध्यमातून घडतंच. म्हणून पहा तुम्ही या गीतामध्ये त्याने तिला त्याच्या आयुष्यात तिची असलेली अनिवार्य अशी हृदयातली जागा तिला पटवून देताना जे शब्द वापरले ते मूल्यवान वाटतात. सिर्फ कागज पर नहीं लिखते हम वादे मोहब्बत के, इस दुनिया में पल भर में बिखर जाते हैं अल्फाज मोहब्बत के. तुझे टूट कर चाहा है और ता उम्र चाहेंगे, ऐसे ही बेखौफ हटके है हमारे अंदाज मोहब्बत के.

याच्या उलट प्रेमासारख्या स्वच्छ आणि पारदर्शक नाजूक नात्याच्या धाग्याला जर फक्त वासनेचा लेप चढवला गेला तर तो नाजूक धागा न राहता गळा आणि हातपाय कापणारा पतंगाचा मांजा होऊन जातो. आणि हे सगळं शब्दाच्या माध्यमातूनच होतं. म्हणून या गीतामध्ये त्या नाजूक धाग्याचा पहा धागा न राहता कसा मांजा झालेला आढळतो. आपल्याला आपल्या आयुष्यात आपण काय निवडायचं ते आपणच ठरवलं पाहिजे, नाही का?

ते म्हणतात ना की नात्यांची किंमत तुमचं अस्तित्व एखाद्याच्या आयुष्यात किती मूल्यवान आहे त्यावर ठरतं. आजकाल वर्षानुवर्षे हातात हात घालून फिरणारे, नंतर फिल्मी स्टाईलने लव्ह मॅरेज करणारे आणि नंतर थोड्याच दिवसात नवऱ्याचं किंवा बायकोच्या हौशी मौजे खातर, त्या बाबतीत उत्पन्नाच्या बाबतीत थोड्या क्षुल्लक मतभेदांच्या बाबतीत, शेअर मार्केटसारखे थोडेसे जरी चढउतार झाले 19-20 झाले तरी थेट कोर्टात डायव्होर्सचा बूस्टर डोस पिणारे आणि पाजणारे बरेच प्रेमरोगी बाह्य रुग्ण तयार झाले आहेत. काय तर म्हणे त्यांनी प्रेम केलं होतं. आणि कसं प्रेम, तू नाही तो और सही और नाही तो और सही. प्रेमाचा खरा अर्थ असा असतो की प्रेमाखातर पैसा, अडका, संपत्ती, मंदिर, मस्जिद, पूजा, देव, देवता, एकमेकांसाठी सगळं काही तो किंवा तीच असते. प्रेमाच्या मांडवाला निष्ठेची आणि सात्विकतेची झालर असल्याशिवाय तो मांडव वाटतच नाही. हर सांस सजदा करती है, हर नजर में इबादत होती है, वह रूह आसमानी होती है जनाब, जिस दिल में सच्ची मोहब्बत पलती है.

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माणूस मेल्यानंतर त्याच्या नावानं दिवस घालतात, 10वा 12वा 14वा. तसे हे जे दिवसांचं फॅड निघालं आहे ना, की अमुक डे तमुक डे, तसे हे मॉडर्नपणाच्या गोधडीमध्ये आंधळेपणानं हे डे साजरे करणारे शेवटी वेडेच ठरतात. हे जेव्हा समजतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते आयुष्याची. जिंदगी के सफर में गुजर जाते हे जो मकाम वो फिर नहीं आते. सगळ्याच नात्यांमध्ये भावनांचा बाजार आणि स्वार्थापुरती बाजारी भावना याचं फनफेअर आजकाल शाळा कॉलेजेसमध्ये कॅक्टससारखं फोफावलं आहे. पृथ्वीवरच्या अगणित सजीवांमध्ये प्रेमभावनेमुळं माणूस समाजप्रिय होऊन एकत्र आला, नांदायला लागला, पृथ्वीवर राज्य करायला लागला. आणि तीच भावना अशी भेसळयुक्त प्रदूषित वासनेनं बरबटलेली आणि मत्सराने रक्ताळलेली अशी होत असेल तर आता त्या प्रेमाला परमेश्वरानंच वाचवावं. मोहब्बत ही एक पाकीजा इबादत होती है, इसलिए मंदिर में कृष्ण के साथ रुक्मिणी नहीं राधा होती है. गुड बाय दोस्तों.

नगरकर। आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमाचा विषय होता प्रेमा तुझा रंग कसा, आणि हा कार्यक्रम सादर केला ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाईमुळे यांनी। आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पुन्हा भेटूया दिलबंद गाणी या कार्यक्रमात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

15 ऑगस्ट म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस नाही, हा तो दिवस आहे ज्यासाठी भगतसिंग, राजगुरु, सुखदेवांनी हसत हसत बलिदान दिलं. महात्मा गांधींनी सत्याग्रह केला, सुभाषचंद्र बोसांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या आजसाठी संघर्ष केला. त्यावेळी भारत गुलाम होता, आज आपण स्वतंत्र आहोत, मोकळा श्वास घेतोय. या स्वातंत्र्याची किंमत जाणून घेऊया आणि तिरंग्याचा अभिमान जपूया. रेडिओ नगर 90.4 FM कडून आणि स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

श्रोते मित्र हो, आज 15 ऑगस्ट 2026 आपल्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होऊन 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची संसाराची आहुती दिली। त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध प्रकारे योगदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांना कोटी कोटी वंदन। आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण हे स्वातंत्र्य प्राणपणानं टिकवून ठेवू हीच भीष्म प्रतिज्ञा आपण घेऊ। जय हिंद।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अनंत जो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्वातंत्र्य म्हणजे फक्त एक दिवस नाही, स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वप्नांना उंच भरारी देण्याचं बळ, आपल्या मातीत मोकळा श्वास घेण्याचं स्वातंत्र्य आणि आपल्या तिरंग्याचा अभिमान. रेडिओ नगर 90.4 एफएम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून तुम्हा सर्वांना, सर्व श्रोतांना, सर्व नगरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला तिरंग्याला सलाम करूया, देशाच्या एकतेचा, अखंडतेचा आणि प्रगतीचा संकल्प करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: एक ध्येय होतं स्वतंत्र भारताचं, एक स्वप्न होतं स्वाभिमानी भारताचं, आणि याच स्वप्नासाठी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी दिलेला त्याग स्मरणात ठेवूयात. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार नगरकर, माझे नाव मंगल विनायक साठे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसी कहो दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. या भावनेतून एकता, बंधुभाव आणि देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत राहो. ज्यांच्या बलिदानामुळे हा स्वातंत्र्याचा श्वास आपल्याला मिळाला, त्या वीरांना मनपूर्वक नमन. तिरंगा सदैव अभिमानानं उंच फडकत राहो आणि भारताची कीर्ती जगभर वाढत राहो. आपला स्वातंत्र्य दिन चिरायू हो. सर्व भारतीयांना आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.

ਸਕਦੇ ਨੇ। ਸ਼੍ਰੋਤੇ ਮਿੱਤਰੋ, आज 15 ऑगस्ट 2026 आपल्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होऊन 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची संसाराची आहुती दिली। त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध प्रकारे योगदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांना कोटी कोटी वंदन। आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण हे स्वातंत्र्य प्राणपणानं टिकवून ठेवू हीच भीष्म प्रतिज्ञा आपण घेऊ। जय हिंद।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

होगा का होगा होना है जो

जाने दो।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110100005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.